नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. FM 101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. आमच्या या प्रातकालीन प्रसारण सभेत मी सुप्रिया देवघरे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ, शके 1948 अर्थातच 8 जुलै 2026. सभेला प्रारंभ या मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz वर सकाळचे ठीक 6 वाजलेत. भक्तीधारा.

अजित गडगडे यांनी गायलेली संत नरहरी सोनारे यांची ही रचना आत्ताच आपण ऐकली. संगीत नंदू होनप यांचं होतं. भक्तीधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. अख्खा महाराष्ट्र आज रामकृष्ण हरी या ताळमृदुंगाच्या स्वरामध्ये रंगून जाणार आहे. आज दुपारी 3 वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आळंदीहून प्रस्थान करणार आहे. अगदी सध्याच्या वातावरणाची आणि सध्याच्या सगळ्याच नैसर्गिक आपत्तींचा विचार करता ही पालखी जी आहे ती अतिशय शांत पद्धतीनं आणि ठराविक लोकांच्या उपस्थितीतच प्रस्थान करणार आहे. वर्षभर ज्या क्षणाची प्रत्येक वारकरी हा वाट बघतो त्या क्षणासाठी मात्र निसर्गानं आज थोडासा कल वेगळा दिलेला आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांनी त्याला शांतपणे प्रतिसाद देणं आणि सगळ्याच ज्या सूचना आहे त्या पालन करणं हे अतिशय महत्त्वाचं अशा वेळी ठरत असतं आणि ती शक्ती ही आपल्याला मिळत असते. ते तो संयम आपल्याला अशा निमित्तानं मिळत असतो. या सर्व वारकऱ्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देत भक्तिधारा कार्यक्रमात पुढे जाऊया.

सुरेश वाडकर यांनी गायलेली यशवंत देव यांची ही रचना आपण ऐकली. संगीत प्रभाकर जोगी यांचं होतं. भक्तिधारा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.

श्री अरबिंदो सोसायटीच्या सदस्यांची ही रचना संगीतबद्ध केली होती, गायली होती जगजीत सिंग आणि सहकारी यांनी. भक्तिधारा कार्यक्रमात देशवंदना.

महेंद्र कपूर आणि सहकार यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची ही रचना आपण ऐकलीत. संगीत वसंत देसाई यांचं होतं. आणि या देशभक्तीपर रचनेबरोबरच आजची भक्तिधारा इथेच संपन्न होते आहे.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोतेहो आज नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत रुपेश पाटील आणि मुकुंद पवार. प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधतीय मी सुप्रिया देवखरे.

0: एमजी रोड आणि प्रेम दान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
1: सकाळचे ठीक 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. 6:35 ऐसे अक्षरे रसिके यामध्ये कवितेतला पाऊस भाग तिसरा, संवाद साधतात माधुरी माटे. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणीमध्ये रानभाज्यांचं महत्व भाग पहिला, संवादक विनया गांगल. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 6:45 अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी, संवादक सुप्रिया देवखरे. 6:50 परिसर वनस्पती विश्व भाग पहिला, संवाद साधतील डी एन शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा यामध्ये प्रतिजैविक याविषयी संवाद साधतील मधुरा गोरे. आज भाग पहिला आम्ही प्रसारित करणार आहोत. या दोनही कार्यक्रमांचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25

वाजून 10 मिनिटांनी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. 8:15 गीतधारा.

सकाळी 8:30 म्युझिकल मॉर्निंग अंतर्गत स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये नाशिकची अभिनेत्री नुपूर सावजी यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. सकाळी ठीक 9:00 प्रायोजित कार्यक्रम PNG अँड सन्स. 9:05 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू सकाळी 10:00. 10:00 गीत भारती मराठी मिश्र संगीताचा कार्यक्रम. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 to 5:30 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 12:00 वनिता मंडळ, 1:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 3:00 प्रादेशिक बातम्या, 5:30 युववाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 6:00 to 7:00 या वेळात पुन्हा विविध भारतीचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:00 प्रादेशिक बातमी आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं शिवार माझा परिसर यामध्ये कृषी संवादात पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी डॉक्टर मिलिंद भणगे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा उत्तरार्ध आज आम्ही प्रसारित करणार आहोत. कार्यक्रमाचे सादरकर्ते कृष्णा शिंदे. रात्री 8:00 to 11:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान 9:15 समाचार संध्या हे हिंदी भाषेतलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. तर रात्री 11:00 हिंदीतून, 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. तर हे होते आमचे आज प्रसारित होणारे काही ठळक कार्यक्रम.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. ऐसे अक्षरे रसिके कवितेतला पाऊस भाग 3 संवाद साधतायत माधुरी माटे.

पाऊस आपल्याशी कसा वागतो ते आपल्याला कळतं आणि आपण ते बदलू शकत नाही. आपण पावसाकडे कसं बघतो ते तर आपल्या हातात आहे. प्रसिद्धीच्या डोंगरावर असलेला कवी सौमित्र पायथ्याशी उभं राहून पावसाकडे पाहतो. मग पाऊस कोण आणि डोंगर तरी कोणता? आयुष्य घडवणारा, मार्ग दाखवणारा, भरभरून देणारा असा एखादा बाप माणूस आहे की एक व्यापक विचारधारा आहे? ऊर्जेचा उगम असलेलं प्रेम आहे? कल्पना तर करून बघू. आता ही सौमित्र यांची कविता, तिचा आस्वाद घेऊया. डोंगर पायथ्याशी. मुसळधार पावसात भिजत उभा असलेला डोंगर पाहावा पायथ्याशी उभं राहून. मुसळधार पावसात भिजत उभा असलेला डोंगर पाहावा पायथ्याशी उभं राहून म्हणजे डोंगरावरले सगळे लहान मोठे धबधबे आपल्याच दिशेनं येत आहेत असं वाटतं. डोंगर माथ्यावर अडलेला एखादा शुभ्र पांढरा ढग पाहावा म्हणजे तो थोडासा खाली वाकून नाहू घालील आपल्याला दुधात भिजलेल्या कापसानं असं वाटतं. मुसळधार पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी वाट पाहावी. ढगात विजेची वाकडी तिकडी रेग उमटून जाण्याची म्हणजे मुसळधार पाऊस पडताना डोंगराच्या पायथ्याशी वाट पाहावी. ढगात विजेची वाकडी तिकडी रेग उमटून जाण्याची म्हणजे डोक्यात लक्कन समकून गेलेल्या कितीतरी कवितांच्या ओळी चक्क पाहिल्या आपल्या डोळ्यांनी आपण असं वाटतं. मुसळधार पावसानंतर डोंगराच्या पाय

0: पायथ्याशी मुसळधार पावसानंतर डोंगराच्या पायथ्याशी आपण तळ होऊन साचावं. आपण तळ होऊन साचावं आणि सारं मोकळं झालेलं आकाश आपल्यात थेंबा थेंबाने हलत राहावं असं वाटतं. सारं मोकळं झालेलं आकाश आपल्यात थेंबा थेंबाने हलत राहावं असं वाटतं. हे झालं अगदी रम्य रूप, अतिशय लोभस, मोहक. पण काळाच्या ओघात सगळंच खूप बदलत चाललंय, नाही? निसर्ग आणि आपण सुद्धा. पिंडी ते ब्रह्मांडी या निकषावर जे दिसतंय ते चित्र सर्वस्वी आपल्यामुळे आहे, ते ओळखायला हवं आणि मान्य करावं. ही पुढची कविता उघडपणे त्यावरच भाष्य करते, प्रशांत असणारे यांची कविता. पूर्वी पूर्वी ढगांना नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा. पूर्वी ढगांना नुसता हात लावला की मुसळधार पाऊस पडायचा. आता ढगांना हातात घेऊन गदा गदा हलवलं तरी थेंब निथळत नाही. पूर्वी विहिरीत नुसता हात टाकला की हाताला पाणी लागायचं. आता बुडाशी जाऊन बसलं तरी ओंजळ भरत नाही. पूर्वी माणसांच्या खांद्यावर नुसता हात ठेवला की हात चिंब भिजायचा. आता हृदयात हात घातला तरी ओल लागत नाही. थोडक्यात, हा पाऊस काय, ही विहीर काय, हा माणूस काय. चराचरातून पाणी आटत चाललंय, हेच खरं.
1: ऐसे अक्षरे रसिके, यामध्ये कवितेतला पाऊस भाग तिसरा आज आपण ऐकलात. संवाद साधला माधुरी माटे यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 6:40 होत आहेत. स्वरूप कृषीवाणी
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. 37 तोच विश्वास.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. रानभाज्यांचं महत्व याविषयी विनायक अंगल यांनी साधलेला संवाद भाग पहिला आज आम्ही प्रसारित करीत आहोत, ऐकूया.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. मंडळी, शेती न करता नैसर्गिक स्थितीमध्ये उगवलेल्या भाज्यांना आपण रानभाज्या म्हणतो. या प्रामुख्यानं जंगलात, शेताच्या बांधावर, माळरानावर आढळतात. यामध्ये औषधी गुणधर्म असल्यानं काही घरांमध्ये त्या आवर्जून खाल्ल्या जातात. विशेषत जंगलात किंबहुना जंगलाच्या जवळ वस्ती करून राहणाऱ्या आदिवासी लोकांना ऋतुमानानुसार उपलब्ध होणाऱ्या या रानभाज्यांची आणि त्यांच्या औषधी गुणधर्माची चांगलीच माहिती असते. या रानभाज्यांपैकी काही वनस्पती या मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींसाठी औषधी म्हणून, तर काही वनस्पती या गर्भवती आणि बालकांसाठी अतिशय उपयुक्त अशा मानल्या जातात. आपल्या राज्यात आढळणाऱ्या विविध रानभाज्यांमध्ये कुडा, कपाळफोडी, भुई आवळी, आंबटचुका, टाकळा, आंबुशी, मायाळू, कर्टुली आणि हदगा आदी भाज्यांचा समावेश होतो. मंडळी, या प्रत्येक भाजीविषयी आणि त्यातील औषधी गुणधर्मांविषयी आपण क्रमानं जाणून घेऊयात. कुडा ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. पांढरा कुडा किंवा इंद्रजव किंवा कुटज या नावानंही या वनस्पतीला ओळखलं जातं. मूळ व्याध, रक्तस्राव, अतिसार, अमांश, अग्निमांद्य या विकारातील आयुर्वेदिक औषधांमध्ये कुडाचा वापर केला जातो. साधारण 10 ते 15 फूट उंच वाढणाऱ्या या झुडपाला प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात.

फुलांची भाजी सुद्धा केली जाते. या झाडाला लांबट शेंगा या जोडी जोडीने येतात. कुडाच्या सालीचा त्वचा विकारातही उपयोग होतो. मंडळी, कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध हे या कुडाच्या सालीपासूनच तयार होतं. कपाळफोडी, कपाळफोडीच्या पानांची भाजी करतात. ही भाजी आमवात या संधिवाताच्या प्रकारात गुणकारी आहे. पोट गच्च होणं, मलावरोध यामुळं अंग जड झाल्यासारखं वाटणं अशा विकारात या कपाळफोडीच्या भाजीनं चांगला गुण येतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल, अंगावरून कमी प्रमाणात जात असेल तर या भाजीचा चांगला उपयोग होऊ शकतो. आधुनिक शास्त्रानुसार कपाळफोडीच्या पानात प्रतिजैविक आणि प्रतिपरजीवी तत्व असल्यानं जुनाट खोकला आणि छाती भरणं या विकारातही या कपाळफोडीची भाजी उपयुक्त आहे. भुईआवळी, भुईआवळी याची पानं, कोवळी खोडं आणि फांद्या यांचा भाजी करण्यासाठी वापर करतात. या वनस्पतीत फायलेंथिन नावाचे द्रव्य आहे. भुईआवळीची भाजी आंबट असून आधुनिक शास्त्रानुसार या वनस्पतीचा उपयोग विषाणूजन्य तापात केला जातो. यकृतातील पाचक स्त्रावांमध्ये बिघाड झाल्यास हेपॅटायटिस बी या कावळीमध्ये सुद्धा या भाजीचा चांगला उपयोग होऊ शकतो. भुईआवळीनं लघवीचं प्रमाण वाढतं, दाह कमी होतो, रक्तदाब वृद्धी, चक्कर येणं या आजारात ही भाजी खाल्ल्यानं सुधारणा आढळून येऊ शकते. मंडळी, याबरोबरच आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पुन्हा आपली भेट आहेच उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात आणखी काही रानभाज्यांच्या माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.

रानभाज्यांचं महत्व याविषयी माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. संवाद साधला होता विनया गांगल यांनी. आता आठवण आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची. आज संध्याकाळी 7:30 माझं शिवार माझा परिसर यामध्ये कृषी संवादात पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी डॉक्टर मिलिंद भणगे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक यांची आरती शिरवाडकर यांनी घेतलेली मुलाखत. मुलाखतीचा उत्तरार्ध आज संध्याकाळी 7:30 आमच्या माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात आम्ही प्रसारित करणार आहोत. तेव्हा ऐकत रहा ऐकवित रहा आकाशवाणी नाशिक केंद्र FM 101.4 MHz. स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.

0: मानो। स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, सातपूर, नाशिक। विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप।
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz। सकाळचे ठीक 6:45 झाले आहेत। अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
2: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।

नमस्कार, सुप्रभात श्रोतेहो. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, गोष्टी सांगणं हे आपल्या संस्कृतीतच आहे, मग त्या तत्वज्ञानाला धरून असतील किंवा अध्यात्माची जोड देणाऱ्या असतील. आणि बऱ्याचदा या सगळ्याच कथा किंवा गोष्टी या आपल्याला बोध करणाऱ्या असतात, लोककथा यामध्ये असतात. अशीच एक लोककथा आज आपल्याला खास सांगायची आहे. खरं म्हणजे एक फोटो डोळ्यासमोर तुमच्या येणारे ही गोष्ट सांगत असताना, आणि बऱ्याचदा असं होतं कारण त्या रचनाच तशा केलेल्या असतात की आपल्यासमोर तो प्रसंग पूर्णपणे अति तसाच उभा राहतो.

तशीच एक लहानपणी आपल्याला सांगितलेली गेली असेल तीच एक गोष्ट. चीनमधला एक विद्यार्थी, हा मुलगा भारतात यायचा, इथं वर्षानुवर्ष शिकायचा, ग्रंथ वाचायचा, ज्ञान गोळा करायचा. आणि हे सगळं जे ज्ञान त्याला जे गवसायचं इथं आल्यानंतर शिकल्यावर, ते सगळं तो कुठेतरी टिकून ठेवायचा. आणि पूर्वी हे सगळं जे लिहून ठेवलं जायचं त्याचं बराच मोठं बाड असं तयार होत असायचं. हे सगळे ग्रंथ वाचल्यानंतर जो तो टिप्पणी काढण्याचा त्याचा एक शिरस्ता होता, त्यामुळं त्याच्याकडे बरंचसं हे लिखित स्वरूपातलं साहित्य तयार झालं होतं. आणि हे साहित्य तो एकदा बोटीनं आपल्या मायदेशी निघाला असताना बरोबर घेऊन गेला. त्याच्यासोबत आपले भारतीय काही दोस्त मंडळी पण होती बरं का. आणि पूर्वीचा प्रवास हा बोटीनं होत असल्या कारणानं हे सगळं त्यांनी बोटीत ठेवलेलं होतं. नदीपाशी अचानक एका मधल्या प्रवासाच्या एका टप्प्यावर असं लक्षात आलं की आता बोट बुडू शकते जर यातलं वजन कमी नाही झालं तर. आणि वजन कमी करा असं नावाड्यानं सांगितलं तर या पोरांचा जीव कासावीस व्हायला लागला की आता हे ग्रंथ फेकावे लागणार की काय. पण तेवढ्यात काय झालं, त्याचे जे भारतीय दोस्त होते ते स्वतःच त्यांनी पाण्यात उड्या मारल्या आणि ते ज्ञान ते ग्रंथ वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाची सुद्धा परवा केली नाही. जीव धोक्यात घालून त्यांनी ते ज्ञान वाचवलं, जपलं. आपल्याला बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्या त्या टप्प्यावरती जेव्हा सांगितलं जाते तेव्हा कळत नाही, मात्र जसं वय वाढत जातं तसं आपल्याला प्रत्येक गोष्टी या आठवत जातात आणि मग त्याचा अर्थही उलगडायला लागतो. लहानपणी वाटायचं ही फक्त गोष्ट आहे, पण आता असाच एक फोटो बघितला आणि वाटलं अरे ही गोष्ट तर रोज घडतीये आणि खरीच होती की काय. नुकताच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आळंदीमध्ये सगळं पाणी वाढलेलं आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये आळंदीत एका धर्मशाळेत पाणी शिरलं. पूरस्थिती अशी की माणसानं जीव वाचवावा की सामान असा प्रश्न पडलेला असताना त्या धर्मशाळेतल्या एका साधकानं काय केलं, बाकीचं सगळं सामान तसंच सोडून दिलं, कपडे गेले, भांडी गेली, बिछाना गेला, काय बी वाचलं नाही, पण डोक्यावर काय घेतलं, ग्रंथ, आपली पोथी, आपलं वाचन, आपलं ज्ञान, तेवढं मात्र त्यानं छातीशी धरलं, डोक्यावर घेतलं आणि कमरेभर पाण्यातनं चालत निघाला. आणि त्याचा हा फोटो बघितल्यावर वाटतं ना की भौतिक सामान काय ते संपतं, नष्ट होतं, आज आहे उद्या नाही, पण ज्ञान हे कधी संपत नाही, ते टिकतं, ते पिढ्यानुपिढ्या पुढे जातं. आणि हे ज्ञान जपण्यासाठी जी भावना असते ना ती कुठल्याच कोणत्याही बॅरिकेड्सला, मग श्रीमंत गरीब किंवा कोणत्याही जाती धर्माचा असो, त्याला ते नसतं. त्या चीनी मुलाला वाचवणारे भारतीय दोस्त त्यांनी कधी विचार केलाही नाही हा कोण कुठला आणि काय, तसाच हा आळंदीतला साधकही त्यालाही काय माहीत नसणार, धाडस कुणी बघतंय हेही त्यांना माहीत नसणार, पण त्यांनी ते जपलं. जपण्यामाग एकच भावना होती, ज्ञान हे सगळ्यात मोठं धन आहे. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण किती गोष्टींच्या मागे धावतो ना, सगळ्याच. आणि या सगळ्याला काही चूक नाहीये, पण एक विचार करा, या सगळ्या गोष्टींपेक्षा जास्त मोलाचं काय आहे, जे आपल्या जवळ आहे, आपण जे शिकलो, जे वाचलं, जे अनुभवलं, जो संस्कार आपल्या मनात रुजलाय, तेच खरं आपलं धन आहे. म्हणून आजच्या जगूया आनंदीमध्ये एवढंच सांगूया, आयुष्यात कधी निवड करायची वेळ आली तर काय जपायचं हे या साधकाच्या फोटोनं शिकवलंय, खरं दाखवून दिलेलं आहे. भौतिक गोष्टी गेल्या तरी हरकत नाही, पण आपलं ज्ञान, आपले संस्कार, आपली माणुसकी ही टिकली पाहिजे. आजपासून ठरवूया रोजच्या धावपळीत काय जपायचंय आणि काय सोडून द्यायचंय, याचा एक क्षण विचार करूया आणि आनंदी जगूया. शेवटी आयुष्यातले वैविध्यपूर्ण रंग हे आपल्याला जपायचे असतातच, त्यातला हाही एक रंग.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
0: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
0: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
0: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
0: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक. आकाशवाणी नाशिक आता प्रसारित करीत आहोत परिसर वनस्पती विश्व भाग पहिला. संवाद साधतायत DN शिंदे.
3: श्रोते हो नमस्कार, मी प्राध्यापक DN शिंदे आपलं स्वागत करतो. आज आपण नाशिक जिल्ह्यातील जैवविविधता या विषयावर चर्चा करूया. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा आहे. त्याचं क्षेत्रफळ 15,582 चौरस किलोमीटर आहे. या जिल्ह्यामध्ये 3,446 चौरस किलोमीटर इतकं वनक्षेत्र असून त्यापैकी 2,920 चौरस किलोमीटर आरक्षित वनक्षेत्र आहे. वैतरणा, त्र्यंबकेश्वर, अंजनेरी, सप्तशृंगीगड, मार्कंडे, मांगीतुंगी इत्यादी ठिकाणी नैसर्गिक वनसंपदा विपुल प्रमाणात आढळते. जिल्ह्याच्या काही तालुक्यांमध्ये आदिवासींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात देवरायांचं जतन केले आहे. त्यामुळे काही प्रदेशनिष्ठ आणि दुर्मिळ वनस्पती अशा देवरायांमध्ये आढळतात. वन विभागामार्फत नाशिक शहरात पांडवलेण्याजवळ एक लहान वनस्पती उद्यान निर्माण करण्यात आलं आहे. निफाड तालुक्यातील नांदूर माध्यमेश्वर धरण परिसर हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे. नांदूर माध्यमेश्वर मध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान सुमारे 200 स्थलांतरित पक्ष्यांची नोंद झालेली आहे. पण मानवी हस्तक्षेपामुळे हळूहळू इथे येणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. चॅम्पियन आणि सेठ यांनी केलेल्या वर्गीकरणाप्रमाणे नाशिक जिल्ह्यात जंगलाचे आर्द्र उष्णकटिबंधीय, शुष्क उष्णकटिबंधीय आणि पर्वतीय समशीतोष्ण जंगले हे तीन मुख्य प्रकार दिसून येतात. आर्द्र उष्णकटिबंधीय वनांचे दोन उपप्रकार असून पहिल्या उपप्रकारच्या पश्चिम भागातील निम सदाहरित वनांमध्ये आंबा, जांभूळ, भोमा, करवंद इत्यादी वनस्पती आणि हिरडा, बेहडा, आंबा, वरस, लोखंडी या प्रभावशाली वनस्पती असलेल्या जंगलांचा समावेश होतो. दुसरा उपप्रकार आर्द्र उष्णकटिबंधीय दक्षिण भारतीय पानझडींच्या वनांचा असून या वनांचे आर्द्र सागवने, दक्षिणेकडील आर्द्र मिश्र पानझडीची वने आणि दक्षिणेकडील दुय्यम आर्द्र मिश्र पानझडीची वने असे दुय्यम उपप्रकार आहेत. नाशिक जिल्ह्यातील वनांचा दुसरा प्रकार हा शुष्क उष्णकटिबंधीय वनांचा असून त्यांचे दोन उपप्रकार आहेत. दक्षिणेकडील खंबाळा, वणी, दिंडोरी या भागातील अवशेषरूपी शुष्क पानझडींची वने हा पहिला उपप्रकार असून या जंगलात आढळणाऱ्या वनस्पतींनुसार त्यांचे दिंडोरी भागातील सागांची शुष्क वने, मध्य नाशिकमधील शुष्क मिश्र वने आणि मालेगाव नांदगाव भागातील अंजन वृक्षांची वने असे तीन दुय्यम उपप्रकार दिसून येतात. ही सर्व जंगलं कमी प्रजन्यमानामुळं कोरफड, शतावरी, निवडुंग यासारख्या खुरटलेल्या काटेरी वनस्पतींनी युक्त आहेत. उष्णकटिबंधीय शुष्क वनांचा दुसरा उपप्रकार म्हणजे दक्षिणेकडील काटेरी जंगले. ही जंगले चांदवड, येवला, दक्षिण मालेगाव आणि सिन्नर तालुक्यात आढळून येतात. बाभूळ, खैर, धावडा, ऐन असे वृक्ष या वनात प्रभावी आहेत.
0: वनस्पती विश्व याविषयी DN शिंदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात परिसर या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे.
4: सर्वोत्तम कपडे 10-50% सूट.

0: मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक।
1: ऐग हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
2: अगं ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ, तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये। तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
1: आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
2: लगेच फोन करतो 95 95 24 25 59। डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
3: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। वडनेरे सराफ विज्ञान कट्टा काही क्षणातच।
4: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक।

0: श्रोते हो नमस्कार. विज्ञान कट्ट्यावर मी मधुरा गोरे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सर्दी तापानं हैराण झाल्यावर आपण दवाखाना गाठतो आणि तपासणी अंती निदान होतं बॅक्टेरियल इन्फेक्शन अर्थात जीवाणू संसर्ग. मग डॉक्टर प्रतिजैविकी गोळ्या लिहून देतात. ही प्रतिजैविकं म्हणजेच अँटीबायोटिक्स ही सूक्ष्मजीवांनी आपल्याला दिलेलं एक वरदान आहे जी ठराविक सूक्ष्मजीवांमुळे निर्माण झालेला आजार बरा करतात. काय असतात ही प्रतिजैविकं? प्रतिजैविक ही संकल्पना 20व्या शतकाच्या पूर्वार्धात उदयाला आली. 1928 अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाला आपल्या प्रयोगशाळेतल्या जीवाणू वाढणाऱ्या बशीमध्येच म्हणजेच कल्चर प्लेटमध्ये जीवाणूंची वाढ ही बशीमधील दुसऱ्या कवकाच्या वाढीमुळे थांबलेली दिसली. कवकाच्या वाढीमुळे त्यामध्ये तयार होणारा पदार्थ जीवाणू वाढीवर नियंत्रण करत असल्याचं लक्षात आलं. त्यावर अधिक संशोधन केल्यावर त्यांनी पेनिसिलियम या कवकापासून पेनिसिलिन हे प्रतिजैविक वेगळं केलं. पण हे प्रतिजैविक शुद्ध करण्यात आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करण्यात मात्र त्यांना तितकंसं यश आलं नाही. त्यानंतर 10 वर्षांनी हॉवर्ड फ्लोरी, अर्सचेन आणि नॉर्म हिली या इंग्लिश शास्त्रज्ञांना पेनिसिलिन शुद्धीकरण प्रक्रियेत यश मिळालं. परिणामी पेनिसिलिन हे मोठ्या प्रमाणात उत्पादित होऊ लागलं आणि याच सुमारास झालेल्या दुसऱ्या महायुद्धात सैनिकांच्या जखमांमध्ये होणारा जीवाणू संसर्ग टाळण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ लागला आणि अनेकांना जीवनदान मिळालं. त्यानंतर 1940 ग्रॅमिसिडीन आणि 1943 मातीमधल्या जीवाणूंपासून स्ट्रेप्टोमायसिन हे प्रतिजैविक मिळवण्यात शास्त्रज्ञ यशस्वी झाले. वेगवेगळ्या सूक्ष्मजीवांपासून मिळवलेली निओमायसिन, पॅरामायसिन, ॲझिथ्रोमायसिन, सेफॅलोस्पोरिन, ॲम्पिसिलिन ही आणि अशी अनेक प्रतिजैविकं जीवाणू संसर्गाचा नायनाट करण्यासाठी वापरली जातात. कुठलेही जीवाणू जेव्हा शरीरात प्रवेश करतात तेव्हा आपल्या शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणा प्रतिपिंड किंवा इतर माध्यमातून जीवाणूंवर हल्ला करते आणि जीवाणू संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करते. जे जीवाणू शरीरातील प्रतिकार यंत्रणेपासून स्वतःचा बचाव करतात ते शरीरात फोफावतात आणि रोग निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. प्रतिजैविकं अशा वेळेस रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंना मारण्याचं काम करतात पण त्यावेळेस शरीराच्या आतल्या पेशींना मात्र ती हानी पोचवत नाहीत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते

0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा या कार्यक्रमात प्रतिजैविक याविषयी माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. संवादक होते मधुरा गोरे, कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे, FM 101.4 MHz. सकाळचे 7 वाजले आहेत.

0: 10 ते 50 टक्के सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक।
1: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
2: केकेवाक शिक्षण संस्थेचे कला
1: वाणिज्य
2: विज्ञान
1: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc MSc बायोटेक मायक्रो केमिस्ट्री कम्प्युटर सायन्स BSc सायबर अँड डिजिटल सायन्स BCom MCom डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू।
2: संपर्क
1: 9423531969 किंवा 8275585419।
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
5: तुम्हाला माहितीये प्रत्येक दागिना HUID प्रमाणित, तसंच शुद्धतेची हमी देणारे, व्यवहारात पारदर्शकता जपणारे, ग्राहकांचे विश्वासू ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक।
1: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा। आजच संपर्क साधा 9308730654।

0: कौशल आणि सहकार यांनी गायलेलं ॲक्शन रिप्ले चित्रपटातलं हे गीत आपण ऐकत आहात. 7:10 मुळे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम तेल खुलास मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: श्रोतेहो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी ते

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
3: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा, ज्याचा पगार 21,000 आहे, ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
2: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
5: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
6: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
7: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
8: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भातील 20 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न सुटला असून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नर्मदा प्रकल्पाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पाण्यापैकी 5 TMC पाणी उकाई धरणातून उचलण्याबाबतही अनुकूल निर्णय

0: घेण्यात आला असून यासाठी महाराष्ट्र सरकार सुव्यवस्थित आराखडा तयार करत असल्याचं सांगत या पाण्याचा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देणारं महाराष्ट्र महिला सक्षमीकरण विधेयक 2026 काल विधान परिषदेतही एकमतानं मंजूर करण्यात आलं. महिलांना शेतकरी म्हणून सक्षमीकरण करणारा हा एक ऐतिहासिक क्षण आहे असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यावेळी म्हणाले. राज्यात ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवान्याच्या नावाखाली डान्स बार चालवण्याच्या कारभाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारं डान्स बार विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. राज्य सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नांची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. राज्यात मंजूर करण्यात आलेल्या 138 जलदगती न्यायालयांपैकी सध्या केवळ 58 न्यायालयं कार्यरत आहेत. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्यानं पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. राज्यातल्या अवैध गौण खनिज उत्खननावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी व्यापक धोरणात्मक उपाययोजना राबवण्यात येत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना दिली. राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. या नव्या विधेयकानुसार खासगी अर्थात परवाना नसणाऱ्या सावकारांना पूर्वी असणारी 50,000 रुपये दंडाची रक्कम आता 1,00,000 नेण्यात आली असून 5 वर्ष कारावासाची शिक्षा आता 7 वर्ष इतकी करण्यात आली आहे. कोकणातील कातळ शिल्पांचा माहितीपट आणि डिजिटल दस्तावेजीकरण करण्याचं काम शक्य तितक्या कमी कालावधीत पूर्ण करण्यात येईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यातल्या 9 कातळ शिल्पस्थळांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे असंही शेलार म्हणाले. राज्यात वाहन चालक परवाना मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून नवी नियमावली लागू होईल. त्यानुसार महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव क्षेत्रातील गावांचा समावेश स्थानिक नागरिकांच्या अडचणी आणि वन्यजीव संवर्धन यामध्ये समतोल साधण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी ग्रामस्थ आणि संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या शिफारसी केंद्र शासनाकडे पाठवण्यात येतील असं वनमंत्री गणेश नाईक यांनी काल विधानसभेत सांगितलं. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल आषाढी वारीसाठी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना देहूत न येण्याचं आवाहन देवस्थाननं केलं होतं. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची विधिवत पूजा करून दर्शन घेतलं. पालखी आज सकाळी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार आहे. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज आळंदीमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आल्यानं आळंदी संस्थाननंही वारकऱ्यांना आळंदीत न येण्याचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातला पाऊस आणि शेती संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: कोल्हापूर जिल्ह्यात यंदा जून अखेर 7 वर्षातील सर्वात निच्चांकी पाऊस झाला. संपूर्ण जून महिना कोरडा गेला पण जुलै सुरू होताच पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सध्या धुवाधार पाऊस सुरू आहे. धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरू आहे. या दमदार पावसामुळे नद्या धरणं भरली असली तरी ऊसाची शेती मात्र अडचणीत आली आहे. यंदा मे महिन्यात कडक उन्हाचा तडाखा जून महिना कोरडा गेला त्यामुळे उसाचे मूळ अद्याप कमकुवत आहेत. अशातच 1 जुलैपासून सुरू झालेला धुवाधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे उसाचे पीक आडवे होऊ लागले आहे. भुईमूग सोया

0: सोयाबीन पेरणी 95% झाली आहे. भात लावण सुरू आहे. भाताला आणि इतर पिकांना हा पाऊस चांगला आहे, पण असाच मुसळधार पाऊस होत राहिला तर पेरलेल्या धान्याची उगवण होणं कठीण होईल. तसेच महापुराचे संकट पुढे उभे ठाकले आहे, त्यामुळे शेतकरी बांधव धास्तावले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर.
1: राज्यात काल पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं काल ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी काही ठिकाणी अतिवृष्टी आणि काही ठिकाणी मुसळधार पावसानं झोडपून काढलं, त्यामुळे जिल्ह्यातल्या धरणांच्या पाणी पातळीत दमदार वाढ झाली. इगतपुरीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरल्यानं रहिवाशांना स्थलांतरित करण्यात आलं. पुण्यातही पावसाची संततधार सुरू असून खडकवासला धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे. आज पहाटे 5:30 मुठा नदीपात्रात 22,880 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावधगिरी बाळगण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे. रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातल्या रावे आणि तांबडशेत या पुराचा वेढा असलेल्या गावातल्या 2 गर्भवतींची काल सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यानं या भागात पावसाळी पर्यटनाला प्रशासनानं बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पालघर जिल्ह्यातल्या पूरस्थितीची काल आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी करून आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ते सर्व उपाय करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातल्या दहिवली शेलारवाडीत परवा रात्री झालेल्या भूस्खलन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या 2 व्यक्तींचे मृतदेह काल हाती लागले. सांगली शहरासह अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे काही बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला असल्यानं सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणातला पाणीसाठाही वाढत आहे. लातूर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात रिमझिम पावसानं हजेरी लावली, मात्र शेती आणि जलसाठ्यांसाठी आवश्यक असलेल्या दमदार पावसाची तिथं अद्याप प्रतीक्षा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या T20 क्रिकेट मालिकेत भारताला काल इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लंडनं दिलेल्या 202 धावांचं लक्ष्य पार करताना भारत सर्व बाद 76 धावाच करू शकला. हवामान. राज्यात आज कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात किनारपट्टीच्या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पुणे आणि सातारा घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नर्मदा प्रकल्पातून महाराष्ट्राला 10 TMC पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाला विधिमंडळाची मंजुरी. आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काल देहूतून प्रस्थान, तर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार. आणि राज्याच्या विविध भागात आजही जोरदार पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.

0: क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी
1: 7:23 झाली आहेत. दिनविशेष दिनांक 8 जुलै 1958 बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आखे बारा हात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला. दिनांक 8 जुलै 1910 स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोरिया या जहाजातून फ्रान्समधल्या मार्सेल समुद्रात उडी घेतली. दिनांक 8 जुलै 1916 ज्येष्ठ साहित्यिक गो नी दांडेकर यांचा जन्म. कविवर्य बा भ बोरकर तथा बाकी बाब यांचं निधन दिनांक 8 जुलै 1984. आपण ऐकत होतो दिनविशेष.

7:25 होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
0: सर. आणखीन एक आता आपण मार्केटमध्ये बघतो,

0: किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ आणि आपण त्याला बळी पडतो. बरीच लोक बळी पडताना त्याला दिसत आहेत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
1: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत नाही, एक सर्वांनी समजत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यायला पाहिजे म्हणून पण ऐकत आहोत. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्स मध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा आणि लोकांना वाटतं फ्रीज चाललेलं आहे आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टीम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले. आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर गुन्हे विक्टीम काय करतात, एक एक जो विक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉडमध्ये विक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्यक्तीला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर आहेस बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्यक्तीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण मला पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले, त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझा. आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाही आहे माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं आणि मग त्यांना कळालं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याच्या वेगवेगळ्या टिप्स असतात किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंट मध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे. मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोट आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोट आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
0: नक्कीच नक्कीच.
1: कारण का, एक घटना अशी घडली मुंबईमध्ये, एक महिला आहेत प्राध्यापिका रिटायर झाल्या, त्यांची डिजिटल अरेस्ट झाली.
0: अच्छा.
1: आणि त्या डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांनी 3.25 कोटी घालले.
0: बापरे.
1: आणि त्याच्यानंतर त्यांनी काहीतरी SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये काही पैसे इन्व्हेस्ट केले, त्याचे 2.25 कोटी येणार होते. म्हणून ज्याच्याकडे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलेली होती त्या व्यक्तीला त्यांनी फोन लावला आणि त्याला सांगितले की माझे पैसे तू ट्रान्सफर कर. मग त्या व्यक्तीला वाटलं की हे आणखी जे पैसे वाढू शकतात, तुम्ही कशाला पैसे विड्रॉ करताय, राहू देत तसेच, जास्त ठेवले तर आणखी तुम्हाला जास्त पैसे मिळतील. म्हणून त्या उद्देशाने तो घरी समजून सांगण्यासाठी घरी गेला. तर ती महिला दारच उघडत नव्हती, दार उघडत शेवटी ठोठवून ठोठवून त्याने खिडकी बिडकी इकडून तिकडून चौकून घराला हे करून तो कसा आत गेला. गेल्यानंतर तिथं ते त्याच्यावर चिडल्या, कारण का सायबर गुन्हेगारांसाठी घरात कोणाला येऊ द्यायचं नाहीये. कुणाला काही बोलायचं नाही.

0: हा घुसला कसं तरी कुरुंशीला, मग त्यांचे ते वाद सुरू झाले. आणि दरम्यानच्या काळात तो जो व्यक्ती जो गेला होता तो मला ओळखत होता पर्सनली. त्याने मला फोन लावला, म्हणलं हे काय प्रकार चाललेला आहे, काय कडे ना हे, काय मनोरुग्ण पण वाटेना, आणि चांगल्या तर बाई आहेत, प्राध्यापिका आहेत, रिटायर झालेली आहेत, आमचं नेहमी बोलणं होतं, पण एकचिप्तच वर्तन चाललेलं आहे. आणि मग त्याने बघितलं तर घरात एक फोटो फोन चालूच होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसलं संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला, मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला त्यांनी 2-4 मिनिटं घेतले, ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे, आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी

0: क्लोज होता.
1: अच्छा.
0: आणि तिथं काहीतरी त्यांना दिसला संशयास्पद. मग त्यांनी मला फोन लावला. मग मी त्या महिलेशी बोललो.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळालं की ते डिजिटल अरेस्ट झालेले आहेत. तरी सुरुवातीला असं त्यांनी 2-4 मिनिटं घेतले. ज्यावेळेला मी सांगितलं की मी पोलीस अधिकारी आहे. आणि मग त्यांचे 2.25 कोटी वाचले.
1: अच्छा.
0: थोडक्यात सांगायचं तो व्यक्ती जर घरी गेला नसता तर 2.5 कोटी 2-2.25 कोटी त्यांचे गेले असते.
1: नक्कीच.
0: त्यामुळे भारतामध्ये साधारणपणे 15 कोटी लोक हे सिनियर सिटीजन आहेत.
1: अच्छा.
0: त्यातले 30% जे लोक आहेत एकटे राहतात.
1: बरोबर.
0: आता एकटेपणाचे पण 2-3 प्रकार आहेत की काही लोक सामाजिक दृष्ट्या एकटे आहेत. म्हणजे काय असतं की मोठ्या पदावर रिटायर झालेले असतात आणि नेहमी लोकांना आदेश देऊनच सगळं करून घेतलेलं असतं. त्यामुळं कुणाशी हाशी मजाक नाही, चेष्टा मस्करी नाही. मग ती माणसं एकटी असतात. एकटीच परत परत. आणि दुर्दैवानं टेक्नॉलॉजी इतकी पुढे चाललेली आहे
1: की त्यांना
0: गरज पण लागत नाही. अकाउंट सेफ असतं, पैसे व्यवस्थित चालू असतात, मुलं बाळ सेटल असतात, नातवंड सेटल असतात. हे निवांत असतात, अगदी हॅपी गोईंग असतं यांचं. पण यांच्या अकाउंटवरती पैसे असतात. हे सामाजिक एकटेपण आहे. काही कौटुंबिक एकटेपण असतं. हे कौटुंबिक एकटेपणा म्हणजे सगळं काही आहे पण घरात लोक विचारत नाहीत. कुठे इंटरॅक्शन नाही, काही नाही. ह्यांचे इंटरेस्ट वेगळे, ह्यांना टीव्हीवर वेगळा कार्यक्रम बघायचा असतो, युवकांना वेगळा बघायचा असतो, बाकीच्यांना बघायचं म्हणजे असं वेगळं. त्यामुळे त्यांना कोण जाताना पण विचारत नाही, घरात आल्यावर पण कोण विचारत नाही, कोण येणार आहे हे पण त्यांना सांगत नाही. ते पण व्यक्ती असतात. आणि तिसरे जे आहेत ते सामाजिक दृष्ट्या पण एकटे आहेत आणि कौटुंबिक दृष्ट्या पण एकटे आहेत. मग हे असेच कुठतरी बसलेले असतात. मग अशा लोकांचा प्रॉब्लेम काय होतो, ह्यांना कोणाचे फोन येत नसतात. ह्यांना कोणाचा असा फोन आला की ते इतके बोलतात आणि इतके त्याच्याशी इंटरॅक्शन वाढवतात आणि त्याचाही सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतो.
1: नक्कीच सर. सर मनामध्ये एक छोटासा प्रश्न येतो की परदेशातले सायबर गुन्हेगार आपल्या इथे कार्यरत आहेत का? काय काळजी घ्यायची आपण?
0: परदेशातले गुन्हेगार तर आहेतच, त्याला स्कॅम सेंटर्स म्हणतो आपण.
1: आणि कधी कधी आपल्या मोबाईल वरती वेगळे नंबर येतात, ते आपले इंडियातले नंबर नसतात आणि आपण फोन आला की बघत नाही फारसं. अननोन नंबर सुद्धा आपल्याला उचलायची सवय असते की बाबा कोणाचा तरी असेल फोन म्हणून पटकन आपण तो रिसीव्ह करतो. असं पण ऐकलेलं आहे की बाहेरचे लोक सुद्धा म्हणजे परदेशातली लोक कार्यरत आहेत इथे, तर खरंच आहे का? हे
0: मुळात आपण आता सायबर व्हिलेज मध्ये आहोत. म्हणजे आपण पूर्ण जगभरातले साधारणपणे 800 कोटी जी जनता आहे त्यातले 550-550 कोटीच्या वरती जी जनता आहे ती इंटरनेटने कनेक्ट झालेली आहे. म्हणजे कुठल्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं काही जरी घडलं तर जर तुम्ही व्हॉट्सअप वरती किंवा इंस्टाग्रामवरती जरी गेला तर आफ्रिकन कंट्रीमध्ये एखाद्या छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा काय काय घटना ज्या घडतात त्या तुम्हाला दुसऱ्या सेकंदाला इथं दिसत आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिलेजमध्ये गेलात. त्यामुळे ही मुळात सायबर गुन्हेगार जे आहेत ते जगातल्या सर्व लोकांना टार्गेट करतात.
1: जागतिक
0: आहे ते. असं नाही की ते तुमच्या शेजारी बसलाय आणि तो फार लांब बसलाय त्याला गुन्हा करता येत नाही, असं नाही. त्याला फक्त तुमच्याकडून OTP तुमच्याकडून पिन नंबर पाहिजे आहे आणि तुम्हाला जो फसवणुकीसाठी जो URL पाठवतो त्या लिंक वरती तुम्ही गेला पाहिजे आणि जेणेकरून त्याला मालवेअर तुमच्या फोन मध्ये टाकता आला पाहिजे. हे जर तुम्ही जर टाळलं, तुम्ही कुठली अननोन लिंक ओपन नाही केली, तुम्ही अननोन माणसाची फेसबुक रिक्वेस्ट ऍक्सेप्ट नाही केली किंवा तुम्हाला एखादा फोन आला, तुम्हाला अटक केलेला आहे किंवा तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत, तुम्ही लॉटरी जिंकलेला आहात किंवा तुम्ही खूपच चांगलं काम करताय, तुमची फारच वाहवा चाललेली आहे, मग तुम्हाला बँकेतून मी बोलतोय की तुमची KYC अपडेट करायची आहे तर तुम्ही हे URL ओपन करा. मग त्याच्यामध्ये एखादं असं ऍप असू शकतं, मालवेअर असू शकतं की डायरेक्ट तुमच्या फोनची स्क्रीन त्याला दिसू शकते आणि तो तुम्हाला काहीतरी करून ना तुमचे इंटरनेट बँकिंग ओपन करायला होतो, पैसे काढून घेतो. ह्या ज्या वेगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याची जर तुम्ही जर व्यवस्थित खात्री जर केली, अलर्ट जर झाला, तर निश्चितपणे काही सायबर गुन्हे तुमचं करू शकत नाही.
1: ऍक्च्युली म्हणून आपण सतर्क राहून प्रत्येक SMS तो नीट वाचला पाहिजे, प्रत्येक गोष्ट आपण डोळे उघडून बघितली
0: पाहिजे, फोन अपडेट केला पाहिजे.
1: नक्कीच नक्कीच सर. सर जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची?
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असतील तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधीही तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका, क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर

0: गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9-8 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा,
0: तुमच्या फोन मध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. सकाळचे 7:38 झालेत.

0: हाय हॅलो नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही ऐकताय आकाशवाणी नाशिक 101.4 मेगाहर्ट्झ। तुम्हाला जर तुमचा मूड नेहमी रिफ्रेश ठेवायचा असेल ना तर आकाशवाणीची गाणी ऐकावीच लागतील। पण आता तुम्ही ही गाणी जगात कुठेही बसून ऐकू शकता। येस, कारण नाशिक आकाशवाणी आलंय आपल्या मोबाईलमध्ये। त्यामुळे आजच डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये।
1: भावधारा भावधारा कार्यक्रमातली गाणी आपण ऐकणार आहोत। तत्पूर्वी आमच्या फोन इन कार्यक्रमाविषयी हे निवेदन।
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बरसतील धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, भिजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा। असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे। या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच। 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना। याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे। फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा। या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा। आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73, 295-07-72। करा मग फोन हॅलो किसान वाणीत।
1: भावधारा कार्यक्रमात श्रोते हो आपलं मनापासून स्वागत। आणि आजच्या भावधारा या कार्यक्रमात बाभ बोरकर यांची रचना आपण ऐकणार आहोत। आज आहे बाभ बोरकर या आनंद यात्रेचा पुण्यस्मरण करण्याचा दिवस, आज त्यांची पुण्यतिथी। रसिक हो, गोव्यातील कुडचडे या गावी 30 नोव्हेंबर रोजी त्यांचा जन्म झाला आणि देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ पाऱ्या सारखे। असे देखणे जीवन जगणारे आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आनंद यात्री कवी म्हणजेच बाळकृष्ण भगवंत बोरकर उर्फ माननीय बाभ बोरकर। 1930 मध्ये वयाच्या 20व्या वर्षीच माननीय बाभ बोरकर यांचा प्रतिमा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला। त्यांच्या या काव्यसंग्रहावर केशवसुत, बालकवी गोविंदाग्रज यांचा प्रभाव होता। बोरकरांच्या मनात घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय

जीवनातील संस्कार आणि गोव्याचा आणि कोकणचा रमणीय निसर्ग याचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो. निसर्गाच्या सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली, त्यांच्या आविष्काराचं माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचं वर्णन ते करताना म्हणतात, या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात, कड्या कपारीतून दुधाचे घट फुटतात, आंब्या फणसांची रास असते, इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या चांदीच्या धारा खेळतात. किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य पण जिव्हाळ्यानं केलेलं हे वर्णन. अशीच त्यांच्या रचनांमधून आपल्याला निसर्गाची ही भाषा आणि त्याचं वेगळेपण हे कायम डोकावताना दिसतं. बाबू बोरकर यांची ही एक नितांत सुंदर रचना खास भावधारा कार्यक्रमात तुमच्यासाठी.

0: ಸಾಗ ಕಶಿ ತುದ ಸಮದಾವು ಸಾಂಗ ಕಶಿ ತುದ ಸಮದಾವು.
1: ಪಂಡಿತ್ ಜಿತೇಂದ್ರ ಅಭಿಷೇಕಿ ಯಾನಿ ಗಾಯಲೇಲಿ ಈ ರಚನಾ ಆಪಣ ಐಕಲಿ ತಾಣಿ. या आधी सलील कुलकर्णी यांनी गायलेली बाभ बोरकर यांच्या दोनही रचना आजच्या भावधारा या कार्यक्रमात आपण ऐकल्यात. आणि आता प्रायोजित कार्यक्रम क्रिसेंट म्युच्युअल फंड.
2: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन

0: NSE registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार वाणी सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: आपण या कार्यक्रमात ना आतापर्यंत बोलत होतो की यंग जनरेशननी इन्व्हेस्टमेंट कशी केली पाहिजे आणि जे आता लग्न करू इच्छितात त्यांनी सुद्धा फायनान्शियल डेट वरती जाणं किती गरजेचं आहे, त्यावेळेला त्यांनी काय बोललं पाहिजे. पण याचबरोबर अजून एक महत्वाचा मुद्दा जो आपल्याला या जनरेशन मध्ये बघायला मिळतो तो म्हणजे बराचसा खेळ हा त्यांचा क्रेडिट कार्ड वरती किंवा लोन वरती चालतो. अगदी कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, कुठेही फिरायला जायचं असेल तर लोन हा एक उत्तम पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. याबद्दल आम्हाला सांगा की लोन घेणं चांगलं की वाईट.
2: मॅडम उत्तम प्रश्न घातलाय, पण आधी आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बिफोर अंडरस्टँडिंग की हे बॅड लोन आहे की गुड लोन आहे, योग्य कर्ज की अयोग्य कर्ज, आधी कर्ज म्हणजे काय आणि नक्की त्याच्याबद्दल

0: असा विचार केला पाहिजे. तर आजकाल कसं आहे मॅडम, खिशात क्रेडिट कार्ड आहे, मोबाईल मध्ये बाय नाव पे लॅटर अशी फॅसिलिटी आहे आणि असे बरेच ऑप्शन आलेले आहेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे इंडिव्हिज्युअल्सला, प्रत्येक यंग जनरेशनला असं वाटतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, पण आपल्याला काय गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आज जे आपण कर्ज घेतोय ते आपल्याला उद्याच्या येणाऱ्या उत्पन्नातून व्याजासकट परत करायचंय. म्हणजे कर्ज वाईटच असतं असं आपल्याला लहानपणापासून सांगितलं जातं, पण ऍक्च्युली तसं आहे का? तर तसं नाहीये. कर्जाचे दोन प्रकार आहेत, एक जे तुम्हाला श्रीमंत बनवतं आणि दुसरं म्हणजे जे कर्जाच्या खाईत लोटतं. पण आता चांगलं कर्ज म्हणजे गुड लोन, जे आपलं खिसा भरणार आहे, असे कुठले कर्ज असतात? जे कर्ज घेतल्यामुळे भविष्यात आपलं उत्पन्न हे वाढणार आहे किंवा मालमत्तेची ऍसेट आपण ज्याला म्हणतो ती ऍसेट आपली वाढणार आहे, त्याला आपण गुड डेट म्हणजे चांगलं कर्ज असं म्हणू शकतो. आता याची काय उदाहरणं आहेत बरं, म्हणजे एज्युकेशन लोन आहे, तर स्वतःच्या कौशल्यावर आणि शिक्षणावर केलेला खर्च ज्यामुळे भविष्यात मोठी नोकरी किंवा व्यवसाय मिळून उत्पन्न वाढवू शकेल म्हणजे चांगलं कर्ज आहे. होम लोन, घर किंवा जागा घेणं, रिअल इस्टेटची किंमत काळा गणित ही वाढत जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्वतःला हक्काचं घर घ्यायचं असेल तर होम लोन घेणं हे कधीही फायदेशीर, किंवा आपण त्या घरात राहणार नसू आणि आपण ते रेंट आउट करणार असू तर आपल्याला भाडं देखील मिळणार आहे. सो अगेन अ गुड डेट. त्यानंतर व्यावसायिक कर्ज, बिझनेस लोन, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेलं कर्ज ज्यातून आपल्याला नफा कमवता येतो, विच इज अ गुड डेट.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशनसाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. वाणी सर, तुम्ही सांगितलं की चांगलं कर्ज म्हणजे काय, मग आता ज्या कर्जामुळे आपलं नुकसान होऊ शकतं ज्याला आपण वाईट कर्ज असं म्हणूया, ते नेमकं काय असतं?
0: सो ज्या गोष्टीची किंमत मॅडम काळासोबत कमी होणार आहे किंवा ज्या वेळेस तात्पुरत्या सुखासाठी किंवा दिखाव्यासाठी खरेदी केल्या जातात ज्या गोष्टी, त्याच्यासाठी घेतलेलं कर्ज म्हणजे वाईट कर्ज, बॅड डेट, हे आपल्या खिशातून पैसे कायम बाहेरच काढणार आहे. उदाहरणार्थ क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्डवर लावलेला EMI. म्हणजे क्रेडिट कार्ड वाईट आहे का? तर अजिबात नाही. 40-45 दिवस आपण ते वापरलं आणि वेळीच पैसे भरले तर ते अतिशय उत्तम साधन आहे आपल्याला क्रेडिट मिळण्यासाठीचं. पण ऍट दी सेम टाइम आपण त्याचा EMI लावून घेतला आणि त्याच्यावर व्याज भरत बसलो तर याच्या इतकं महागडं कर्ज नाही. ओके, म्हणजे मोठे मोठे गॅजेट्स घेणं, ते हप्त्यावर घेणं, बाहेर काढताच या प्रत्येक वस्तूची किंमत ही साधारणतः 25-30% कमी होणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे मी परत ती रिसेल करायला गेलो तर मला 30% पैसे कमी मिळणार, तरीही मी त्याच्यासाठी कर्ज घेणं, विच इज बॅड डेट. किंवा आता हल्ली बघा, बरीच यंग कपल ही फिरायला जाण्यासाठी कर्ज घेतात, 4 दिवसांच्या सुट्ट्यांसाठी, आनंदासाठी 3 वर्षाचा EMI भरणं ही सर्वात मोठी आर्थिक चूक आहे, याला आपण बॅड डेट असं म्हणू शकतो. सो तरुणांनी कुठले नियम पाळायचे, म्हणजे तरुणांनी म्हणण्यापेक्षा कोणीही कर्ज घेताना काय नियम पाळायचे, काय थंबरूल असले पाहिजे, शेवटी कर्ज हाताळायचं यासाठी तरुणांनी काही नियम, महत्वाचे नियम लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. नियम नंबर 1, 50-30-20 चा फॉर्म्युला म्हणजे काय? तर आपल्या पगारातील किंबहुना उत्पन्नातील 20-30% रक्कम ही गुंतवणुकीसाठी आधी बाजूला काढलीच गेली पाहिजे. सर्व प्रकारचे कर्जाचे हप्ते EMI हे एकूण उत्पन्नाच्या 30-35% जास्त नसावेत, हा पहिला नियम आणि कायम हा अधोरेखित करावा. कधीही कर्ज घेताना याचं पर्सेंटेज ऑफ अलोकेशन हे कायम मांडलं पाहिजे. ओके, नियम नंबर 2, दिखाव्यासाठी कर्ज नको. लोकांना दाखवण्यासाठी त्या पैशांनी वस्तू खरेदी करू नका. जे पैसे तुमचे स्वतःचे नाहीत, जे इंस्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी किंवा मित्रांमध्ये स्टेटस दाखवण्यासाठी कधीही कर्ज घेऊ नका. ओके, हा नियम अत्यंत महत्वाचा आहे आणि तो फॉलो झालाच पाहिजे. नियम नंबर 3, आपत्कालीन निधी म्हणजे इमर्जन्सी फंड. कोणतंही कर्ज काढण्यापूर्वी तुमच्याकडे किमान 6 महिन्यांच्या खर्चासाठी बॅकअप फंड तयार असावा, जेणेकरून नोकरी किंवा व्यवसायात कुठलीही अडचण आली तरीही कर्जाचा डोंगर आपल्या माथी होणार नाही, हे फॉलो केलं पाहिजे. म्हणजे हे 3 नियम जर आपण प्रकर्षाने फॉलो केलेत आणि कायम जर आपण बॅड डेट हे कशासाठी आहे आणि गुड डेट हे कशा

0: साठी आहे याची जर मांडणी केली किंबहुना विचार केला, एक सेकंद पॉज घेऊन विचार केला आणि मग त्या कर्जाच्या जाळ्यात किंवा विळख्यात अडकलो तर काही हरकत नाही. म्हणजे विळख्यात अडकलो जेव्हा मी म्हणतो पॉझिटिव्ह अँगल, निगेटिव्ह अँगलने अडकलं जाणं म्हणजे कायमस्वरूपी कर्जाच्या विळख्यात आपण आपली मान देणं. सो जे नाही झालं पाहिजे. सो बॅड डेट आणि गुड डेट याचा योग्य पद्धतीने विचार करा आणि मगच कर्ज घ्या. आता बेसिकली हे सगळं म्हणजे गुड डेट और बॅड डेट हे सगळं सांभाळताना काय तमरूल हे असले पाहिजेत हे आपण पुढच्या भागात समजून घेऊयात. पण गुड डेट आणि बॅड डेट या संकल्पना समजून घ्या. कर्ज हे वाईट नाही, कर्ज हे चांगलं आहे, पण ते कुठल्या कारणासाठी घेतलं जावं हे महत्वाचं आहे. म्हणजे कर्ज हे सुरीसारखं आहे बघा, सुरीने भाजीही कापता येऊ शकते किंवा हातही कापला जाऊ शकतो. आता त्याचा वापर कसा करायचा हे वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. सो म्हणूनच चांगल्या कर्जाचा शिडीसारखा वापर करा पण वाईट कर्जाच्या जाळ्यात अडकू नका.
1: अगदीच, खूप छान माहिती आपल्याला वाणी सर यांनी दिलेली आहे की खरंच लोन घेणं किती महत्वाचं आहे आणि त्या लोनमुळे काय काय होऊ शकतं. या चुका टाळण्यासाठी सुद्धा अर्थातच कोणाचं तरी मार्गदर्शन मिळालं तर आपण यातनं उत्तम मार्ग काढू शकतो, उत्तम व्यवसाय उभारू शकतो आणि आपली बचतही करू शकतो. तेव्हा श्रोते हो SIP SWP एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन साठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33 97-64-12-55-33 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. योग्य कर्ज घ्या, शांत झोपा, आनंदी राहा.
2: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन

0: सौमित्र यांची ही रचना, मिलिंद इंगळे यांचा स्वर आणि संगीत सुद्धा. गारवा या अल्बम मधलं हे गीत आपण ऐकलेत गीतधारा कार्यक्रमात. कार्यक्रमात काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: बाब बोरकर यांची ही रचना सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली सुद्धा.
1: तुम्हाला माहिती आहे प्रत्येक दागिना HUID प्रमाणित, तसंच शुद्धतेची हमी देणारे, व्यवहारात पारदर्शकता जपणारे, ग्राहकांचे विश्वास ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
2: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
3: 108 वर्षांची विश्वासार्ह परंपरा असलेल्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट कॉलेज नाशिक मध्ये BSc कम्प्युटर सायन्स साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कॉलेज मध्ये आपल्या IT करिअरची खरी सुरुवात करा. आजच संपर्क साधा 9308730654.
4: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
5: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
6: बजेटचं काय?
5: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
5: नाशिक शहरात सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा देणारे
8: KK वाघ शिक्षण संस्थेचे कला,
5: वाणिज्य,
8: विज्ञान
5: आणि संगणक विज्ञान महाविद्यालय सरस्वती नगर नाशिक येथे पुणे विद्यापीठाशी संलग्न BSc, MSc, बायोटेक, मायक्रो केमिस्ट्री, कम्प्युटर सायन्स, BSc सायबर अँड डिजिटल सायन्स, BCom, MCom, डिप्लोमा इन टॅक्सेशन या वर्गांची प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: संपर्क
5: 9423531969 किंवा 8275854198.
0: आणि याबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. मात्र जाता जाता एक सगळ्यांना सूचना आहे, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सावधानतेचा इशारा हा मिळतो आहेच, पण तरीसुद्धा अत्यंतिक महत्त्वाचं आणि अपरिहार्य असं काही काम असेल तरच घराबाहेर पडा, पावसाचा अंदाज घ्या आणि रस्त्यांचा अंदाज घेतच गाडी चालवा. आपण 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर घेऊन बाहेर पडत असाल तर खड्ड्यांचा अंदाज घ्यायला आणि तो कसा घ्यायचा हे आपल्या सगळ्यांना थोडी कल्पना आहे. जेव्हा पाणी अधिक आहे त्या काळात कृपया बाहेर पडू नका, हे तर नक्कीच, पण जर बाहेर पडावंच लागत आहे तर गाडी चालवताना ही खड्ड्यांची काळजी घ्या. सुरक्षित रहा, आहे त्या ठिकाणीच थोडीशी स्वतःची काळजी घ्या. यासह आजचं गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. म्युझिकल मॉर्निंग.

0: श्रोतृहाच्या म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमामध्ये स्पेक्ट्रम अंतर्गत नाशिकची अभिनेत्री नुपूर सावजी यांच्याशी मेघा बुरकुले यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. सादरकर्ते आहेत कृष्णा शिंदे. स्पेक्ट्रम काही क्षणातच.
1: बदला बदला सवय बदला.
2: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
1: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
3: रसिको हो नमस्कार. स्पेक्ट्रम या कार्यक्रमात मी मेघा आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात आपल्या बरोबर आहे नाशिकची अभिनेत्री, उद्योजिका, योगा अभ्यासक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नुपूर लक्ष्मण सावजी. नुपूर, तुझं आमच्या स्पेक्ट्रम या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
4: खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटतं इथे येऊन.
3: खरं आणि आम्हालाही फार आनंद होतोय की आज तू तुझा एवढा वेळ दिला आणि इथे आमच्याशी गप्पा मारायला आलेली आहे. नुपूर, किती बोलावं तुझ्याबद्दल, म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत.

0: आहेत की तू एक संस्कृतची शिक्षिका सुद्धा आहेस, तुझा योगाभ्यास पण खूप छान आहे. नाटक, सिरियल्स असो, सोशल मीडिया हँडलिंग असो, सामाजिक किंवा राजकीय तुझा सगळा सहभाग असो, एक उद्योजिका म्हणून तुझ्याकडे बघावं, तर काय सांगशील, सुरुवात कुठून करशील?
1: मला असं वाटतं ह्या सगळ्याची सुरुवात झाली शाळेपासून आणि घरापासून.
0: बरं.
1: कारण घरामध्ये आई आणि बाबा दोघांनाही कलाक्षेत्र खूप जवळचं. माझे बाबा स्वतः नाटकात काम करायचे, त्यामुळे आजूबाजूला नाटकाचं, गाण्याचं, नृत्य, चित्रकला या सगळ्याचं वातावरण होतं. माझे बाबा उत्तम कॅलिग्राफी करतात, म्हणजे डायरेक्ट स्केच पेन घेऊन, पेन घेऊन ते छान मोठे मोठे बोर्ड्स बनवायचे, हे मी पाहिलेलं आहे लहानपणी. त्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या कला

0: केलंय लहानपणी. त्यामुळे
1: बरं,
0: मला असं वाटतं ह्या सगळ्या कला माझ्याकडे आल्या त्या माझ्या घरातूनच. आईला गाण्याची खूप आवड आहे, आई पेटी वाजवते, गाणं म्हणते.
1: अरे वा.
0: त्यामुळे सगळे ऍक्सेस मला घरातूनच मिळाले आणि शाळेत सुद्धा एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये पण मी असायचे. गॅदरिंग, गाण्याच्या कॉम्पिटिशन या सगळ्यामध्ये.
1: बरं,
0: त्यामुळे कला ही मला लहानपणापासूनच मिळाली.
1: खरे बाळ कडू हे घरातनच मिळालं होतं आणि तू घरात हे सगळं बघत होती, त्यामुळे वेगळं शिकायला जाण्यापेक्षा घरातनं हे तू सगळं शिकत होतीस. घरातलं वातावरण हे सगळं पोषक तर होतच. एक एक गोष्टींचा टप्पा तू पार करत गेली. चित्रकला असेल जसं तू आत्ता म्हणाली, शालेय शिक्षण असेल, तुला बोलण्याची आवड आहे, संस्कृत तुझं खूप छान आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी कशा जमल्या?
0: 12वीनंतर BA MA संस्कृतमध्ये केलं मी. काहीतरी वेगळं करायचं आहे हे आधीपासून डोक्यात होतं. जे टिपिकल पाथ आहेत करिअरचे त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचं हे आधीपासूनच डोक्यात होतं. शाळेमध्ये असतानाच संस्कृत माझं उत्तम होतं.
1: अच्छा.
0: आणि मग पुढे कलांना पण वेळ दिला गेला पाहिजे म्हणून मग मी संस्कृत निवडलं, कारण दोन्ही गोष्टी मला करता येतील. संस्कृतचं मी असं सांगेन की लहानपणापासून घरामध्ये ना संस्कृत श्लोक पठण, स्तोत्र पठण हे कंपल्सरी होतं.
1: अच्छा,
0: कंपल्सरी. हा
1: बरं बरं.
0: म्हणजे वेळ मिळेल तेव्हा.
1: नाही,
0: कंपल्सरी होतं. त्यामुळे ते काही वेगळं, मी म्हटलं ना हे सगळं वेगळं आहे हे मला वाटतच नाही, कारण हे रोजच्या जीवनाचाच एक भाग होतो. गाणं झालं, नृत्य झालं, नाट्य झालं किंवा संस्कृत सुद्धा. त्यामुळे माझं आधीपासूनच उच्चारण वगैरे चांगलं होतं.
1: बरं,
0: मग त्याच्यामध्ये शिक्षण घेण्याचं मी ठरवलं. त्यावेळेस मी जर्मन पण शिकलेले आहे. म्हणजे माय फर्स्ट प्लॅन वॉज जर्मनीला जायचं आणि तिथे रिसर्च करायचा. हा माझा फर्स्ट करिअर प्लॅन होता.
1: बरं.
0: पण मग नंतर मास्टर्स झाल्यानंतर मला भारताबाहेर नव्हतं जायचं आणि त्याच वेळी मला नाटकं मिळायला सुरुवात झालेली होती.
1: बरं बरं.
0: MA झाल्यानंतर म्हणजे लहानपणापासून उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नाटकाचं प्रशिक्षण शिबिर. म्हणजे लहानपणी मामाकडे जायचं याच्यापेक्षा सुद्धा जास्त एक्सायटेड मी असायची, अरे नाटकाचं शिबिर आता यावर्षी करायचं आहे परत.
1: अच्छा.
0: त्यामुळे नाटकाचे संस्कार होते, संस्कृतचेही होते आणि ह्या दोन गोष्टी सुरुवातीला सुरू झाल्या. मग त्यानंतर योगाभ्यास यामुळे आयुष्यामध्ये आला, कारण कुठेतरी एक स्थिरता असली पाहिजे.
1: बरं.
0: स्वतःशी संवाद घडला पाहिजे आणि त्याचबरोबर अर्थात शरीर व्यवस्थित असलं पाहिजे, हेल्दी असलं पाहिजे, यासाठी सुद्धा त्याच्याकडे गेले. लॉकडाऊन मध्ये खरं तर मास्टर्स कम्प्लीट केलं मी योगशास्त्रामध्ये. त्यावेळेस वेळही होता, शिकायचं होतं आणि मग त्यावेळेस शक्य झालं म्हणून मास्टर सुद्धा कम्प्लीट झालं.
1: अच्छा.
0: त्यामुळे संस्कृत, योगाभ्यास, नाटक या तीन गोष्टी चालू होत्या.
1: अच्छा.
0: व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि चित्रपट किंवा सिरियल हे ओघाने आलेल्या गोष्टी होत्या, कारण उच्चारण चांगलं होतं.
1: बरोबर आहे.
0: नाटकांचा एक अनुभव असल्यामुळे शब्दफेक, थोड्या एक्सप्रेशन्स, आजूबाजूला तीच माणसं होती. म्हणजे या सगळ्यामध्ये ना आजूबाजूच्या माणसांचा खूप मोठा वाटा आहे, कारण नाटक करत असताना कोणीतरी बघितलं अरे ही बोलते चांगली आहे म्हणून मग त्यासाठी मला स्टुडिओमध्ये बोलवलं गेलं.
1: बरोबर.
0: संस्कृत व्हॉइस ओव्हर मी सगळ्यात पहिल्यांदा केला. म्हणजे स्टुडिओमध्ये गेले हे संस्कृत रेकॉर्ड करण्यासाठी.
1: बरं.
0: मग ते करत असताना त्या व्यक्तीला वाटलं अरे मग तू मराठी पण बोलूच शकतेस की, असं आपण करून बघूयात का, काही ऍडव्हर्टाईज करूयात का. म्हणजे हे करायचं या दृष्टीने यातली कुठली गोष्ट झाली नाही, पण एकात एक गोष्टी उलगडत गेल्या. आणि घरातून असं होतं की कुठल्या गोष्टीला नाही म्हणायचं, तुम्ही आधी प्रयत्न करा.
1: बरोबर आहे.
0: प्रयत्न करून झाल्यावर असा फेज येऊ शकतो की जमत नाहीये किंवा जमतंय. जमत नसेल तर अजून काय केलं पाहिजे, इकडे जा. आणि जमतंय तर अजून त्याच्यामध्ये कसं पुढे जाता येईल, असा कायमच एक दृष्टिकोन शिकवल्यामुळे या गोष्टी घडत गेल्या. एक एक गोष्ट उलगडत गेली आणि इतक्या वाटा निर्माण झाल्या.
1: हे फार महत्वाचं आहे की घरात एक चांगलं हेल्दी ऍटमॉस्फियर होतं. अनेक गोष्टी या घरातनं शिकलीयेस तू, ते तुझ्या रोजच्याच जगण्याचा एक भाग आहे. पण मग आता नाटक करत असताना संस्कृत शिक्षिका, योगाभ्यास, सगळं टाइम मॅनेजमेंट कसं?
0: टाइम मॅनेजमेंट झालं, कारण ना अगेन मला असं वाटतं ना शाळेमध्ये अनेकदा खूप गोष्टी आपल्याला शिकवल्या असतात आणि ते ऍप्लिकेशन म्हणजे पुढचं आपलं आयुष्य असतं.
1: बरोबर.
0: त्यातली एक गोष्ट म्हणजे डिसिप्लिन.
1: वा वा वा.
0: आणि ते डिसिप्लिन जे आहे ते आईने आणि शाळेने खूप अप्रतिम मला शिकवलेलं आहे की माझ्या आईला वेळ वाया घालवलेला अजिबात आवडत नाही. जर एखादी गोष्ट 11 वाजता करायची आहे तर ती 11 वाजताच सुरू झाली पाहिजे.
1: अच्छा बरं.
0: त्यामुळे 24 तास आपल्याकडे आहेत, त्यातले 8 तास आपण वजा करूयात. उरलेले सगळे तास जर आपण व्यवस्थित मॅनेज केले तर मला वाटत नाही

0: की एखादी गोष्ट आपली मिस होईल. ठरलेल्या गोष्टी ठरलेल्या वेळेत झाल्या तर होतं. आणि अगेन आपल्याला करायचंय का, आपण त्या सगळ्यासाठी वेळ काढतो जे आपल्याला करायचं असतं.
1: खरंय खरं.
0: त्यातली जर कुठलीही गोष्ट मला सांगितली गेली असती की तुला नुपूर आता हे करायचंय, तर मी केलं असतं की नाही मला माहित नाही.
1: खरं.
0: पण ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या, मला आवडत होत्या, त्या करत असताना मी प्रत्येक वेळी वेगळं शिकत होते, माझी ग्रोथ होत होती. कारण माईक समोर बोलताना वेगळं बोलायचंय, नाटकात बोलताना वेगळं बोलायचंय, सिरियल मध्ये टोन वेगळा ठेवायचाय, कुणाशी कन्व्हर्सेशन करताना वेगळ्या पद्धतीने करायचंय. सो मला असं वाटतं हे सगळे पैलू जेव्हा आपण बघतो वेगवेगळे, तेव्हा मीच शिकत होते नव्या गोष्टी. आणि अप्रिसिएशन मला असं वाटतं मिळालं ना, म्हणजे हे जमतंय एकदा कळलं की आपण अजून एफर्ट्स टाकतो.
1: अगदी.
0: त्यामुळे ते एफर्ट्स टाकायला सुद्धा मला संधी मिळाल्या.
1: खरे.
0: आणि त्यामुळे हे सगळं जमलं. असं होतं अनेकदा, अरे यार मला तिकडे जायचंय किंवा हा कार्यक्रम अटेंड करायचा आहे पण जमत नाहीये. पण ठीक आहे, होईल. ज्या ज्या गोष्टी चेकलिस्ट मध्ये आहेत त्या हळूहळू पूर्ण होतील.
1: खरंय खरंय. आणि अगदी होतातच त्या गोष्टी, प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. खरं तर तू हे सगळं सांगते आता, मल्टी टास्किंग करायचं म्हणजे वेळेचं मॅनेजमेंट, ते तुला घरातनंच बाळकडून मिळालं आहे. आई अगदी शिस्तीची, त्यामुळे वेळेचं नियोजन व्यवस्थित होतं. पण मग सिरियल हा खूप पुढचा भाग झाला, पण नाटक हे फार महत्वाचं होतं. तर तो अनुभव तुझा कसा होता, कोणतं नाटक होतं?
0: जसं सांगितलं उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे नाटकाचं शिबिर.
1: बरोबर आहे.
0: बरोबर. त्यामुळे स्टेजवर मला असं वाटतं मी खूप लहानपणी पहिल्यांदा गेले असेन, आठवतही नाही तेव्हा गेले असेन.
1: पहिलं नाटक वगैरे काही आठवत आहे?
0: मला असं आठवतंय कालिदास मध्ये नाटकाचं शिबिर होतं. उंदीर असे सगळे प्राणी व होते. नाटकाचं नाव वगैरे आठवत नाही मला, पण मला आठवतंय ते पहिलं नाटक असावं माझं. खूप लहानपणीची गोष्ट आहे. नंतर आवडत तर होतं, आणि ना समोर जाऊन परफॉर्म करणं हे आधीपासूनच आवडत होतं.
1: बरं.
0: त्यामुळे हळूहळू होत गेलं. जेव्हा मी मास्टर्स पुण्यामधून करत होते, पुणे विद्यापीठातून,
1: अच्छा,
0: तेव्हा तिथे ललित कला केंद्र आहे पुणे विद्यापीठामध्ये, तर तीन माझे विषय होते संस्कृत,
1: अच्छा,
0: आणि एक विषय होता नाटक.
1: बरं.
0: कारण विद्यापीठामध्ये तुम्ही कुठल्याही डिपार्टमेंटचा एक सब्जेक्ट, फोर्थ सब्जेक्ट तुम्ही कुठलाही घेऊ शकता.
1: बरं.
0: असं मला तिथे गेल्यावर कळलं होतं. आणि मग कुठलाही घेऊ शकतो मग अर्थातच तो नाटक असणार.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे ललित कला केंद्रामध्ये सुद्धा मला खूप छान अनुभव, खूप छान शिकायला तिथे मिळालं. जिथे सगळे नाटक, नृत्य आणि संगीत शिकायला आलेले विद्यार्थी होते आजूबाजूला, त्यामुळे तिथे पण मला एक छान कॅनव्हास ओपन झाला असं मला वाटतं. संस्कृत शिकत असताना म्हणजे म्हटलं ना, अपॉर्च्युनिटीज मिळत छान गेल्या, त्यामुळे तिथे मी खूप छान शिकले. आणि तिथून आल्यानंतर गढीवरच्या पोरी, हंडाभर चांदण्या, मून विदाऊट स्काय, वेटिंग विथ रेन, अशी लागोपाठ 5-7 वर्ष मी नाटक करत होते. जी खूप छान झाली, त्यांना खूप छान रेकग्निशन मिळालं, पुरस्कार मिळाले. त्यामुळे आवडत होतं, करत होते, शिकत होते आणि शिकते आहे.
1: हे फार महत्वाचं आहे. आवड आपल्याला ज्या विषयांमध्ये असते त्याच्यामध्ये आपण जास्त पुढे जाऊ शकतो असं सुद्धा आहे, आणि त्यात सातत्य असणं फार महत्वाचं आहे.
0: अगदी अगदी. सातत्याबद्दल मी खरंच बोलेन, कारण कुठलीही ही गोष्ट एका वर्षात घडलेली नाहीये. बऱ्याच वर्षांपासून हे करत करत करत करत इथपर्यंत आले आहे, आणि अजून खूप मोठा प्रवास आहे, अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.
1: खरं आहे, खरं आहे. कारण आपण जेवढं शिकलेलो असतो ते प्रत्यक्षात जेव्हा आपल्याला उतरवायचं असतं तेव्हा आधीच्या गोष्टी आणि कालांतराने सातत्याने त्या गोष्टींमध्ये होणारे बदल हे फार महत्वाचे असतात आणि किंबहुना पुढे जाण्यासाठी फार महत्वाचे ठरतात. नाटक तर तू करतच होती, तू अनेक सिरियल्स मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. सुंदरा मनात भरली असेल, योग योगेश्वर जयशंकर असेल, किंवा रंग माझा वेगळा असेल, किंवा तुला पाहते रे, या सिरियल्स असतील ज्या अतिशय पॉप्युलर होत्या. काय सांगशील या सगळ्या अनुभवांबद्दल?
0: नाटक करत असताना बऱ्याच लोकांना भेटणं होत होतं. कॉम्पिटिशन्स मध्ये जजेस बघत होते की आपण काय करतो आहोत, आणि त्यामुळे काही ऑडिशन्सला बोलावलं गेलं.
1: अच्छा.
0: त्या लोकांमध्ये येणं जाणं वाढलं आणि त्यामुळे मग मला ही संधी मिळाली. अगेन हे करायचंच आहे, असंच कॅरेक्टर पाहिजे, लीडच पाहिजे असं कधी डोक्यात नव्हतं.
1: बरोबर.
0: कारण कुठलंही काम हे काम आहे, त्यामुळे सुरुवात झाली ही लहान कामापासून. म्हणजे तुला पाहते रे मध्ये एकच दिवसाचं शूट होतं माझं.
1: बरं.
0: पण ते जे कॅरेक्टर होतं इतक्या रिपीट दाखवलं गेलं, कारण तो जो सीन होता तो त्या सिरियल मधला खूप महत्वाचा सीन होता.
1: बरोबर आहे.

0: त्यामुळे मग लोकांनी तो खूप बघितला, खूप वेळा दिसले, त्यामुळे खरं तर मला अजूनही तुला पाहतरी मध्ये तुम्ही होतात ना असं विचारतात.
1: अच्छा
0: त्यामुळे तसं एक एक एक एक होत गेलं. सुंदरा मनामध्ये भरली ही सिरियल तर नाशिक मध्येच लॉकडाऊन मध्ये
1: बरोबर.
0: याचं शूट चालू होतं, त्यातलं एक खूप चांगलं कॅरेक्टर मला करायला मिळालं. आणि योग योगेश्वर जयशंकर तर मी म्हणेन की
1: वा
0: नशिबाने मला
1: खरं
0: खूप छान अपॉर्च्युनिटी दिली. सुंदर रोल होता, करण्यासारखं खूप होतं, जबाबदारीचा रोल होता, छान अपॉर्च्युनिटी मिळाली मला, ती छान कॅरेक्टर झालं.
1: जेव्हा आम्ही नाशिककर बघतो सिरियल्समध्ये की अरे आपल्या नाशिकची ही मुलगी आहे आणि आपल्या ओळखीची आहे आणि या सिरियलमध्ये ही आहे, तेव्हा जो आनंद होतो ना तो फार वेगळा असतो. मला एक सांग की नाशिकचं एक प्लॅटफॉर्म आणि नाशिकच्या बाहेर गेल्यानंतरचे अनुभव असतील किंवा तिथे कामाच्या पद्धती असेल, तर या सगळ्यांशी ऍडजस्ट करताना कसं?
0: खरं सांगू का, लॉकडाऊनच्या आधी मुंबईमध्ये मी काम करत होते. लॉकडाऊनमुळे खरं तर मी नाशिकला आले आणि नंतर नाशिकमध्येच बऱ्याच सिरियल्सचं शूटिंग चालू असल्यामुळे इथे काम करत होते. काम करत असताना मला खूपच छान अनुभव आले, कारण आजूबाजूला खूप चांगले आर्टिस्ट होते, डिरेक्टर चांगले होते, सांगणारे की हे केलं पाहिजे, हे ऍड होऊ शकतं, असं चांगलं होऊ शकतं, अशी सांगणारी मंडळी आजूबाजूला होती. त्यामुळे काम करत असताना खरं तर खूप प्रॉब्लेम आले नाही, कारण योग योगेश्वर मध्ये जेव्हा कास्टिंग झालं तेव्हा सुद्धा त्यांनी माझं काम बघितलेलं होतं.
1: बरोबर आहे.
0: त्यामुळे त्यांना माहिती होतं की ही काय करू शकते किंवा अजून किती चांगलं. डिरेक्टरचा पार्ट याच्यामध्ये खूप महत्वाचा होता की ही काय करू शकते, हिच्याकडून काय करून घेतलं पाहिजे. या सगळ्यामुळे ते कॅरेक्टर खूप चांगलं झालं असं मला वाटतं. मला सगळीकडे मुंबई किंवा नाशिकमध्ये काम करताना अनुभव खूप चांगले आले, कुठेच वाईट अनुभव आले नाही, कारण मी प्रत्येक गोष्ट शिकण्याच्या दृष्टीने पण घेत होते. मुळात येतं यापेक्षा शिकायला आले आहे हा अप्रोच असल्यामुळे मी एक एक गोष्ट शिकत गेले आणि ते छान होत गेलं.
1: खरंय नुपूर, शिकणं हे जर तुम्ही व्यवस्थित मनापासून केलं तर अनेक अवघड गोष्टी या सोप्या होत जातात. तुझा संस्कृतचा अभ्यास होता, योगाभ्यास होता, नाटकं होती, त्यानंतर नाटकांमधनं तू सिरियल्स मध्ये सुद्धा गेली आणि आता तू सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणून सुद्धा काम करते, तर काय सांगशील? कारण तुझे फॉलोअर्स पण खूप जास्त आहेत.
0: सोशल मीडिया प्रेझेन्स आधीपासून थोडा थोडा होता माझा, म्हणजे मोबाईल हातामध्ये होता, फोटोज काढत होते, पोस्ट करत होते. पण झालं असं की वाचाशुद्धी असल्यामुळे किंवा एक्सप्रेशन्स असल्यामुळे व्हिडिओ बनवणं किंवा ते तंत्रज्ञान माहिती असल्यामुळे मला खूप सोपं गेलं.
1: अच्छा.
0: मुळात सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर व्हायचं असं काही नव्हतं.
1: काही नव्हतं.
0: काही आजूबाजूची लोक होती ज्यांनी त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट्स मला दिले होते की याच्याबद्दल आम्हाला काही बोलून सांगशील का.
1: अच्छा.
0: आधी ते केले, मग हळूहळू एक एक ब्रँड झाले किंवा लोक अप्रोच करत गेले. आणि ह्या सगळ्यामध्ये ना मला आधी वाटायचं की अरे मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवणार आहे, मला माहित नाही ते लोकांना आवडेल की नाही, कारण तेव्हा हिंदी इंग्लिश जास्त होत होतं.
1: बरोबर आहे.
0: पण आज माझ्याकडे जे काम आहे ते मुळात मराठी भाषेसाठी येतंय. हे करत असताना मला खूप छान वाटतं, कारण ती माझी ओळख बनली. म्हणजे मराठी भाषा चांगली असणं यामुळे आज मी सगळ्यात जास्त काम सोशल मीडियावर करते आहे. अनेक ब्रँड्स मराठी कंटेंटसाठी माझ्याकडे आहेत.
1: बरं.
0: त्यामुळे मला खरं तर आधी असं वाटायचं की मला नाही माहिती मी हिंदी इंग्लिश मध्ये एवढे चांगले व्हिडिओ बनवू शकेन की नाही.
1: अच्छा.
0: म्हणून मी मराठी करत होते.
1: बरं.
0: पण मला असं वाटतं की आपले पॉझिटिव्ह पॉइंट्स काय आहेत आणि त्या पद्धतीने जर आपण त्यावर वर्क करत पुढे पुढे गेलो तर ते सोपं जातं. दुसऱ्याचं काहीतरी बघून कॉपी करण्यापेक्षा आपलं एक काहीतरी जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ते इतरांपेक्षा वेगळं होऊ शकेल. त्यामुळे सोशल मीडियावर अगेन करायचं असं नव्हतं, एक एक होत गेलं, वेगवेगळे ब्रँड्स माझ्याकडे येत गेले आणि त्यामध्ये फॉलोअर्स हा जो विषय होता तर ते हळूहळू होत गेलं. म्हणजे अगेन एका रात्रीतून एवढे झाले असं नाही झालं, अरे ही करतीये, हिचा कंटेंट आवडतोय, हे बघावंसं वाटतंय आणि मग पुढे पुढे पुढे ते होत गेलं.
1: नुपूर, खरं तर खूप गोष्टी आहेत की ज्याबद्दल आम्हाला बोलायचंही आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण म्हणजे तसं आम्ही तुला सोडणार नाहीये. जाताना जेवढं तू सगळं सांगितलं सगळे नमुने आम्हाला ऐकायचे, पण युवा पिढीला तू काय सांगशील?
0: फॉलो युअर ड्रीम्स, स्वप्न बघा असं मी सांगेन. कारण ना स्वप्न बघितली तर पूर्ण होतील. मोठं जेवढं तुम्ही स्वप्न बघाल तेवढ्या तिथपर्यंत तुम्ही पूर्ण करू शकाल. त्यामुळे मोठी स्वप्न बघा, होतील पूर्ण. आणि जे आवडतंय ते करा, जे आवडतंय ते केलं की ते कामच चांगलं होतं असं मला वाटतं, कारण जबरदस्ती नसते. आणि जे आवडते त्यासाठी आपण वेळही काढतो.
1: नुपूर खूपच छान. पण जाता जाता आम्हाला नाटकातले डायलॉग्स असतील, तुझे सिरियल्स मधले डायलॉग्स असतील, तुझं व्हॉइस

0: सुअर सॅम्पलिंग असेल सगळं ऐकायचं आहे.
1: नक्कीच नक्कीच.
2: हाय हॅलो नमस्कार, मी नुपूर आणि तुम्ही ऐकताय आकाशवाणी नाशिक 101.4 मेगाहर्ट्झ. तुम्हाला जर तुमचा मूड नेहमी रिफ्रेश ठेवायचा असेल ना तर आकाशवाणीची गाणी ऐकावीच लागतील. पण आता तुम्ही ही गाणी जगात कुठेही बसून ऐकू शकता. येस, कारण नाशिक आकाशवाणी आलंय आपल्या मोबाईलमध्ये. त्यामुळे आजच डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हे ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये.
1: वाह वाह, क्या बात है.
2: मी ना हंडाभर चांदण्या या नाटकातला एक सोलोलोकी आहे दाखवते.
0: ठीक आहे ठीक आहे.
2: मग तो इंचू एक ठेवून त्या बाजूला घसरत गेला ना की पाणी भरायला घरातून निघायचा टाईम होतो. मी, मीरी, रत्ना, काशीबाई सगळ्यात एक नंबर. निहारीचा टाईम होईस तोवर 5 मैलांवरून 1-2 हंडे घेऊनच येतो. मग दुपारच्याला 1-2 हंडे आणि सांच्याला मिळालेच तर 1-2. रोजच मिळतं असं नाही, 4-4 दिवस हंडे रिकामे भी असतात. मीरी वहिनी तर रोज घरातून निघताना नवस बोलती, आज हंडा भरू दे, चांदकीचं निवत्तीन तुला. त्या तरी काय काय सांगायचंय, तो एकटा तरी काय काय करणारे. आभाळ भरता भरत नाही त्याच्याच्यानं मी हंडे भरायला लावायचेत. अहो सगळं खरं खरं सांगेन की इचारा की काय इचारायचं ते.
0: वा फार सुंदर ग नुपूर, खूप खूप धन्यवाद. आज तू तुझा असा अनमोल वेळ आम्हाला दिला आणि आमच्याशी मन मोकळ्या अशा गप्पा मारल्या, तेव्हा आमच्या आकाशवाणीच्या सगळ्या श्रोतांतर्फे आणि आमच्या आकाशवाणीतर्फे खूप खूप आभार.
2: आज आकाशवाणीने मला इथे बोलवलं आणि सगळ्या या गप्पा मारता आल्या, त्यामुळे तुमचेही खूप खूप आभार.
3: या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे.
4: स्पेक्ट्रम या कार्यक्रमामध्ये नाशिकची अभिनेत्री नुपूर सावजी यांच्याशी मेघा भुरकले यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते कृष्णा शिंदे. सकाळचे 8:50 झाले आहेत. मराठी चित्रपट गीतांचा आनंद घेणार आहोत.

0: साला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांशी आपली ओळख झाली. हा अशक्या, हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा. हे उम्या आणि श्री, हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्य सारखं, कुठे गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली.
1: सॉरी सॉरी.

दिग्या बरोबर मी पहिली सिगरेट प्यायलो. दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम. चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र

0: दुनियादारी या चित्रपटातलंही गीत आपण ऐकलेत. रसिको, गाण्यांचा आस्वाद आपण घेत आहोत, अनेकविध कार्यक्रमही ऐकत आहोत. हे ऐकत असताना जो आनंद होतोय, मात्र आपण जर खिडकीच्या बाहेर डोकावलं तर पाऊस हा सुरू आहे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहेच, पण काही कळवण तालुका असेल किंवा आपल्या आजूबाजूच्या काही ठिकाणी हे रस्ते बंदही होत आहेत, तेव्हा बाहेर पडताना शक्यतो टाळता येणार असेल तर नक्कीच टाळा, पण न टाळता येण्यासारखं असेल तर कुठला रस्ता सुरू आहे आणि कुठे दरड कोसळलेली आहे याचा अंदाज घेऊन त्याविषयीच्या बातम्यांचा थोडासा आढावा घेऊनच त्या मार्गावर जा, जेणेकरून वाहतूक कोंडी तर टाळता येईलच, पण कोणताही अपाय किंवा निश्चित अशी कोणतीही घटना ही घडणार नाही याची आपण स्वतः काळजी घेऊया. इतरांना काय मदत करता येईल, नदी किनारी राहणाऱ्या लोकांनी देखील थोडासा, त्या सगळ्यांना हा अंदाज आलेला आहेच, तेव्हा अत्यावश्यक गोष्टी ज्या आपल्याजवळ ठेवणं गरजेचं आहे तेवढ्या जवळ बाळगा, त्या व्यवस्थित असू देत, आणि मात्र स्वतःची काळजी घ्या, विनाकारण रस्त्यावर बाहेर पडू नका, ही एक काळजी नक्कीच घ्या. आणि आता वेळ झाली आहे प्रायोजित कार्यक्रमाची.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो, पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगी आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर नमस्कार.
4: नमस्कार
2: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
4: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंचवरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं, दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं. त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचं डिझाईन असतं एम्बॉस नेकलेसचे, आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि एम्बॉस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठा असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला, हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
5: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल.
2: मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनी हारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
4: झालर हार आणि मोहिनी हार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालर हार आणि मोहिनी हार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो.
5: ओके.
4: आणि झालर

0: दर हारमध्ये काय असतं की साधारणपणे 3 ते 4 लेन म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात. त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टीफ पट्टी असते. जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालर हार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2 पासून 5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता ह्याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालर हाराला मोहिनीहार म्हटलं जातं. म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहार मध्ये पेंडंट असतं, झालर हार मध्ये पेंडंट नसतं.
1: बरोबर.
0: अदरवाइज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30 ते 50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालर हार म्हटलं तर तो साधारणपणे 25 ते 40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13 ते 15 टक्क्यापर्यंत दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि ह्यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10 ते 15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते.
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालर हारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं. मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर. प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकल्यात. आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे FM 101.4 MHz. श्रोते, आता विविध भारतीचे कार्यक्रम सकाळी 10 वाजेपर्यंत सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. FM 101.4 MHz सकाळचे 10 वाजता गीत भारती मराठी मिश्रगीतांचा हा कार्यक्रम. सुरुवात मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या, संगीतबद्ध केलेल्या सौमित्र यांच्या या गीताने.

0: गीत भारती मराठी मिश्रगीतांच्या या कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं आपण केलेले काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेम बँक चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
4: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
5: बदला बदला सवय बदला.
6: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
5: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते जाणकार बना सतर्क रहा.
0: या जाहिरातींनंतर पुन्हा एकदा आनंद या गीतात.

0: जयित्र जयित या चित्रपटातलं नाधू महानोर यांचं हे गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. यानंतर गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती जाहिरातींसाठी.
1: कोहिनूर एमजी रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड झरा अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: दहा ते 50% सूट मान्सून सेल कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत श्रीधर फडके यांचं होतं. सकाळचे 10:15 वाजलेत. गीत भारती मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: कोहिनूर एनजी रोड आणि प्रेम दान चौक अहिल्यानगर तसंच कॉलेज रोड नाशिक.
2: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
2: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
2: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
4: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
5: बजेटचं काय?
4: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
6: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
7: अटी व शर्ती लागू.
8: दहा ते 50% सूट, मान्सून सेल, कोहिनूर सागर स्वीट जवळ कॉलेज रोड नाशिक.

0: प्रभाकर गारेकर यांनी गायलेलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं हे नाट्यपद आपण ऐकलं. गीतभारती कार्यक्रमात पुन्हा एकदा काही क्षणांची विश्रांती या जाहिरातींसाठी.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अटी व शर्ती लागू.
5: तुम्हाला माहितीये प्रत्येक दागिना HUID प्रमाणित, तसंच शुद्धतेची हमी देणारे, व्यवहारात पारदर्शकता जपणारे, ग्राहकांचे विश्वास ज्वेलर्स म्हणजे करेक्ट
6: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: सर्वोत्तम कपडे
10: 10 ते 50% सूट. मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.
11: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
12: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
13: MG रोड आणि प्रेमदान चौक अहिल्यानगर, तसंच कॉलेज रोड, नाशिक.
10: सर्वोत्तम 10 ते 50% सूट. मान्सून सेल, कोहिनूर, सागर स्वीट जवळ, कॉलेज रोड, नाशिक.

सौमित्र यांची ही रचना मिलिंद इंगळे यांनी गायलेली, संगीतबद्ध केलेली आपण ऐकले. आणि याबरोबरच आजचा गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत. आता NCERT चा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करीत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन।
1: थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून संक्षेपित करण्यात येईल।

0: आज ऐकूया जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: वनिता मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, दरवर्षी हजारो वारकरी पांडुरंग भेटीची आस मनात ठेवून लाखो मैल पायी वारी करतात. या वर्षीही त्याला अपवाद नाही. यावेळी सुद्धा वारी मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यासारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून ग्रीन कॉरिडॉर उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृह, हँगर व्यवस्था आणि हाय माल्ट प्रकाश योजना उभारण्यात आलेली आहे. श्रोते हो, कालच म्हणजे 7 जुलैला जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचं श्री क्षेत्र देहू पुणे इथून प्रस्थान झालं आणि आज म्हणजे 8 जुलैला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झाले. या निमित्त वनिता मंडळ या आपल्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत संत जनाबाईंच्या कर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल, स्वानंदाचे डोल. लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा.

भूलोकीचं वैकुंठ असणाऱ्या पंढरी नगरीमध्ये विठ्ठल नामाचा अखंड गजर चालू आहे. अवघी पंढरी नगरी भक्तिरंगामध्ये नाहून गेली आहे. आणि एक परकरी पोर एका वाड्याच्या दाराशी उभं राहून मोठ्या आश्चर्यानं हे सगळं बघतीये. ती अगदी हरखून गेली आहे. कोण आहे ही परकरी पोर? ही आहे जनी. चला तर 13व्या शतकातल्या पंढरपुरात जाऊयात. मराठवाड्यातल्या परभणी जवळच्या गंगाखेड गावातल्या दमा आणि करुंडबाई यांची जनी ही एकुलती एक मुलगी. अगदी लहानपणीच मातृछत्र हरपलं आणि वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी परभणीवरून पंढरपूरला दामाशेठ यांच्याकडे तिच्या वडिलांनी तिला आणलं. दामाशेठ म्हणजे संत नामदेवरायांचे वडील. बघा, परभणी ते पंढरपूर असा जनाबाईंचा हा पहिला प्रवास झाला. आणि मग ही जनी संत नामदेवरायांच्या कुटुंबात अगदी सामावून गेली. ती स्वतःला 15वी जनी म्हणते. 15वी जनी म्हणजे काय? तर या कुटुंबामध्ये आधी 14 सदस्य आहेत.

संत नामदेव आणि त्यांची पत्नी राजाई, नामदेवांची आई गोणाई आणि वडील दामाशेठ, नामदेवांची चार मुलं आणि चार सुना, एक बहीण आणि एक कन्या, असं 14 जणांचं हे कुटुंब आणि त्या कुटुंबामध्ये ही 15वी जनी. सांगायला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की मराठी स्त्री संत कवयित्रींची संख्या ही भारतातल्या इतर प्रांतांपेक्षा जास्त आहे. आणि हीच जनाबाई स्वतःला नामयाची दासी जनी असंही म्हणवते. ही तिची स्वनामधन्य मुद्रा आहे.

0: नाम याची दासी जनी, ही जनी नामदेवांपेक्षा वयानं मोठी आहे, पण तिच्या जीवनात संत नामदेवांचा संपर्क आला हा तिच्या आयुष्यातला सौभाग्य योग होता, म्हणूनच ती म्हणते,
1: धन्य माय बाप नामदेव माझा, धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राया दाखविले, होते जगामध्ये निंद्य, ते त्वा जगात केले वंद्य।
0: नामदेव रायांनीच जनाबाईंना नाममंत्र आणि वत्सल भक्तीची दीक्षा दिली। तिच्या मनातल्या सूक्ष्म रूपातल्या आध्यात्मिक अंकुराला नामदेवांकडेच अनुकूल वातावरण लाभलं। नामदेवांच्या संगतीमध्येच तिला आध्यात्मिक अधिकार मिळाला, म्हणूनच ती सांगते त्यांच्या चरित्रातल्या सुद्धा घटना, या घटनांचं सविस्तर वर्णन ती करते। ती म्हणते,

हीच जनाबाई दिवाळीच्या सणाचा एक प्रसंग रंगवताना असं म्हणते, सण दिवाळीचा आला नामा देवळासी गेला, हाती धरुनी देवासी चला।

संत नामदेवांशी तिचं जन्मोजन्मीचं आणि युगायुगाचं नातं आहे. तिच्या अस्तित्वाला अर्थच मुळी नामदेवांमुळे मिळालेला आहे. म्हणूनच आपले पूर्वजन्म सांगताना ती म्हणते, सत्ययुगामध्ये नामदेव प्रल्हाद होते तर मी त्यांची पद्मिनी दासी होते. त्रेतायुगामध्ये नामदेव अंगद होते तर मी मंथरा दासी होते. द्वापार युगामध्ये नामदेव उद्धव होते आणि मी कुब्जा होते. तर कलियुगामध्ये ते नामदेव आहेत आणि मी त्यांची दासी जनी. हिरण्यकश्यपाचे कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नामे माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुसरा जन्म त्यांचा अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे माथा तिथ लीलाथ. गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव, गोकुळी कृष्णासवे जन्मला उद्धव. कुब्जा नाम माझे उद्धरिले स्वभाव. कलित नाम देव विठ्ठल चिंतनी, कलित नाम देव विठ्ठल चिंतनी. त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी, त्याचे सेवेसाठी दासी जन्मली जनी. अशा नामदेवांच्या घरी आल्यानंतर विविध कामं ती करते आहे. आणि एक प्रसंग आहे, ती जात्यावर ओव्या म्हणते आहे दळण दळता दळता. बघा हा, वरवर बघताना अतिशय साध्या सोप्या वाटणाऱ्या अशा या जात्यावरच्या ओव्या, पण नेहमीच्या ओव्यांप्रमाणे त्यामध्ये प्रापंचिक कटकटी नाहीत, सासू सुनांच्या तक्रारी सुद्धा नाहीत. यामध्ये एक गूढ असा आध्यात्मिक अर्थ भरलाय. काय म्हणतात बरं जनाबाई? त्या म्हणतात,

0: आपल्या दैनंदिन जीवनाची अध्यात्माशी सांगड हे जनाबाईंच्या अभंगाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. मला तर जनाबाई या कर्मयोगिनी जनाबाई वाटतात.
1: सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी.
2: नरहरी सोनार म्हणतात, देह बागे सरी जाणे अंतरात्मा नाम सोने.
0: आणि जनाबाई म्हणतात, दळिता कांडिता तुझा गाईना अनंता.

भाव बळानं तिला अलौकात नेऊन सोडलंय. तिचे श्रम हे श्रम उरलेच नाहीत. पण एक परकरी पोर आहे, लहान आहे, कुणाशी बोलणार? आजच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आपलं सुख दुःख कुणाशी शेअर करणार? तेव्हा ती म्हणते, माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू, मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापाशी, ठाव द्यावा पायापाशी.

बघा, जनाबाईंनी रूढार्थानी प्रपंच केला नाही, पण प्रपंचातली सगळी नाती त्यांनी विठ्ठलामध्येच पाहिली. दळण कांडण असेल, धुणी भांडी असेल, गोऱ्या थापणं असेल, शेणानी घर सारवणं असेल, जनाबाईंचा स्वभाव मुळातच कष्टाळू आहे आणि देवाचं मानुषीकरण केलंय त्यांनी. म्हणून त्या म्हणतात,

0: आणखी एक गमतीशीर प्रसंग जनाबाई त्यांच्या अभंगामध्ये नोंदवतात आणि अगदी ऐकता ऐकता सहज म्हणून आपल्या पण चेहऱ्यावर स्मितहास्य येत. जनाबाई म्हणतात, जनी डोईने गांजली, जनी डोईने गांजली, विठाबाई धावी आली. देव हाते बुचडा सोडी, देव हाते बुचडा सोडी, उवा मारी तसे तातडी. केस विंचरुनी मोकळे केले, केस विंचरुनी मोकळे केले, जनी म्हणे निर्मळ झाले. आई आणि मुलाचं किंवा आई आणि मुलीचं नातं कसं असतं हे आपल्याला यामध्ये बघायला मिळतं.
1: एके दिवशी नहावयास पाणी नव्हते विसणास, देव धावो निया आले, शीतल उदक घे घे बोले. आपुल्या हाती विसणी घाली जनीच्या डोळी पाणी, आपुल्या हाते वेणी घाली, जनी म्हणे माया आली, जनी म्हणे माया आली.
0: किती उत्कट नाट्य हे. आणि बघा, देव तिच्या सवे नाही तर तिच्यातच आहे याची तिला खात्री आहे. तिचा भक्तीचा अधिकारच इतका आहे की ती देवाशी तद्रूप झालीय. ती म्हणते, देव खाते देव पिते, देवावरी मी निजते, देव

0: इतकंच काय तर एखाद्या प्रियकराप्रमाणे किंवा पतीप्रमाणे सुद्धा तिने हे नातं अनुभवलंय बर का।
1: विठ्ठल आपल्या दरिद्री घरात येणार, त्याचा योग्य पाहुणचार आपण करू शकणार नाही या जाणीवेनं ती खंतावते। पण ऐन मध्यरात्री रुक्मिणीचा संघ दूर करून केवळ आपल्या प्रेमाखातर

आपल्यापाशी येतो हे उमजल्यावर आनंदानं फुलूनही येते. तिचा देव तरी कसा, रात्री गुजगोष्टी करता करता झोपून गेला तो उजाडल्यावरही तिथंच झोपलेला. मग जनीच त्याला उठवते, मंदिरात धाडते. एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, एके रात्रीचे समयी देव आले लवलाही, सुख शेज पहुडले जनी सवे गुज बोले. गुज बोलता बोलता, गुज बोलता बोलता निद्रा आली अवचिता. उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी, उठा उठा चक्रपाणी उजाडले म्हणे जनी.

विठ्ठलाशी कसं बहु पेढी आणि बहु आयामी नात आहे बघा. एक प्रसंग असाय, रोज रोज देवळातलं मिष्टान्न खाऊन देव कंटाळलाय. रोजची पक्वान्न रोजची मिष्टान्न त्याला नको झाली आहेत आणि तो जनाबाईंकडे आला आणि म्हणतो, जनी मला काहीतरी खायला दे ग. दासगणू महाराजांच्या पदामध्ये फार उत्तम असं हे पद आहे. ती म्हणते, अरे मी तुला काय खायला देणार, मी तर नामयाची दासी जनी आहे.

0: आणखी एक प्रसंग सांगतात. संत नामदेवांच्या वाड्यामध्ये श्री पांडुरंग आलेत. नामदेवांचा अधिकारच तेवढा आहे. सर्वांनी श्री विठ्ठलांना नमस्कार केला, पण विठ्ठलांची नजर मात्र जनीला शोधतीये. जनी परसदारी कामामध्ये गुंतलेली आहे. तेव्हा श्री विठ्ठल तिला शोधतात, तिच्याबद्दल विचारतात, आणि ती भेटली की तिचं क्षेम कुशल पुसतात आणि हसतातही. एक विलक्षण प्रत्ययकारी असं हे भास दृश्य म्हणजे जनीच्या अभंगाचा गाभा आहे.
1: एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, एके दिवशी वाडी यात देव आले अवचित, अवघी पायासी लागली देवे त्यावरी कृपा केली. मी बाहेरी कामासी गुंतले देवे मजला विचारले. बाहेर आहे सव बोलती देव मजला हटकती. हात धुवून जवळी गेले कशी गे जनी देव हसून बोले.
0: किती सुंदर भावदर्शन आहे. जनीचं क्षेम कुशल आणि खुशाली विचारणारा असा हा तिचा सखा पांडुरंग आहे. तिचा हा प्रामाणिक भाव मनाला अगदी भिडतो. स्त्री सुलभ भावना आणि स्त्री हृदयाची स्पंदन सुद्धा जनाबाईंच्या अभंगामध्ये वारंवार बघायला मिळतात. तिने रूढार्थाने संसार केला नाही, पण वात्सल्याचा अखंड झरा तिच्या अभंगातून दिसतो. बाळक्रीडेच्या अभंगामध्ये ती म्हणते,
1: वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी पायी पैंजण आणि वाळे हाती नवनीताचे गोळे. धन्य यशोदाते माय दासी जनी वंदी पाय. घर हिंडते आकाशी झाप घाली पिलापाशी. माता गुंतली कामासी चित्त तिचे बाळापाशी.
0: बघा, एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणा लिहिते,

तिच्या या भक्तिभावातून अद्वैताकडे जाणारा हा प्रवास, तिची आध्यात्मिक अनुभूती ही अक्षरशः तिच्या प्रत्येक अभंगामध्ये जाणवत राहते. अनेक वेळेला ती विठ्ठलाला कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेत सुद्धा बघते बर का. आजच्या भाषेत बोलायचं तर हा फॅमिली मॅन आहे. कसा आहे हा फॅमिली मॅन? तर निवृत्तीला त्यांनी खांद्यावर घेतलंय. निवृत्तीला खांद्यावर का घेतलं? तर निवृत्ती हा द्रष्टा संत आहे, काळाच्या पुढे बघू शकणारा संत आहे, आणि म्हणूनच तो संपूर्ण वारकरी संप्रदायाला मार्गदर्शक आहे. पुढे जनी म्हणते, पुढे चाले ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हे वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करतात आणि म्हणूनच पुढे चाले ज्ञानेश्वर. आणि मग म्हणतात, मागे मुक्ताई सुंदर. आता ही मुक्ताई खरं तर छोटी आहे वयाने सगळ्यांपेक्षा, मग ती मागे का बरं? तर आपल्यासारखे जे चुकार आणि मागे रेंगाळणारे भक्त असतात ना, त्यांना या भक्तीच्या वाटेवर थोडीशी शिस्त लावून पुढे आणण्यासाठी ती मागे आहे. चला तर ऐकूयात जनाबाईंचा अतिशय सुंदर अभंग.

एके दिवशीचा प्रसंग सांगतात. रात्री विठ्ठल जनीच्या झोपडीत झोपले. दळण दळत होते त्यामुळे शेला आणि माळ काढून ठेवली होती. पण सकाळी देवळामध्ये काकड आरतीची वेळ झाली तेव्हा विठ्ठल घाईघाईनं देवळात गेले. पुजाऱ्यांना पाहिलं तर काय, विठ्ठलाचा शेला नाही आणि माळही नाही गळ्यात. अशा वेळेला पंढरपुरातल्या प्रत्येक घराची झडती घेतली गेली आणि विठ्ठलाचा शेला आणि माळ हे जनीच्या झोपडीत सापडली. त्यावर एक अतिशय सुंदर असं पद आहे.

0: आज्ञा झाली. पण जनीच्या अशा आर्त आणि करुण अशा धावा केल्यामुळे विठ्ठलाचंही अंतःकरण द्रवलं आणि त्या सुळाचं पाणी झालं असं सांगतात. लोकसाहित्यामध्ये सुद्धा जनाबाई आणि श्री विठ्ठल यांच्या संबंधाबद्दल खूप गमतीशीर वर्णन येतात. एक प्रसंग असा आहे, सगळे वारकरी पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनाला गेलेत. तुम्हा सर्वांना माहिती आहे की पंढरपुरामध्ये श्री विठ्ठलाच्या शेजारी रुक्मिणी माता नाहीये उभी. अशा वेळेला ते वारकरी रुक्मिणी मातेला विचारतात, कुठे गेले हो विठ्ठल? रुक्मिणी माता उपहासाने उत्तर देते, गेले असतील कुणाचं तरी दळण दळायला, कुणाची तरी धुणी धुवायला. स्त्री सुलभ मत्सराचा किती सुंदर आविष्कार आहे हा. म्हणूनच रुक्मिणीनी मोठा मजेशीर प्रश्न रात्री विठ्ठलाचे पाय चेपता चेपता विचारलाय.
1: विठ्ठलाचा पाय रुक्मिणी चेपे रागे रागे, खरं सांगा देवा जनी तुमची कोण लागे.
0: खर तर रुक्मिणीच्या निर्व्याज अशा प्रेमाचं सगुण रूप म्हणजे जनाबाई आहेत. पण किती सुंदर रंगवलाय हा प्रसंग. हीच जनाबाई कधी कधी अगदी बंडखोरपणे किंवा उद्धटपणे, काही वेळेला धीट आणि सडेतोडपणे आपल्या अभंगामध्ये भाषा वापरत असते. अत्यंत निसंकोचपणे आपल्या भावना व्यक्त करते तेव्हा तिचे अभंग पारदर्शी वाटतात. बघा हं, खरं तर विठ्ठल हा विवाहित परपुरुष आहे, पण त्याच्या भेटीला जायचंय तेव्हा जननिंदेची पर्वा न करता गणिकेसारखी मी बाजारात उतरीन असं ती म्हणते. बिनदिक्कत त्याच्या घरी जायची भाषा करते आणि पंढरीमध्ये भक्तीचं पाल मांडलंय असंही सांगते. जीवभावाकडून शिवभावाकडे जाताना हे स्वतःहून स्वीकारलेलं स्वैरिणी पद आहे. ती म्हणते,
1: डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेऊन टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी. जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, जनी म्हणे देवा मी झाले वेसवा, निघाले केशवा घर तुझे.
0: बघा, ही चांगल्या अर्थाने असणारी बंडखोरी, स्पष्ट तिखट आणि सडेतोड शब्द आहेत. म्हणूनच तत्कालीन सामाजिक परिस्थितीबद्दल सुद्धा ती बोलते आणि जातीभेदाबद्दल सुद्धा विठ्ठलाला सडेतोड प्रश्न विचारते. ती म्हणते, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, राजाई गोणाई अखंडित तुझे पायी, मज ठेवियले द्वारी नीच म्हणोनी बाहेरी, नारा गोंदा महादा विठा ठेवियले अग्रवाटा, देवा केव्हा क्षेम देसी, आपुली म्हणोनी दासी जनी. बघा, 13व्या शतकातल्या उपेक्षितांची आणि वंचितांची ही प्रतिनिधी आहे. पण धाडस केवढं, साहस केवढं की साक्षात तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर प्रश्न करू शकते. हीच जनाबाई पुढे अतिशय तिखटाच्या शब्दामध्ये विठ्ठलाला मूळ मायेच्या कारट्या असं म्हणते आणि मग पुढे एका भारुडामध्ये ती असं म्हणते, खंडेराया तुज करीते नवसू, खंडेराया तुज करीते नवसू, मरुदेर सासू खंडेराया, सासू मेल्यावर तुटेल असरा, मरुदेर सासरा खंडेराया, सासरा मेलिया होईल आनंद, मरुदेर नणंद खंडेराया, जनी म्हणे खंडो अवघे मरुदे, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी, एकटीच राहू दे पाया पाशी. काय सुंदर रूपक वापरलंय. क्रोध माया द्वेष मत्सर हे सगळे आसुरी गुण म्हणजे सासू सासरा नणंद आहेत आणि ते दूर सारल्यानंतर अद्वैताची ही वाटचाल म्हणून एकटीच राहू दे पायापाशी. ज्ञानदेव आणि जनाबाईंचं नातं हे अत्यंत उत्कट आणि भावगर्भ असं आहे. ती दळता दळता सुद्धा ज्ञानदेवांना हाक मारते, जणू काही ज्ञानदेव हे हरिणी आहेत आणि जनी हे त्यांचं पाडस आहेत. ती म्हणते, अहो सखी ये साजणी, ज्ञानाबाई हो हरणी, मज पाडसाची माय भक्ती वत्साची ते गाय. इतकंच काय तर ती म्हणते, परलोकीचे तारू म्हणे माझा ज्ञानेश्वरू. प्रत्येक घटना जनाबाईंनी स्वबळावर अनुभवली आहे.

संत नामदेवांनी सगुण भक्तीतून तिला विठ्ठलाचं रूप दाखवलं, तर ज्ञानदेवांनी बोट धरून तिला निर्गुणाची वाट चालवली आहे, योगाचीही अनुभूती दिलीय. पण विशेष असं की संत नामदेवांमुळेच संत श्रेष्ठ ज्ञानदेवांची तिची भेट झालीय, आणि म्हणून ती म्हणते, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि म्हणूनच एका स्त्री सुलभ उत्कट अशा हुंकारातनं ती म्हणते,

0: जनीनं मला काय दिलं बरं? मी आधुनिक काळामध्ये आहे आणि या आधुनिक काळामध्ये जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा विचार करताना तिने मला काय दिलं याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा तिच्या 300 ते 350 अभंगातनं मला अनेक गोष्टी बघायला मिळतात. स्त्रीत्वाची खंत आणि कुरकूर जनाबाईंनी कधीच केली नाही. स्त्रीत्वाचा खेद किंवा निंदा सुद्धा तिने केली नाही. कधी स्त्रीत्व लपवलं नाही तर कधी फार मिरवलं सुद्धा नाही. ती म्हणते, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संता ऐसे केले मज. तिचं हे स्त्रीत्व तिच्या कर्तृत्वाच्या आड आलं नाही.
1: जनीच्या अभंगात उपदेश कमी आणि अनुभूती जास्त आहे. नुसती पोपटपंची नाही, म्हणूनच अर्थगर्भी आहे.
0: आणि भक्तीला आणि अधिकाराला वयाचं किंवा सामाजिक स्तराचं बंधन लागत नाही हे सुद्धा जनाबाईंचेच अभंग आम्हाला सांगतात. कारण तत्कालीन समाजाचा विचार करताना जनाबाई या उपेक्षित आणि निम्न स्तरातून आलेल्या आहेत. पण वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक लोकशाही म्हणजे स्पिरिच्युअल डेमोक्रसी इथे अधोरेखित होते. केवळ आणि केवळ भक्तीच्या कर्तृत्वावर त्या संतपदाला पोचल्यात.
1: जनीला घरची अशी काही पार्श्वभूमी नव्हती. गॉडफादर नव्हता, वशिलाही नव्हता. गुणही उत्तमताम याती.
0: जनीने कधी आपल्याला जे पडलेले कष्ट आहेत त्याचे किंवा विद्रोहाचे उपेक्षेचे भांडवल केलेलं आपल्याला दिसत नाही. या उपेक्षेचे आणि विद्रोहाचे झेंडे सुद्धा कधी तिने मिरवले नाही. नामदेवांच्या कुटुंबामध्ये जनाबाई मिसळून गेली आणि असं म्हणावं असं वाटत, कुटुंब रंगलय परमार्थात, कुटुंब रंगलय लेखन कार्यात. असं म्हणतात, एका मोठ्या वृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाही, पण याला अपवाद होता ते संत नामदेवरायांचं कुटुंब आणि त्यांच्याच कुटुंबातला एक सदस्य असलेली ही संत जनाबाई.
1: प्रसिद्ध साहित्यिक श्री राचीम ढेरे आपल्या एका लेखात म्हणतात, जनीच्या कवितेत गंगेचा गंभीर जीवनौघ नसला तरी निर्झरिणीचे संगीत आहे. उद्यान पुष्पांचा धुंद सुगंध नसला तरी जाई जुईचा मंद मधुर परिमल आहे. प्रभाकराचे प्रखर तेज नसले तरी पहाटेच्या वेळी प्रकाशणाऱ्या शुक्राच्या चांदणीची सुख शीतल प्रभा आहे. केतकीचा घमघमाट नसला तरी तुळशी मंजिरीचे पावित्र्य आहे.

आव्हान देणारी अशी ही भक्ती मार्गी विरागिनी। श्री विठ्ठलावर जीवापाड प्रेम करणारी जनाबाई संत नामदेवांचं बोट धरून भक्ती मार्गावर वाटचाल करत राहिली। आणि मग ही परकरी पोर जनी संत जनाबाई झाली आणि नंतर तुम्हा आम्हा सर्वांची ती जनाई झाली। नामदेवांच्या परसदारातली ही तुळस विठुरायाच्या गळ्यातली तुळशी माळ झाली। असं म्हणतात, गुरुची सावलीहून जगणारी ही जनाबाई अखेरच्या क्षणी सुद्धा गुरुला सोबत करत राहिली। सन 1350 मध्ये आषाढ महिन्यात कृष्ण पक्षाची त्रयोदशी संत नामदेवांनी देह ठेवला पंढरीच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पायरीवर आणि त्याच दिवशी ही नामयाची दासी जनी त्याच पायरीवर स्वतःही कायमची विसावली, शांत झाली, ज्योतीमध्ये ज्योत सामावून गेली। गुरु शिष्य दोघेही एकाच दिवशी पांडुरंग चरणी विलीन झाले, जनीची जनाई झाली। चला तर, जनीनं आपल्या कार्यकर्तृत्वानं भगवी केलेली ही भक्तीची वाट आपणही पुढे चालूया। आपल्या खांद्यावरून भागवत धर्माचीच नव्हे तर माणूस धर्माची ही दिंडी पुढे नेऊया। जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल, जनीचे बोल जैसे स्वानंदाचे डोल।

संत जनाबाई ही पहिली स्त्री चरित्रकार आहे. तिने संत चोखामेळ्यांचं चरित्र लिहिलं, संत सेना न्हावी यांचं चरित्र लिहिलं आणि हरिश्चंद्राचं आख्यानही लिहिलं.

0: आताच आपण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवसाचं औचित्य साधून संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा विशेष कार्यक्रम ऐकला. लेखन होतं मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
0: बऱ्याच श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटूच, तोपर्यंत मला संज्ञा कुलकर्णीला निरोप द्या. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आज यामध्ये आपण ऐकला जनीचे बोल स्वानंदाचे डोल हा संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम. लेखन आणि निवेदन होतं प्राध्यापिका मुक्ता गरसोळे कुलकर्णी यांचं, सूत्रसंचालन संज्ञा कुलकर्णी यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन.
3: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
4: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
3: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे. जी

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, दुपारचं 1 वाजतोय, थोड्याच वेळात आपण ऐकू.

यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच ठीक दुपारी 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि त्यानंतर दुपारी 1:40 वाजून चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. पण त्याआधी राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इंडोनेशियातल्या योग्यकर्ता इथं ऐतिहासिक प्रबनन मंदिर संकुलाला भेट दिली. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो त्यांच्यासोबत होते. या प्राचीन शिवमंदिर परिसरात लहान मोठी 224 मंदिरं आहेत. त्यातली सुमारे 200 मंदिरं भग्नावस्थेत आहेत. युनेस्कोचं जागतिक वारसास्थळ प्रबनन मंदिराच्या पुनरुज्जीवनाचं काम भारताच्या सहकार्यानं सुरू होणार आहे. प्रबनन मंदिर संकुलाची सहल आध्यात्मिक आनंद देणारी आणि संस्मरणीय ठरली असं प्रधानमंत्र्यांनी या भेटीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हणाले आहेत.
1: दोनों देशों के नागरिकों के कल्याण और दोनों देशों के तेज विकास के लिए परमात्मा से प्रार्थना की है.
0: प्रधानमंत्री या भेटीनंतर इंडोनेशियाचा निरोप घेऊन प्रधानमंत्री मोदी ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले. 3 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज प्रधानमंत्री ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं पोहोचतील. 3 दिवसांच्या या दौऱ्यात ते ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांच्याबरोबर भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार असून भारत ऑस्ट्रेलिया सीईओ फोरममध्येही सहभागी होणार आहेत. तसंच भारतीय समुदायाशीही ते संवाद साधतील. आसियान भारतादरम्यान व्यापार कराराच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवी दिल्ली इथं 13व्या आसियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीच्या बैठकीचं आयोजन होत आहे. ही बैठक भारत आणि आसियान यांच्यातलं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी, परस्पर सामंजस्य वाढवण्यासाठी आणि रचनात्मक संवाद पुढे नेण्यासाठी एक महत्वाचं व्यासपीठ ठरत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. मुंबई शहरात 225-26 या एका वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्याचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामांवर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाले. दरम्यान राज्यामध्ये

ऑर्केस्ट्रा आणि करमणूक परवाना घेऊन त्या नावाखाली चालणाऱ्या डान्सबारना आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. तसंच राज्यात खासगी सावकारांना आळा घालण्यासाठी आणि त्यातून होणारी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सावकारी सुधारणा विधेयकही काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं. मुंबईत जे जे आणि केएम रुग्णालयात 2 ते 3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करू असं आश्वासन पण त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रॉनिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने घेण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातल्या 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. April 2024 ते January 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी NCMC कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.

कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचे ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमांनुसार चालकांवर नियमानुसार कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहिती त्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात राजधानी मुंबई पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 ते 3 दिवसात अरबी समुद्राचा उत्तर भाग, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, महाराष्ट्र, कर्नाटक किनारपट्टी, पूर्व राजस्थान, गुजरात, कोकण, गोवा, दक्षिण कर्नाटकमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसंच दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख आणि ईशान्य भारतातल्या काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार बेट, बिहार, ओदिशा, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्येही वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. लडाखच्या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या सरी येत असून हिमवृष्टीही होत आहे, त्यामुळे दृश्यमानता कमी झाली असून विविध खिंडीतली वाहतूक बंद झाली आहे. हवामान विभागानं जोरदार पावसामुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा दिला आहे. हिमाचल प्रदेशातही सर्वत्र जोरदार पाऊस होत असून कुल्लूमध्ये ढगफुटी झाली आहे. पर्यटकांनी नदी नाल्यांच्या आसपास फिरायला जाऊ नये असा सल्ला प्रशासनानं दिला आहे. इराणच्या हॉर्मुझगन प्रांत आणि माशेर शहरावर अमेरिकेच्या सैन्यदलानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं अमेरिकेच्या 85 सैन्यतळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ले चढवले. यातील 2 सैन्यतळ बहारीन आणि कुवेतमध्ये आहेत. शारजाहून कराचीकडे जाणारे एक मालवाहू विमान काल रात्री उशिरा अरबी समुद्रावर बेपत्ता झालं. K2 एअरवेज कंपनीचं बोईंग प्रकारातलं हे विमान पाकिस्तानच्या हवाई प्रवेश करण्यापूर्वी 300 किलोमीटर अंतरावर असताना रडारवरून नाहीसं झालं. वैमानिकानं उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याची सूचना हवाई वाहतूक नियंत्रकाला दिली होती आणि प्रादेशिक नियंत्रण केंद्राकडे मदतीची विनंतीही केली होती. मात्र काही वेळातच विमानाचा संपर्क तुटला. या विमानात 5 कर्मचारी होते. अमरनाथ यात्रेसाठी आज 9,837 तीर्थयात्री जम्मूहून कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाले. 4,480 यात्री 173 गाड्यांमध्ये मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातल्या बालटालसाठी आणि अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मार्गासाठी 5,354 तीर्थयात्री 188 गाड्यांमधून रवाना झाले आहेत. आतापर्यंत 1,15,000 यात्रेकरूंनी 3,880 मीटर उंचावर असलेल्या महादेवांच्या हिमलिंगाचं दर्शन घेतलं. ही यात्रा 57 दिवसांची असून येत्या 28 ऑगस्ट रोजी पूर्ण होईल. जम्मू काश्मीर इथल्या शोपियान जिल्ह्यातल्या चनापुरा परिसरामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही मोहीम लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं एकत्रितरित्या राबवली होती. आपण आपल्या जमिनी स्वार्थासाठी बळकवल्यामुळे मुंबई शहरात पावसाळ्यात पाणी साचतं. अनधिकृत बांधकामं, तुंबलेली गटारं आणि सार्वजनिक सुविधांचा गैरवापरामुळे ही परिस्थिती ओढावली असून ती आपलीच निर्मिती असल्याचे ताशेरे मुंबई उच्च न्यायालयानं ओढले आहेत. ऐन पावसाळ्यात मुंबईत पाणी साचण्याच्या समस्येसाठी केवळ महापालिकेला दोष देणं नागरिकांनी थांबवायला हवं असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 3 दिवसांचा इंडोनेशिया दौरा आटपून प्रधानमंत्री मेलबोर्नला रवाना. योग्यकर्तामधल्या प्रबनन मंदिराला दिली भेट. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधांची आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. डान्स बार नियमन विधेयक आणि सावकारी सुधारणा विधेयक महाराष्ट्राच्या विधानसभेत मंजूर. देशाच्या विविध भागात पावसाचा जोर. महाराष्ट्रातल्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. आणि अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणकडून प्रत्युत्तर.

0: उत्तर। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र। याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले। चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास संपूर्ण जून महिन्यात पावसानं दडी मारली होती, त्यामुळे शेतीची कामं रखडली होती। परंतु जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मान्सून सक्रिय झाला असून जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झाल्यानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि शेतीकामांना सुरुवात झाली आहे। कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत जिल्ह्यात 1,49,950 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत। राज्य शासनानं नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। यासोबतच डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचाही लाभ शेतकऱ्यांना देण्यात येत आहे। सन 2025-26 या आर्थिक वर्षात चंद्रपूर जिल्ह्यातील 1,41,646 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 32,60,08,000 रुपये व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली, त्यामुळे ही योजना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। शेतीसाठी पीक कर्ज घेऊन जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात येतो। पीक कर्जाची वसुली मुदतीपूर्वी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। केंद्र सरकारनं 1 जुलै 2026 पासून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना स्थित्यंतर करून विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन ग्रामीण म्हणजेच VBG रामजी नामांतर करण्यात आलं आहे। या योजनेतून मजुरांना 125 दिवसाच्या रोजगाराची वैधानिक हमी देण्यात आली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2 जुलै रोजी जुनोना गावात वृक्ष लागवड करून या कामाचा शुभारंभ करण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटन आणि वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणाऱ्या प्रस्तावित टायगर सफारी प्रकल्पाला गती येणार असून राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई इथल्या मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली। या बैठकीत चंद्रपूर इथल्या प्रस्तावित टायगर सफारी वन्यजीव बचाव केंद्र तसंच आधुनिक बहुपयोगी वन्यजीव बचाव पिंजऱ्याच्या सादरीकरणाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। ग्रामीण मातीत रुजलेली स्वप्न जिद्द अभ्यास आणि सामाजिक बांधिलकीच्या बळावर जगाच्या व्यासपीठापर्यंत पोहोचू शकतात याचं प्रेरणादायी उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या रामपूर गावच्या कन्या प्राध्यापिका त्रिवेणी रंजना जनार्दन गव्हाळे यांनी घालून दिलं आहे। रशियन फेडरेशनच्या फेडरल एजन्सी फॉर CIS अफेअर्स कॉम्पॅक्ट्रिएट्स लिव्हिंग अब्रॉड अँड इंटरनॅशनल ह्युमॅनिटेरियन कोऑपरेशन यांच्या वतीनं आयोजित न्यू जनरेशन या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतात प्राध्यापिका त्रिवेणी गव्हाळे यांची निवड करण्यात आली। जून 2026 मध्ये आयोजित या परिषदेत जगातील विविध देशांतील निवडक प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता। या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना प्राध्यापिका गव्हाळे यांनी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा मराठी भाषेचं वैभव साहित्याची सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचार यांची प्रभावी मांडणी केली। चंद्रपूर इथल्या पडवली परिसरातील प्रणय जितेंद्र जन्मदूर यांनी भारतीय वायुदलात फ्लाइंग ऑफिसर पदावर निवड होण्याचा मान मिळवला आहे। जिद्द सातत्यपूर्ण प्रयत्न आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवलं। त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे जिल्ह्याच्या नावलौकिकात भर पडली असून चंद्रपूरकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे। भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक अद्ययावत त्रुटीरहित आणि सर्वसमावेशक ठेवण्याकरिता महाराष्ट्र मतदार यादीचं विशेष सखोल पुनरीक्षण करण्यात येत आहे। या मोहिमेसाठी 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली आहे। त्या अनुषंगानं जिल्ह्यात SIR मोहिमेअंतर्गत 86.56% मतदारांची मॅपिंग पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली। मान्सून आपत्तीच्या काळात तात्काळ आणि प्रभावी प्रतिसाद देणं स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणं या उद्देशानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं इरई धरणावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाच्या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आलं। आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावं तसंच पूरपरिस्थिती आणि एल निनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना दिल्या। यावेळी प्राथमिक बचाव आणि शोध मोहीम प्राथमिक उपचार हृदय आणि फुफ्फुसांचं पुनरुज्जीवन CPR पूर्वसूचना प्रणाली आणि समुदाय जनजागृती आपत्ती काळातील समन्वय आणि बचाव कार्य अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली।

0: तसंच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी सुद्धा करण्यात आली. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककला प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351,00,000 हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. मुंबईमध्ये एकात्मिक पूरनियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारने केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी

असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंकजवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत आयआयटी मुंबईच्या तज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असं ते म्हणाले. कोकणात काही ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिक निधी वितरित केला आहे असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी दिली. मुंबई जेजे आणि केईएम रुग्णालयात 2-3 मशीनद्वारे चिरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 90% प्रकरणांमध्ये मशीनद्वारे आणि 10% गंभीर प्रकरणात पारंपरिक आणि मशीन अशा दोन्ही प्रकारे शवविच्छेदन करता येईल असं ते म्हणाले. शवविच्छेदकांची रिक्त पदं भरण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण करू असं आश्वासनही त्यांनी दिलं. येत्या 10 वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बस इलेक्ट्रिक करणार आहोत. हे काम पूर्ण झाल्यावर अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असेल अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. 5,150 बस भाड्याने करण्याचं कंत्राट महामंडळानं दिलं आहे. त्यातला 907 बस वापरत असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठल्याही भागात पुरवण्यासाठी एसटी बस देण्याची महामंडळाची तयारी असल्याचं ते म्हणाले. एप्रिल 2024 ते जानेवारी 2026 दरम्यान 4,281 अपघात झाले. या प्रकरणी नियमानुसार चालकांवर कारवाई केल्याची माहिती त्यांनी लेखी उत्तरात दिली. आतापर्यंत 67 लाख नागरिकांनी एनसीएमसी कार्ड काढल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचं जतन संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे नमनखेळ, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टी या 4 पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. मुंबई शहरात 2025-26 या 1 वर्षात 855 झाडं पडल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिली. या भागातल्या सर्व झाडांचं जोखीम मूल्यांकन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने एका वृक्षतज्ञ कंपनीची नियुक्ती केली असून वांद्रे भागात 5,000 झाडांवर प्रायोगिक तत्वावर त्यांचं काम सुरू आहे. या संस्थेचा अहवाल 6 महिन्यात मिळाल्यानंतर त्यानुसार इतर ठिकाणी उपाययोजना करू असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या सर्व कामावर लक्ष ठेवणं, आयत्यावेळी उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. महानगरपालिकेच्या उद्यान विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचे निर्देश संबंधितांना दिले जातील असंही मिसाळ म्हणाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. यंदाच्या पावसाळ्यात एल निनो प्रभावाची शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीनं तयारी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं एक उच्चस्तरीय बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत चौहान यांनी सांगितलं की गेले काही दिवस देशभरात जोरदार पाऊस होत असून पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांची संख्या 262 वरून 178 झाली आहे. कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून यंदा पेरणी क्षेत्र 442 लाख हेक्टर आहे. मोसमी पावसाचं आगमन लांबल्यामुळे तूर, सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी मका, बाजरी आणि मूग अशा कमी पाण्यावर लवकर वाढणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावं असं आवाहन कृषी मंत्र्यांनी केलं. औषधांची आयात नवी मुंबई विमानतळामार्गे करायला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्याकरता औषध नियम 1945 नियम 43A मध्ये केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आवश्यक सुधारणा केल्या आहेत. याबरोबरच औषधांच्या आयातीसाठी केलेल्या सूचीतल्या स्थानांची संख्या 42 झाली आहे. राजधानी मुंबईत पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरी नाशिक आणि पालघर जिल्ह्यात अद्याप पावसाचा जोर कायम आहे. ठिकठिकाणची धरणं संततधार पावसामुळे भरून वाहू लागली आहेत. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार आणि तुळशी तलाव भरून वाहू लागल्याचं मुंबई महानगरपालिकेनं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत मिळेल

0: असं आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र वातावरण अद्याप ढगाळ आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी 43.7 मिलीमीटर पाऊस पडला. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता, मात्र त्यानंतर पावसाने जोर धरल्यामुळे आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39% पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसांमधल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून तिथलं जनजीवन अजूनही पूर्वपदावर आलेलं नाही. जिल्ह्यातल्या सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेच्या नालासोपारा ते वसई स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं डहाणू वसई मार्गावर उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीनं चालत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव नालासोपारा ते वसई दरम्यान गाड्यांचा वेग ताशी 10 किलोमीटर इतका मर्यादित करण्यात आला आहे. नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या आपत्कालीन परिस्थितीमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून आज सकाळी 9 वाजल्यापासून गोदावरी नदीपात्रात 12,620 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं तसंच नदीपात्रातलं साहित्य आणि जनावरं तत्काळ सुरक्षित स्थळी हलवावीत असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. पावसाचं प्रमाण कायम राहिल्यास विसर्गात टप्प्याटप्प्यानं आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. वाशिम जिल्ह्यातल्या अकोला हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर तोंडगाव इथं असलेला टोलनाका जप्त करण्याचे आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने काल दिले आहेत. या टोलनाक्यावर रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. वाशिम वळण रस्त्यासाठी एका शेतकरी कुटुंबाची जमीन घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कोट्यवधींचा मोबदला ठकवला आहे, त्यामुळे लवादाचा आदेश धुडकावल्यानंतर शेतकऱ्यांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मांडूपमधल्या कोकणनगर इथे बीएसटी बसनं काही पादचाऱ्यांसह रस्त्यावरच्या अनेक वाहनांना जोरदार धडक दिली. आज सकाळी झालेल्या दुर्घटनेत वाहनांचं मोठं नुकसान झालं असून एक जण गंभीर जखमी झाला. चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तर सोमवारी रात्री वाशी टोलनाक्यावरून जात असताना बस चालकाला अचानक अपस्माराचा तीव्र झटका आल्यामुळे होऊ शकणारा मोठा अपघात वाहकाच्या तत्परतेमुळे आणि समयसूचकतेमुळे टळला. चालत्या बसवरचं नियंत्रण सुटलं, मात्र वाहकानं त्वरित प्रतिसाद देत इतर वाहनं आणि पादचाऱ्यांना धडकण्यापूर्वी बस सुरक्षितपणे थांबवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. लोककलांना प्रोत्साहन योजनेत नमन खेळे, जाखडी, वही गायन आणि झाडीपट्टीचा समावेश. देशभरात कालपर्यंत 351 लाख हेक्टर जमिनींवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. नवी मुंबई विमानतळामार्गे औषधं आयात करायला केंद्र सरकारची परवानगी. आणि राज्यातल्या पावसाच्या स्थितीबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: एक बड़ा सुंदर सा संदेश है, इसमें किसी हमारे विषय से जुड़ी बात नहीं है, लेकिन यूं ही हमारी सखी ने लिखा है कि रेडियो की मधुर तरंगों पर जब शब्दों के फूल खिलते हैं, चंचल जी प्यारी बातों से मन के आंगन में रंग मिलते हैं.
2: क्या बात.
1: मंदाकिनी जी की मुस्कान में अपनापन सा झलकता है.
2: अरे?
1: उनकी मीठी आवाज सुनकर हर श्रोता का दिल महकता है. सखी सहेली केवल कार्यक्रम नहीं, रिश्तों की एक सुंदर डोरी है. ज्ञान मनोरंजन का अपनापन जिसकी हर बात बड़ी ही प्यारी है. यूं ही गूंजती रहे ये आवाजें, खुशियों का संदेश सुनाती रहे. चंचल जी और मंदाकिनी जी के संग सखी सहेली यूं ही मुस्कुराती रहे.
2: क्या बात है, क्या बात है. यानी हमारी सखियों को, हमारी सखाओं को हमारी मुस्कुराहट भी यहाँ से दिख जाती है ना.
1: ये जो सुनकर जो देखना होता है ना, ये कई बार हम गानों में भी महसूस करते हैं कि किस तरह के जो भाव हैं और गायक जिस तरह से गाते हैं, हम उसे पूरा महसूस कर पाते हैं, हम देख पाते हैं, चाहे हमने वो चलचित्र ना देखा हो,
2: बिल्कुल
1: वो भाव जिस तरह से चल रहे होंगे अपने दिमाग में एक चित्र हम बना लेते हैं.
2: बिल्कुल सही कहा आपने. और उद्घोषक जो खासतौर से जब प्रोग्राम प्रेजेंट करता है तो हमारी श्रोता एक पिक्चर

0: गीत.
1: कविता खरवंडीकर यांनी गायलेला राग पुरिया आपण ऐकत होतात. त्यांना तबला साथ सचिन राजोपाध्ये, हार्मोनियम साथ उपेंद्र सहस्रबुद्धे यांनी केली होती. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. संध्याकाळचे 5:31 झालेली आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात आज ऐकूयात आषाढी वारी 2026 निमित्त खास कार्यक्रम वारी आणि संत साहित्य तरुणाईचा नवा दृष्टिकोन. या कार्यक्रमासाठी लेखन निवेदन केलं आहे स्वरदा रानडे यांनी, तर निर्मिती सहाय्य आहे स्वराली गायकवाड यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: रामकृष्ण हरी मित्रांनो, युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात मी स्वरदा तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. गरुडाचे वारिके कासे पितांबर सावळे मनोहर कै देखेन, बरवया बरवंटा घन मेघ सावळा वैजयंती माळा गळा शोभे. अर्थात गरुड ध्वजधारी विठ्ठलाने कमरेला पितांबर नेसलाय. त्याचे सावळे मन मोहून टाकणारे रूप कधी पाहायला मिळेल. विठुरायाचे रूप दाटून आलेल्या काळ्या मेघांसारखेच सावळे आणि अत्यंत सुंदर. त्याच्या गळ्यातील वैजयंतीची माळ सौंदर्यात अधिकच भर घालते. ह्या दिव्य रूपाचे दर्शन घेण्याची ओढ मला लागलीय. तुकोबांनी विठ्ठलाला भेटण्याची तीव्र इच्छा या ओळींमध्ये अगदी सुंदररित्या गुंफलेली आहे. आज आपण सगळेच ह्याच मनस्थितीत आहोत, कारण आजपासून सुरू होतोय संस्कृती आणि मानवतेचा अनोखा संगम, अनोखा प्रवास वारी. याच निमित्ताने आज आपण युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून्ड या सदरात वारी आणि संत साहित्याबाबत आजच्या युवकांचा दृष्टिकोन कसा आहे या गोष्टीचा उहापोह करणार आहोत. मित्रांनो, वारी म्हणजे महाराष्ट्रातील अनेक गावांमधून खेड्यांमधून सुरू होऊन पंढरपूर येथे संपन्न होणारी एक सामुदायिक पदयात्राच. ही वारी आषाढ आणि कार्तिक शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेस होते. आळंदीवरून ज्ञानदेवांच्या आणि देहूवरून तुकोबारायांच्या पादुका पालखीत विराजमान करून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. अनेक संतांच्या पादुका दिंड्या ह्या वारीत सहभागी होऊन एकत्रितपणे पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी संप्रदायात लहान मोठा असा कोणताच भेदभाव नसतो, म्हणूनच सगळेजण एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात. वारीत भक्तीने उधाणलेला हा वारकऱ्यांचा महासागर चंद्रभागेतरी वसलेल्या विठ्ठलाच्या चरणी शांत होतो. ही वारीची परंपरा शतकानुशतके अशीच प्रवाही आहे. मित्रांनो, तसं बघायला गेलं तर वारीची मुहूर्तमेढ 13व्या शतकाच्याही आधी रुजलेली आढळते. नंतर ह्या संत महंतांनी ही परंपरा हा वारसा अविरतपणे चालू ठेवलाय. वारीला सोहळ्याचे रूप मिळाले ते 16व्या शतकात. तुकारामांचे चिरंजीव नारायण बाबा यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या पादुका पंढरपुरी नेण्याचे ठरवले. तेव्हापासून ही वारीची परंपरा अखंडित सुरू आहे. तुकोबांनी म्हणून ठेवले, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. अर्थात शब्द हेच खरे धन आहे आणि ह्याच शस्त्राने आता समाज प्रबोधन करणे अधिक गरजेचं आहे. संत साहित्य हे दूरवर पसरलेल्या महासागरासारखंच व्यापून घेणारं आणि तितकंच खोलही. उंजळभर जरी साहित्य अभ्यासायचं झालं तरी आयुष्य वेचावं लागेल हे मात्र खरं. मित्रांनो, आज 21व्या शतकात सुद्धा आपण संत साहित्याकडे तितक्याच आत्मीयतेने बघतो. त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती, भाषा वेगळी होती, तरीही आज जे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात तेच प्रश्न या संतांनाही त्या काळी पडलेच की. आणि त्यांना जी उत्तरं मिळाली ते ती आता आपल्यापर्यंत पोहोचवतात. आपल्याला कळेल उमजेल अशा भाषेत ही संत मंडळी आपल्याशी संवाद साधतात. हेच बघा ना, हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजेच ज्याला हे

संपूर्ण विश्व हेच आपले घर वाटते तो सर्वांशी एकरूप होतो, हेच तर संत साहित्याचं वैशिष्ट्य आहे. समतेचा संदेश, मानवतावादी दृष्टिकोन, समाज प्रबोधन, अध्यात्म आणि व्यवहार यातील समन्वय या संतांनी आपल्याला अगदी उत्तमरित्या सांगितलंय. परंतु हे सर्व साहित्य 13व्या 16व्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या

तेराव्या सोळाव्या शतकातलंय, तरीही आजही आपल्याला ते तितकंच रिलेटेबल वाटतं. कारण आपल्याला समजेल अशा पद्धतीने कधी आदेश करत, कधी कान पिळत, कधी उपरोध करत या संतांनी त्यांचं म्हणणं आपल्याला समजावलंय. मित्रांनो, आजच्या स्पर्धेच्या युगात आजच्या युवकांना देखील हे साहित्य तितकंच मार्गदर्शक ठरतं. या साहित्यातून आजच्या प्रश्नांची अचूक उत्तरं कदाचित नाही मिळणार, पण ती शोधायचा मार्ग नक्कीच सापडेल. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या वातावरणात ह्या जगात जगताना आपण रोजच अनेक चिंता नैराश्य ह्याला तोंड देत असतो. ह्या सगळ्या गराड्यात आपलं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणं हे अधिक गरजेचं आहे. संतांचे अभंग, त्यांच्या रचना आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला देतात. त्याने तणावाचं ओझं नाही कमी होणार, पण ते झेलण्याची ताकद मात्र नक्कीच येते. रामदास स्वामींनी सांगितलं आहेच, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. यत्न तो देव जाणावा, अंतरी धरिता बरे. यश जर हवे असेल तर कृती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या जगात टिकून राहणं अधिक महत्वाचं आहे. त्यासाठी संत साहित्य नक्कीच प्रेरणादायी ठरतं. नुसतंच संतांचं साहित्य नाही, तर या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांनी केलेल्या पंढरपूरच्या वाऱ्या, त्यांचे जीवनानुभव, हे सगळंच आपल्याला खूप काही शिकवून जातं. वारी कायमच प्रत्येकाला जीवनानुभव देऊन संस्कारांनी समृद्ध करते. वारकरी परंपरा किंवा वारकरी संप्रदाय हा समता, भक्ती, शिस्त, सेवा, बंधुभाव या मूल्यांच्या आधारावर विस्तारलेला आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे इथे सर्वजण एकमेकांचे माऊली होतात. जातपात, धर्मभेद, पद, संपत्ती, वर्ण ह्यासारख्या दुय्यम गोष्टींना बाजूला सारून समोरच्याकडे माणूस म्हणून बघतात. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. वारी ही मी पासून आपण होण्यापर्यंतचा प्रवास आहे. समाजाला जर प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जायचं असेल तर एकमेकांसोबत स्पर्धा करण्यापेक्षा सहकार्य करणं जास्त महत्वाचं आहे. आज स्वतःला जगासमोर सिद्ध करण्यासाठी आधी या गराड्यात टिकून राहणं गरजेचं आहे. आणि ह्यासाठी चिकाटी आणि ध्येयनिष्ठा हेच केंद्रबिंदू. सातत्य ह्या साऱ्याचा पाया आहे. जसं ऊन, वारा, पाऊस ह्याला न जुमानता त्याचा आनंद घेत घेत वारकरी विठ्ठलाला भेटण्याच्या ध्येयानं पंढरपूरकडे चालतात, अगदी तसंच आपणही संकटांचं वादळ झेलून यशाची पंढरी गाठायचा प्रयत्न दररोज करत असतो. ते म्हणतात ना, यश हे एकट्याचं कधीही नसतं, त्यामागे अनेक हातांचे कष्ट असतात. तसंच वारी व्यवस्थित पार पडण्यासाठी अनेक जण दिवस रात्र एक करतात. वारकऱ्यांची व्यवस्था, अन्नपाणी, राहण्याची सोय, वैद्यकीय सेवा या सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायला ते धडपड करत असतात. तेव्हाही कोणताच भेदभाव होत नाही बरं का. प्रत्येकाला माणुसकीच्या नात्याने निस्वार्थपणे सेवा पुरवली जाते. आणि वारकरी देखील कोणतीही तक्रार न करता त्याचा मनमुराद आनंद घेतात. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. सेवा हीच खरी भक्ती आहे. ह्या तत्वावर संपूर्ण वारी आनंदात पार पडते. वारी ही पायांची नव्हे तर विचारांची यात्रा आहे. आयुष्यातील हरवलेला समतोल शोधण्यासाठी वारी अधिक आवश्यक ठरते. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात तरुणाई अनेक आव्हानांना सामोरी जाते. करिअरची धडपड आहे, मानसिक ताण आहे, एकाकीपणा, सोशल मीडियाचे आभासी जग आणि मूल्यांचा होत असलेला ऱ्हास, या पार्श्वभूमीवर वारी तरुणांना आयुष्याचा खरा अर्थ शिकवणारी
एक संस्कार

यात्राच ठरते. त्यामुळेच गेल्या काही वर्षात वारीत सहभागी होणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसते. आज तंत्रज्ञानामुळे आपण सगळेच एकमेकांच्या खूप जवळ आलोय. सोशल मीडियामुळे नकळतपणे आपण जोडले गेलोय. अनेक तरुण मुलं वारीतील अनुभव, अभंग, कीर्तन, सांस्कृतिक परंपरा समाज माध्यमांच्या आधाराने सर्वदूर पसरवतात. त्यामुळे वारीचा संदेश अधिक मोठ्या आणि व्यापक पातळीवर पोहोचलेला आहे. अनेक तरुण मंडळी वारीत सेवा कार्य करतात, वैद्यकीय मदत देतात, स्वच्छता मोहिमा राबवतात, तसंच अभंग कीर्तनाद्वारे संत विचारांचा प्रसार करतात. या साऱ्यामुळे वारीची परंपरा नव्या पिढीपर्यंत अगदी प्रभावीपणे पोहोचते. यातच आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे तरुण फोटोग्राफर्सचा. वारीचे वारकऱ्यांचे फोटोग्राफ्स, ड्रोनच्या सहाय्याने केलेले व्हिडिओ शूटिंग्स, यामुळे वारीचं महात्म्य, तिचं सौंदर्य, तिचे ॲस्थेटिक्स अगदी जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. वारी ही प्रत्येकालाच नेतृत्व, शिस्त, सामूहिक आयुष्याचे धडे देते. हजारो लोकांसोबत चालताना वेळेचे नियोजन, जबाबदारीची जाणीव, सहकार्य, संयम या गुणांचा विकास होतो. मॅनेजमेंट स्किल्स सारख्या अनेक गोष्टी प्रत्यक्षात वारीत अनुभवता येतात. आधुनिकतेची कास धरतानाच संतांच्या विचारांशी नाळ जोडणारी तरुणाई महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची खरी वारसदार ठरते. मित्रांनो, वारी ही वैष्णवांचा मेळा म्हणून ओळखली जाते. ह्याला दुजोरा देतात त्या वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, जे वारकऱ्यांसाठी दिवस रात्र काम करतात. जागोजागी पाण्याची उपलब्धता, चहा नाश्त्याची सोय, वैद्यकीय सेवा, पोलीस फोर्स या सगळ्यांमुळेच वारी जितकी आध्यात्मिक होते तितकीच शिस्तबद्ध आणि प्रगतशील देखील बनते. अनेक तास सतत चालल्यामुळे अंगात उष्णता निर्माण होते. पूर्वीच्या काळी काशाची किंवा तांब्याची वाटी भांडी पायांवर घासून उष्णता कमी केली जायची. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे या सोयीचा उपभोग वारकऱ्यांना वारीत अगदी सहजरित्या घेता येतो. प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, तसंच आजच्या काळातील तंत्रज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मोबाईल फोन्स याचा योग्य आणि पुरेसा वापरही करता येतोच की. आता पूर्वीच्या काळी मोबाईल फोन्स नसल्यामुळे एकमेकांशी संपर्क नसायचा. सगळ्या पालख्या, दिंड्या आपापल्या मार्गानं पुढे निघायच्या, परंतु कोण कुठपर्यंत आला आहे, कुठे काही अडचण आली आहे का हे कधीच समजायचं नाही. पण आज मोबाईल फोन्समुळे पहिल्या पालखी दिंडी प्रमुखापासून ते अगदी शेवटच्या दिंडी प्रमुखापर्यंत सगळेच एकमेकांच्या संपर्कात असतात. ह्यात काही वेळेस वॉकी टॉकीचाही वापर केला जातो. कुठे काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवलीच तर लगेच वैद्यकीय सेवा तात्काळ पुरवता येते. त्यासाठी डॉक्टरांची मोठी टीम तिथे उपस्थित असते, ॲम्ब्युलन्स असते. ह्या साऱ्याची उत्तम सोय वारीत हल्ली केली जाते. हे सगळं सुरळीत पार पडण्यासाठी पोलिसांची मोठी तुकडी कार्यरत असते. कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी सर्वांच्या सुरक्षेची जबाबदारी ह्या पोलिसांवरती आहे. या सगळ्यांच्या कष्टांमुळेच वारी निर्विघ्नपणे पार पडते. मित्रांनो, मी बोलता बोलता संत साहित्याचा उल्लेख केला होता. ते साहित्य लिहिलं गेलं होतं 13व्या 16व्या शतकात. आज आपण जसं प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड ठेवतो तसं त्या काळात करणं अशक्यच. पण जसं जमेल तसं त्या काळातील संतांनी, लोकांनी हे साहित्य, ह्या रचना, हे अभंग, ओव्या जतन करून ठेवल्या आहेत. काही साहित्य लिखित स्वरूपात आहे तर काही रचना, श्लोक, अभंग पिढ्यानपिढ्या मौखिक पद्धतीने म्हणजेच ओरल ट्रेडिशनने आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आजही हे सगळं साहित्य आपण वाचू शकतो, समजून घेऊ शकतो, त्याचा अभ्यास

अभ्यास करू शकतो. हे साहित्य आता आपल्याला ऑनलाईन इंटरनेटवर देखील उपलब्ध आहे. एवढंच नाही तर हे सगळं साहित्य ई बुक्स, ऑडिओ बुक्स, पॉडकास्ट अशा समाज माध्यमांद्वारे जगभरात नवीन पिढीपर्यंत पोहोचतंय. संत विचारांचा प्रसार आणि प्रचार याला तंत्रज्ञानाची खूप चांगली जोड मिळाली. तंत्रज्ञान आपल्याला वेग देतं तर संत साहित्य योग्य दिशा देतं. यांचा समन्वय म्हणजेच डिजिटल युगातील संत साहित्य. मित्रांनो, वारी ही केवळ वारकरी संप्रदायातील लोकांचा मेळावा नसून संपूर्ण मानव जातीने एकत्र येऊन साजरा केला जाणारा अध्यात्माचा सोहळा आहे. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे, ज्याला सेवा करायची इच्छा आहे, त्या सर्वांना वारी तिच्यात सामावून घेते. शेकडो वर्षांपासून समता, बंधुत्व, सेवा, मानवता या मूल्यांचा प्रसार वारीतून केला जातो. यातून सामाजिक संदेश पोहोचवण्याचा अगदी प्रामाणिक प्रयत्न असतो. पुढच्या पिढीपर्यंत, युवकांपर्यंत हे संस्कार, ही शिकवण, ही मूल्य, हे सगळं पोहोचवायची एक सामाजिक जबाबदारी, एक बांधिलकी आपल्या सगळ्यांवरच आहे. आणि ह्या संस्कारांची गरज आजच्या युवकांना, आजच्या पिढीला अधिक आहे हे आपण सगळेच जाणतो. मित्रांनो, वारी ही फक्त धार्मिक परंपरा नसून समाज परिवर्तनाची एक प्रभावी चळवळ आहे. ही अखंडित चालणारी वारीची परंपरा तेव्हाही चालू होती जेव्हा हे संपूर्ण जग बंद पडायला आलं होतं, अर्थात कोविडच्या वेळेस. त्या वेळेसची परिस्थिती आपण सगळेच जाणतो. जमावबंदीचे नियम पाळून शासनाच्या मदतीने पायी नाही तर बसमधून वारी निघाली होती. त्या वर्षी देखील ज्ञानोबा, तुकोबांच्या आणि इतर सर्व संतांच्या पादुका पंढरपुरी पांडुरंगाला भेटायला गेल्याच. सर्व संकटांवर मात करून त्या वर्षी देखील वारी निर्विघ्नपणे पार पडली. अखेर भक्ताला त्याच्या देवाला भेटण्यापासून नियती देखील रोखू शकत नाही याचा साक्षात्कार आपल्या सगळ्यांनाच झाला. ते म्हणतात ते अगदी खरंय, वाट दावी तया न लगे रुसावे, वाट दावी तया न लगे रुसावे, अतत्यायी जीवे नाश पावे. जो योग्य वाट दाखवतो त्यावर कधीही चिडू नये, रागवू नये, कारण जो चुकीच्या मार्गाने जातो त्याचा नाशच होतो. संतांचं साहित्य देखील असंच आहे, धार्मिक आणि तत्वज्ञान जपणारं, एथिकल, फिलॉसॉफिकल आणि तितकंच प्रॅक्टिकल सुद्धा. निंब दिला रोग तुटाया अंतरी, निंब दिला रोग तुटाया अंतरी, पोभाळीता वरी अंतचरे. निंबासारखं कडू औषध रोग जावा म्हणून आहे, ते वरवर चोळू नका कारण त्रास आतमध्ये आहे. संतांचे विचार, त्यांचा दृष्टिकोन आत्मसात करायला जरी अवघड असलं तरीही अनेक मानसिक आजारांवरचा तो एक रामबाण उपाय आहे. संतांचं साहित्य वाचून, त्याचा अभ्यास करून हाती काहीच येणार नाही, पण जोवर त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आपण आत्मसात करत नाही, त्यावर चिंतन मनन होणार नाही, जोवर ते विचार आपल्या डोक्यात आणि मनात रुजणार नाहीत, तोवर त्या संस्कारांची, त्या विचारांची नव्याने पालवी देखील फुटणार नाही. त्यामुळे ही जबाबदारी, हे कर्तव्य आता आपलंच आहे. मित्रांनो, वारीत आपण फक्त पंढरपूरकडे प्रवास करत नसतो तर आपला स्वतःचाही एक वेगळा स्वतंत्र प्रवास चालू असतो. वारीतून मिळणाऱ्या संस्कारांची शेदोरी आपल्या सोबत असते, अनुभव गाठीला असतात ज्यातून आपल्याला आयुष्याकडे बघण्याचा वेगळा आणि नवीन दृष्टिकोन मिळतो. वारीची परंपरा काळानुसार बदलली नाही तर ती प्रत्येक पिढीत नव्याने फुलत राहिली. संतांचे शब्द
हे केवळ श्लोक

अभंग नसून आपल्या आयुष्याला दिशा देणारे अमृत आहे. या विचारांचा वारसा सर्वांनी जपावा आणि माणुसकीची ही दिंडी अखंड पुढे चालत राहावी, हीच त्या विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. रामकृष्णारी.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप पाहतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो, आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे

0: योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.
1: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल. या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या. याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts@nic.in वर ईमेलद्वारे पाठवा. NJDG नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीडचा जरूर उपयोग करा.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 जण अडकले असण्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारनं केंद्राला सादर केला असून त्याद्वारे मुंबईत 370 हॉटस्पॉट्स ठरवले आहेत. पाऊस आणि भरती एकाच वेळी असताना या ठिकाणांवर साचणारं पाणी अर्ध्या तासात बाहेर कसं काढता येईल यावर या आराखड्यात भर दिला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. राज्यात पावसामुळे झालेल्या हानीबाबत त्यांनी आज निवेदन दिलं. मिसिंग लिंक जवळ दरड कोसळल्याप्रकरणी इथली सुरक्षा व्यवस्था आणखी भक्कम कशी करता येईल याबाबत IIT मुंबईच्या तज्ज्ञांकडून शिफारशी मागवल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं. मुंबई शहराला होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी गारगाई धरण येत्या 3 वर्षात पूर्ण करायचं आश्वासन त्यांनी दिलं. मुंबई खड्डेमुक्त करणं तसंच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरू असलेल्या विविध कामांची माहिती त्यांनी यावेळी दिली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक आज विधान परिषदेत संमत झालं. या विधेयकामुळे कुठल्याही नागरिकावर अन्याय होणार नाही याची ग्वाही देत संयुक्त समितीकडे हे विधेयक पाठवण्याची गरज नसल्याचं गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी स्पष्ट केलं. विधेयकातल्या तरतुदींना विरोध करत विरोधकांनी हे विधेयक मंजूर करताना सभात्याग केला. डिजिटल माध्यमातून देशाच्या आणि राज्याच्या विरोधात मतप्रदर्शन करणाऱ्या साहित्यावर बंदी आणण्याची तरतूद या विधेयकात आहे असं कदम यांनी आज सांगितलं. आतापर्यंत छापील स्वरूपात असलेल्या साहित्यावर बंदी घालता येत होती असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याशिवाय गुन्हा करू शकतो अशी शक्यता असलेल्या व्यक्तींना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून 24 तासाऐवजी 15 दिवस ते 1 महिना कालावधीसाठी ताब्यात घेण्याची तरतूद यात आहे. त्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भारतीय दंड संहितेत अशा प्रकारची तरतूद होती मात्र भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत ही तरतूद नसल्यानं या विधेयकात ही तरतूद केल्याचं गृह राज्यमंत्री म्हणाले. मुंबई जे आणि KM रुग्णालयात 2-3 महिन्यात मशीनद्वारे चीरफाड न करता शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होईल. ही प्रक्रिया यशस्वी झाली तर राज्यात सर्वत्र मशीनच्या माध्यमातून शवविच्छेदन सुरू करू अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातल्या समृद्ध लोककला परंपरेचा करण्यासाठी राज्य शासनानं लोककला अनुदान पॅकेजचा विस्तार करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

यापुढे नमनखेळे जाखडी वहीगायन आणि झाडीपट्टी रंगभूमी या चार पारंपरिक लोककलांचा लोककला अनुदान योजनेत समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. या योजनेअंतर्गत प्रत्येक लोककला प्रकारातल्या 20 कलापथकांना प्रत्येकी 50,000 रुपये याप्रमाणे 10,00,000 रुपये वार्षिक अनुदान देण्यात येणार आहे. आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पंढरपूरकडे प्रस्थान झालं. गेल्या 4-5 दिवसांपासून उद्भवलेल्या पूरसदृश परिस्थितीमुळे आळंदीकडे जाणारे चारही पूल अद्यापही इंद्रायणीच्या पाण्याखाली आहेत, त्यामुळे प्रस्थान सोहळा कसा होणार याबाबत साशंकता होती. मात्र नियोजित वेळेनुसार 3:30 वाजता प्रस्थान सोहळ्यातील सर्व विधींना सुरुवात झाली आणि थोड्या वेळापूर्वी पालखीनं प्रस्थान केलं. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या आदिशक्ती मुक्ताबाई पालखीचं आज बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच शहागड इथं गोदावरी पात्रात माऊलींच्या पादुकांना स्नान घालण्यात आलं. हा सोहळा पाहण्यासाठी गोदावरीच्या तीरावर हजारो भाविक जमले होते. आज या पालखीचा मुक्काम गेवराईमध्येच होणार असून उद्या ती बीडकडे रवाना होणार आहे. संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखीचंही आज बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तालुक्यात आगमन झालं. बीड जिल्ह्याच्या वेशीवर भाविकांनी मोठ्या संख्येनं श्रींच्या पालखींचं स्वागत केलं. आज या पालखीचा मुक्काम परळी इथल्या शक्तिकुंज वसाहतीत होणार आहे. उद्या सकाळी ही पालखी वैजनाथला रवाना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचं काम मौजे टेरव गावात पूर्ण झालं आहे. एसआयआर 100% पूर्ण करणारं राज्यातलं हे पहिलं गाव ठरलं आहे. गावात एकूण मतदार 195 असून त्यात 93 महिला आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पिंपरी चिंचवडमध्ये मोशीजवळ कचऱ्याचा डोंगर एका प्रशासकीय इमारतीवर कोसळला, यात सुमारे 16 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कंपनीचं काम या इमारतीतून चालायचं. एनडीआरएफसह अन्य यंत्रणा या ठिकाणी बचाव कार्य करत आहेत. गरज पडली तर लष्कराची मदतही घेतली जाणार आहे. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमधला तणाव तुर्तास वाढला असून संघर्ष संपवण्यासाठी इराणबरोबर केलेला करार संपुष्टात आल्याचं

شيء बाजारावर दिसून आला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 1677 अंकांनी खाली आला आणि 76504 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 517 अंकांनी खाली आला आणि 23882 अंकांवर बंद झाला. दिवसाच्या उत्तरार्धात इराणबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठीचा करार संपुष्टात आल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर बाजारात जोरदार घसरण झाली. परकीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 60 पैशांनी घसरला आणि तो 95.56 रुपये या पातळीवर. पावसानं आज विश्रांती घेतली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांच्या क्षेत्रात पाऊस चांगला झाल्यानं पाणी साठा 41% वाढला आहे. तुळशी आणि विहार तलाव भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून अधूनमधून सरी येत आहेत. नवी मुंबई परिसरातही पाऊस कमी झाला आहे. रायगड जिल्ह्यातल्या घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं सावित्री, आंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत आहेत. रोहा आणि महाड शहरात पुराचं पाणी शिरलं आहे. कर्जत तालुक्यात जांभरुंग इथं आंबिवली पाझर तलाव फुटला त्यामुळे शेकडो एकर जमिनीचं नुकसान झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या फक्त 14.39% पाऊस झाला होता. मात्र त्यानंतर पावसानं जोर धरल्यानं आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या 36.26% पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या दिवसापर्यंत 37.39 मिलीमीटर पाऊस झाला होता. गेल्या काही दिवसातल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या 71 धरणांपैकी 21 हून अधिक धरणं पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा अतिवृष्टीमुळे

0: आतापर्यंत अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाला मिळाला आहे. 200 जास्त घरांचं नुकसान झालं असून विजेच्या तारा आणखी खांबांची पडझड झाली आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणाची यंत्रणा कार्यरत आहे. नाशिक शहरासह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ तसंच सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. नाशिक शहराच्या अनेक भागात पाणी साचलं असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. वणी इथल्या सप्तशृंगी गडाच्या मार्गावर दरड कोसळण्याची शक्यता निर्माण झाल्यानं हे मंदिर गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरात आजही रेड अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं पालघर, रायगड या जिल्ह्यांना तसंच नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट परिसराला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे काही ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबईत एकात्मिक पूर नियंत्रणासाठी 13,000 कोटी रुपयांचा आराखडा केंद्राला सादर केल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. पिंपरी चिंचवडमध्ये कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला. ढिगाऱ्याखाली 16 अडकले असल्याची भीती. अमेरिका आणि इराणनं युद्धबंदी मोडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1,677 अंकांची घसरण. आणि हवामान विभागानं पालघर, रायगड, नाशिक, पुणे आणि साताऱ्यातल्या घाट भागाला उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:50 होत आहेत.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
2: आपुलकी या घरात.

2026 या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोते हो, सर्वोच्च, उच्च, जिल्हा आणि दुय्यम न्यायालयात दाखल खटल्यांची माहिती, न्यायालयाने दिलेले निकाल, दाव्यांची सद्यस्थिती याची माहिती सर्वसामान्यांना ऑनलाईन देणारी व्यवस्था म्हणजे नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रीड पोर्टल। या पोर्टलवर जाऊन विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाकडून देण्यात आलेली माहिती अवश्य जाणून घ्या। याविषयी शंका प्रश्न असतील तर hod.ecourts।
1: अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं। मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं।

0: जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर गांधी वंदना. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र, आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखन केलं आहे गौरीशंकर घाळे यांनी.
1: मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमच्यावर टीका करा मात्र महाराष्ट्राला बदनाम करू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. दशावतार कलाकारांच्या अनुदानात दुप्पट वाढ, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस आला आणि त्याचवेळी भरती आल्यास मुंबईतील 370 हॉटस्पॉटवर पाणी साचतं. हे पाणी बाहेर काढण्यासाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार असून मंजुरीसाठी तो केंद्राकडे पाठवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राच्या मान्यतेनंतर या आराखड्यानुसार काम सुरू होईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. सभागृहात मुंबई आणि महानगर प्रदेशातील प्रश्नांवर गेली 2 दिवस नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज उत्तर दिलं. अतिवृष्टीनंतर

फडणवीसांनी विरोधकांना फटकारलं. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यातल्या 4 दिवसात पूर्ण महिन्याभरातला 90% पाऊस पडला आहे. एकीकडे मुसळधार पाऊस, दुसरीकडे 50 ते 75 ताशी वेगाने वाहणारे वारे यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडली. मुंबईत दरवर्षी सरासरी झाडं पडून 5, दरड कोसळून 3 तर इमारती कोसळून 13 मृत्यू होतात. मॅनहोल्समध्ये पडून आतापर्यंत 7 मृत्यू झालेले आहेत. मुंबईत जुन्या झाडांच्या मुळांची क्षमता मोजून मुळं अधिक घट्ट करायची याबाबत महापालिकेच्या सूचना दिल्या आहेत. तसंच ज्या झाडांबाबत ते करता येत नसेल ते विहित पद्धतीचा उपयोग करून काढली पाहिजेत अशा सूचनाही महापालिकेला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं नियोजन करताना तिथल्या लघु उद्योगांचा विचार केलेला आहे. हा केवळ गृहनिर्माण प्रकल्प नसून तिथल्या सर्व उद्योगांसाठी आधुनिक व्यवस्था तयार करणार आहोत. पुढील 1.5 वर्षात पुनर्वसनाची 10,000 घरं पूर्ण करायची आणि त्याचा चावा देण्याचा कार्यक्रम प्रधानमंत्र्यांच्या हस्ते करायचा असा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुंबई आणि महानगर क्षेत्र हे महाराष्ट्राचं आणि देशाचं ग्रोथ इंजिन आहे. देशातील कोणत्याच महानगर क्षेत्रात सुरू नाहीत इतकी विकास कामं सध्या मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. अतिवृष्टीवरील चर्चेच्या मागणीसाठी आज विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी काल अतिवृष्टीच्या प्रश्नावर दिलेल्या स्थगन सूचना अध्यक्षांनी फेटाळल्या. अन्य आयुधांच्या माध्यमातून यावर सभागृहात चर्चा घडवून आणू तसा प्रस्ताव देण्याची सूचना केली. मात्र त्यानुसार विरोधी वाक्यांवरील सदस्यांकडून अल्पकालीन सूचनेची मागणी करण्यात आली. मात्र आजच्या कामकाजात ती दाखवण्यात आली. विविध लक्षवेधी सूचनाही पुढे ढकलल्या जात आहेत. सभागृहात हे काय सुरू आहे म्हणत नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आदी सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. यानंतर सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं. राज्यातील आदिवासी आणि पारंपरिक वननिवासींना वनहक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनींवर आता आदिवासींना स्वतंत्र 7/12 उतारा आणि गाव नमुना 12E लागू करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात निवेदनाद्वारे दिली. या निर्णयामुळे राज्यातील 2 लाखांपेक्षा जास्त आदिवासी कुटुंबांच्या हक्काचा मार्ग मोकळा झाला आहे.

महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेत मंजूर. 16 ऑगस्ट पासून व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठीचं ज्ञान बंधनकारक. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची ठळक क्षणचित्र. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेन्सिव्ह पोस्टमॉर्टम म्हणजेच शरीराला चिरफाड न करता शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातील शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनाने व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू असून या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण

घेतला. आतापर्यंत 2,640 डिझेल बसेस खरेदी करण्यात आल्या असून टप्प्याटप्प्याने एकूण 8,300 नवीन बसेस ताफ्यात दाखल करण्यात येत आहेत अशी माहितीही सरनाईक यांनी दिली. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरण आणि नोंदणी प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा लागू केली आहे. नूतनीकरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे राबवताना काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं ती तात्पुरती ऑफलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. याबाबत संबंधित संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. नूतनीकरणासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. राज्यातील अनुदानित दिव्यांग शाळा वसतिगृह आणि पुनर्वसन केंद्रांच्या नूतनीकरणाचे प्रस्ताव प्रलंबित असल्याबाबत सदस्य सुधाकर अडबाले यांनी प्रश्न मांडला होता. यापुढे नूतनीकरणाचे प्रस्ताव 60 दिवसात तर नवीन नोंदणीची प्रक्रिया 90 दिवसात पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याचं पालन न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असंही सावे यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. प्रलंबित असलेले 30 जूनपर्यंतचं वेतनही संबंधितांना अदा करण्यात आलं आहे. यासंदर्भात एकूण 443 अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी 366 अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित 77 अर्जांवर कार्यवाही सुरू असल्याचं मंत्री सावे यांनी सांगितलं. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 सभागृहात मंजूर करण्यात आलं. या विधेयकावर जवळपास 1.5 तास चर्चा करण्यात आली. विधेयकावर विरोधकांकडून अनेक सूचना मांडण्यात आल्या तसेच त्याला विरोधही करण्यात आला. परंतु आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याचं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर बहुमतानं हे विधेयक विधान परिषदेत पारित करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मधल्या नियम 4, 22, 78 आणि 85 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्ट 2026 पासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना 8 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत निवेदनाद्वारे दिली. राज्यातील जनतेशी संवाद साधण्याइतपत व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं ही केवळ कायदेशीर अट नसून सामाजिक बांधिलकी देखील आहे. हा निर्णय कोणत्याही भाषेविरोधात नसून कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, सुलभ संवादासाठी आणि ग्राहकाभिमुख सार्वजनिक सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला आहे. चालक आणि प्रवासी यांच्यातील स्पष्ट संवादामुळे गैरसमज कमी होतील, आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळेल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील नागरिकांना

0: चा विश्वास अधिक दृढ होईल असंही सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी परिवहन विभागाने मागील काही महिन्यांपासून राज्यव्यापी प्रशिक्षण मोहीम राबवली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. वाचक स्वर रश्मी पाटकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाची निर्मिती होती. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग.

0: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 10 जुलै 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल विषमुक्त शेती काळाची गरज. याविषयी मुक्काम पोस्ट राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद कोरे यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: आकाशवाणीचं नाशिक केंद्र आपण ट्यून केलेलं आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:30 त्याआधी एक आठवण.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, बरसतील धुंद आता मृग नक्षत्रांचा पाऊस धारा, विजेल चिंब ओथंबेल आसमंत सारा, असा छान पाऊस आपल्याकडे सध्या सुरू आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पशुधनाची काळजी ही विशेष करून घ्यावी लागते आणि म्हणूनच सरकारी योजना देखील पशुधनासाठी आहेच. 14 तारखेला प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आपण महत्वाचा ठेवला आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. याविषयी आपल्या शंकांचं प्रश्नांचं निरसन करतील डॉक्टर मिलिंद भणगे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 14 जुलैला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 यावेळेत फोन करा. या योजनांविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आमचे फोन नंबर्स तर आपण जाणताच, 234-27-73 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणी.
3: FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं नाशिक केंद्र. रसिक हो, शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत माझा शिवार माझा परिसर. सादर करते कृष्णा शिंदे.

नमस्कार मंडळी, आजच्या माझं शिवार माझा परिसर कार्यक्रमात मी विनया गांगल आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 17 आषाढ 1948 अर्थात 8 जुलै 2026. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पावसाळ्यातील पशुधनाची काळजी. याविषयी पशुसंवर्धन विभाग नाशिक इथले सहाय्यक आयुक्त डॉक्टर मिलिंद भणगे यांची मुलाखत. या मुलाखतीचा उत्तरार्ध आम्ही आज प्रसारित करणार आहोत. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात हवामान वृत्त. निफाड इथल्या कृषी संशोधन केंद्राच्या वेधशाळेकडून प्राप्त झालेलं हे आहे हवामान वृत्त. तापमान कमाल 26.7 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस. आर्द्रता सकाळची 100% तर संध्याकाळची आर्द्रता 92% इतकी नोंदली गेली. शेतकरी बंधू भगिनींनो, गेल्या 24 तासात नोंदलं गेलेलं पर्जन्यमान आहे 42.4 मिलीमीटर इतकं, तर आत्तापर्यंत गेल्या 10 दिवसांमध्ये झालेलं पर्जन्यमान आहे 191.4 मिलीमीटर इतकं. हे होतं हवामान.

0: वृत्त. शेतकरी बंधू भगिनींनो, आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी पशुसंवर्धन विभाग नाशिक इथे कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त डॉ मिलिंद भणगे यांच्या मुलाखतीचा उत्तरार्ध. त्यांच्याशी संवाद साधलाय आरती शिरवाडकर यांनी, ऐकूयात.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. माझा शिवार माझा परिसर या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, पावसाळा सुरू झालेला आहे, त्याच्यामुळे सगळ्यांचीच आता पेरणीची लगबग, सगळी तयारी, त्याचबरोबर ज्यांच्याकडे पशुधन आहे त्यांनाही त्यांची काळजी घेणं हे क्रमप्राप्तच आहे. प्रत्येक ऋतूमध्ये आपण शेतकरी बांधवांना, पशुपालक जे आपले शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी त्या त्या ऋतुमानानुसार आपल्या पशुधनाची काळजी कशी घेतली गेली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही तज्ज्ञांना बोलवून आपल्याला मार्गदर्शन करत असतो. तसंच आजच्या आपल्या माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात उपस्थित आहेत डॉक्टर मिलिंद भणगे साहेब, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन नाशिक. मिलिंद भणगे साहेब, तुमचं आकाशवाणी नाशिक केंद्राच्या स्टुडिओमध्ये आणि माझं शिवार माझा परिसर या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
2: नमस्कार.
1: सर, आपला जो आजचा विषय आहे तो म्हणजे पावसाळ्यातील पशुधनाची काळजी. जसं सुरुवातीला म्हटलंच होतं की प्रत्येक ऋतूमध्ये आपण आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी या संदर्भामध्ये आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतो. सर, तसंच पावसाळ्यामध्ये ना आपण पाहतो की परोपजीवी आहेत तर त्यांचंही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो, मग त्याचं नियंत्रणासाठी काय करावं?
2: पावसाळ्यामध्ये वाहून आलेलं पाणी किंवा एखाद्या ठिकाणी साचलेलं पाणी असेल तर त्या ठिकाणी माशा किंवा इतर परोपजीवी जातात, तिथे अंडी घालतात आणि त्यातून बरेचदा ते पुन्हा पुनरुत्पादन होऊन मोठ्या प्रमाणामध्ये माशा असेल, गोचिड, गोमाशा, पिसवा आदी परोपजीवींचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो. आता हे सगळे रक्तपिपासू जीव आहेत आणि हे पशुधनामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण करतात. विशेषतः मेंढपाळ समुदायामध्ये ज्या ठिकाणी नियमित गोठाच नसतो त्या ठिकाणी अशा जंतांचा प्रादुर्भाव, म्हणजे पोटातील जंत असतील किंवा अंगावरचे परोपजीवी असतील, त्यांचा प्रादुर्भाव देखील दिसून येतो. या सगळ्यांचं वेळोवेळी नियंत्रण करण्यासाठी अनेक बाबी आपल्याला अंगीकारता येतील. अंगावर काही फवारणी करता येणारे औषधं आहेत ज्याचा उपयोग आपल्याला 7 दिवसांपासून कधी कधी तर 3 महिन्यांपर्यंत देखील होतो. पोर ऑन अशा स्वरूपाचे काही औषधं आहेत की ते कातडीवर लावल्यानंतर देखील त्याचा दीर्घकालपर्यंत परोपजीवी त्या ठिकाणी येणार नाहीत असा त्याचा उपयोग होतो आणि त्याचा इफेक्ट, असर जो आहे तो दीर्घकाळ टिकतो. मात्र आपल्या गोठ्यामध्येच या गोचिडचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा तिथं त्याची उत्पत्ती होऊ नये याकरता गोठा स्वच्छ ठेवणं अपेक्षित आहे. म्हणजे काय की भिंतींना चुना लावला जाऊ शकतो, अंगावर गोचिडचा प्रादुर्भाव असेल तर त्या ठिकाणी फवारणी करून आपण ते नियंत्रणात आणू शकतो. गोठ्यामध्ये या स्वरूपाच्या सुमिथिओन, मेलाथिओन होतं पूर्वी, किंवा आता चांगल्या स्वरूपाचे गोचिड प्रतिबंधक औषधं जे गोठ्यामध्ये फवारले जाऊ शकतात, मात्र ते चाऱ्यावर फवारले जाऊ नयेत. पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार आपण पोटातील जंतासाठी औषधं वेळोवेळी देऊ शकतो. जर चरायला बाहेर पशुधन जात असेल तर त्या ठिकाणी आपण जंतनाशकाची औषधं देऊ शकतो. जर आपल्या गोठ्यामधील नियमित पशुधनाला आपणच चारा देत असू तर साधारण 6-6 महिन्यातून शेण नमुन्यांची तपासणी करून तिथे जंतनाशक देण्याची आवश्यकता आहे किंवा नाही, असेल तर कुठलं देऊ शकतो याकरता देखील सल्ला घेतला जाणं अपेक्षित आहे. चाऱ्याच्या आजूबाजूला बरेच आपण गोगलगाई या ऋतूमध्ये दिसतात, गोगलगाई किंवा स्नेल, शंख, हे देखील काही स्वरूपाच्या परोपजीवी उत्पादित करणारं एक साखळी आहे. तर त्यामुळं शंखांचा प्रादुर्भाव जर असेल तर तो देखील नियंत्रणात ठेवलं जाणं अपेक्षित आहे, कारण त्यामधून सुद्धा फॅसिओलासारखे काही जंत जे आहेत ते पशुधनामध्ये दिसतात. आणि जंत प्रादुर्भाव झाला तर निश्चितच क्रयशक्ती घटते, प्रतिकारशक्ती घटते, दूध उत्पादन घटतं, प्रकृती घटते. त्यामुळे या सगळ्या परोपजीवींचा वेळोवेळी नायनाट जर केला आपण तर आपल्या पशुधनाचं आरोग्य निश्चितपणे चांगलं राहील, उत्पादन देखील चांगलं राहील आणि अशा पशुधनापासून पुनरुत्पादन देखील आपल्याला समाधानकारक मिळू शकतं.
1: अच्छा, म्हणजे हे परोपजीवी नियंत्रणासाठी नियमित स्वच्छता ही तितकीच महत्वाची आहे, जनावरांचा आहार आणि लसीकरण तर आहेच आहे आणि पशुवैद्यकीय त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना औषधं देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तसंच सर, आता आपण हे बघतो की अशी काळजी घेतली पाहिजे, आणखी काय अशा गोष्टी आहेत की ज्या पशुपालकांनी टाळल्या पाहिजे जनावरांच्या बाबतीमध्ये?
2: साठवून ठेवलेला चारा जर असेल, बरेचदा पशुपालक ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यामध्ये आवश्यकता पडेल म्हणून गंजी किंवा अशा वळई रचतात, तर बरेचदा पावसामध्ये तो चारा भिजतो. मग बाहेरच्या बाजूला जो चारा असतो तो भिजलेला असल्यानंतर त्याच्यावर काळ्या रंगाची किंवा इतर वेळेस बुरशी येते. असा कुजलेला म्हणा किंवा बुरशी आलेला चारा पशुधनाला दिला तर साहजिकच ते पचवू शकत नाहीत, त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा पोट बिघडतं.

0: बरेच वेळा कधी कधी पोट डांबारतं, पोटात गॅसेस होतात. शेळ्या मेंढ्यांमध्ये तर हे अनेकदा दिसून येतं. तर याबाबत देखील थोडी सजगता आपल्याला बाळगावी लागेल की चांगला चारा पशुधनाच्या आहारामध्ये जाईल. दूषित पाणी पिण्यात येईल. बरेचदा आता जसं उल्लेख केला, मेंढपाळ समुदाय हे बाहेर साचलेलंच पाणी देतात, त्यामुळे ते वाहून आलेलं पाणी असतं, त्याच्यासोबत जंत किंवा इतर बाबी ज्या असतात रोग प्रादुर्भाव करणाऱ्या त्या देखील वाहून येतात. नारू नावाचा जो जंतू पूर्वी आपण म्हणायचो बरेचदा, तर असे देखील हे वाहून येणारे जंत आहेत, तर ते पशुधनाच्या आहारामध्ये किंवा पाण्यातून जाऊ नयेत. तसंच पाणी बरेचदा पाऊस जर पडत असेल आणि पशुधनाला जर गोठा नसेल तर अशा वेळेला देखील पशुधनाची भिजतात ते. अरे भिजले की प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे तिथं दीर्घकाळ पावसात उभे राहू नये. मेंढपाळांना पर्यायच नसला तर त्या ठिकाणी प्लास्टिकचा कागद देखील त्या ठिकाणी अंगावर टाकला जाऊ शकतो. गोठ्यात जर असतील तर गोठ्यामध्ये पाणी आणि चिखल साचू नये याकरता देखील काळजी घ्यावी. आजारी जर पशुधन झालेलं असेल तर इतर सुदृढ जनावरांपासून स्वतंत्र करणं हे देखील अपेक्षित आहे. पशुवैद्यकांची मदत मात्र निश्चितपणे घेतली पाहिजे. 1962 या टोल फ्री क्रमांकावर महाराष्ट्रातल्या बहुतांशी तालुक्यामध्ये एक मोबाईल पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध आहे, त्याच्यामुळे आपण जर त्या ठिकाणी फोन केला तर आपल्याला डॉक्टर आपल्या गोठ्याच्या स्तरावर उपलब्ध होऊ शकतात आणि अगदी कमी सेवा शुल्कामध्ये आपल्याला पशुवैद्यकीय सेवा देखील उपलब्ध होते. याची देखील पशुपालकांनी फायदा घ्यावा आणि टोल फ्री क्रमांकावर आपण फोन करून पशुवैद्यकांची मदत नक्की घेऊ शकतो. कारण याच ऋतूमध्ये अनेकदा मागे देखील घटना घडल्या होत्या, दरड कोसळणे किंवा आपत्कालीन परिस्थिती देखील आढळून येऊ शकते. तर अशा वेळेला पशुवैद्यकांचा नंबर आपल्याकडे असणं अपेक्षित आहे, नसेलच तर 1962 हा टोल फ्री क्रमांक आपल्याला निश्चित मदत देऊ शकेल.
1: खरंच आहे सर, आम्ही आमच्या हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला जो असतो त्यामध्येही आपल्या पशुपालक बांधवांसाठी कायमच सांगत असतो की ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजांचा गडगडाट होत असेल किंवा ढगांचा गडगडाट होत असेल तर अशा वेळी आपलं पशुधन जे आहे ते पाण्यापासून दूर ठेवावं, झाडाखाली त्यांना उभं करू नये आणि

0: आम्ही आपल्या हवामान पूर्वानुमान कृषी सल्ला जो असतो त्यामध्येही आपल्या पशुपालक बांधवांसाठी कायमच सांगत असतो की ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजांचा गडगडाट होत असेल किंवा ढगांचा गडगडाट होत असेल तर अशावेळी आपलं पशुधन जे आहे ते पाण्यापासून दूर ठेवावं, झाडाखाली त्यांना उभं करू नये आणि सुरक्षित अशा उंचावरती त्यांना जमवावं हेही आपण आपल्या बांधवांना सांगत असतो. तसंच सर, पावसाळ्यामध्ये पशुधनासाठी आपण कायम असं म्हणतो की लसीकरण हे खूप महत्वाचं असतं, तर का म्हणजे त्याचं काय एवढं महत्व, कसं काय?
1: पशुधनामध्ये आढळणाऱ्या विविध आजारांचं रोगप्रतिबंधक लसीकरण हे शासनामार्फत पशुसंवर्धन विभागाने उपलब्ध केलेलं आहे. पूर्वापार चालत असणारे जे काही घटसर्प फऱ्यासारखे आजार होते आजही त्याचं निर्मूलन होऊ शकलेलं नाही, त्यामुळे त्यांच्या लसी देखील देणं अपेक्षित आहे. या जीवाणूजन्य लसी आहेत, एकाच वेळेला आपण घटसर्पाने फऱ्याची लस देऊ शकतो. विषाणूजन्य बरेचसे आजार आता प्रादुर्भाव नवनवीन आढळून येत आहेत. उदाहरणार्थ मोठ्या जनावरांमध्ये लाळ खुरकूत आजाराचा प्रादुर्भाव असेल, शेळ्या मेंढ्यांमध्ये PPR सारख्या आजाराचा प्रादुर्भाव असेल, तर यांसाठी देखील विविध फेऱ्या, लसीकरणाच्या फेऱ्या आपण आयोजित करतो आहोत. त्यामुळं त्यांना रोगमुक्त ठेवण्याच्या आणि उत्पादनक्षम ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग कटिबद्ध आहे. पशुपालकांना एक जबाबदारी म्हणा, आवाहन म्हणा, या दृष्टिकोनातून आम्ही सांगू इच्छितो की त्यांनी आपल्या पशुधनाचं लसीकरण ज्या ज्या वेळेला लस उपलब्ध आहे त्या त्या वेळेला लसीकरण करून घ्यावं, जेणेकरून या आजारांचा प्रादुर्भाव भविष्यामध्ये आपण हे रोगच काढून टाकू इच्छितो, म्हणजे या आजारांचा प्रादुर्भावच होणार नाही. तर ह्याचा फायदा पशुपालकांनी आपल्या पशूंसाठी घेतला पाहिजे. याने काय होतं की मृत्यूदर कमी होतो, दूध उत्पादनातली घट जी होते ती होणार नाहीये, उपचारांचा खर्च कमी होतो, संसर्गाचा प्रसार देखील जो असेल तो रोखता येतो. आणि याकरता वारंवार आपण आकाशवाणीसारख्या प्रतिथेश माध्यमातून असेल, वर्तमानपत्र असेल किंवा सोशल मीडिया म्हणेन, तर यांच्या माध्यमातून आपण लसीकरणाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात करत असतो. तर पशुपालकांनी त्याला वेळोवेळी रेकॉर्ड ठेवणं अपेक्षित आहे आणि लसीकरण करून घेणं अपेक्षित आहे. हे जर लसीकरण झालं तर निश्चितच आपण पशुधनाचे मर्तुक जे आहे ते रोखून धरू शकू. कारण आपल्याला माहिती आहे पशुधनापासून जे काही दूध, अंडी, मांस, लोकर हे उत्पादनं जे आहेत याला मार्केटमध्ये खूप व्हॅल्यू आहे. आणि निर्भेळ दूध असेल, अंडी असेल, हे ग्राहकांना अपेक्षितच असतं. त्यामुळे हे उत्पादित करण्यासाठी आपण एक खूप राष्ट्रीय सकल उत्पादनामध्ये खूप महत्त्वाची भूमिका शेतकरी पशुपालक निभावत असतो. त्यामुळे पशुधनाचं आरोग्य अबाधित ठेवणं, चांगलं ठेवणं ही पशुपालकाची जबाबदारी तर आहेच. पशुवैद्यकांच्या सल्ल्याने आम्ही वेळोवेळी जे कार्यक्रम घेतो, मग शिबिरं असतील, लसीकरणाचे कार्यक्रम असतील, याकरता देखील आपल्याकडून सहकार्य हे वेळोवेळी अपेक्षित आहे.
0: सर, आपण पशुधनासाठी हिरवा चारा किंवा आहाराचं आपण तर महत्व याच्या आधी जाणून घेतलेलं आहे, पण मग ह्या हिरव्या चाऱ्याचं व्यवस्थापन जे आहे तेही योग्यरित्या होणं खूप गरजेचं असतं, तर ते कसं करावं पशुपालकांनी?
1: बरेच वेळा या ऋतूमध्ये आपल्या शेतात लागवड केलेला जो काही चारा असेल तर तो चारा आणण्याची आणि लगोलग तो चारा खाऊ घालण्याची एक पशुपालकाची मानसिकता असते. बरेचदा घास असे मुरघास, घास म्हणा, बरसीम म्हणा, लुसन म्हणा, हा घास पशुधनाला खाऊ घातला जातो. आता मावासारखा काही चिकटा असे जर त्या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला असेल, बुरशीसारखे, तर असा चारा वापरू नये किंवा तो लगेच खाऊ घालू नये, तो थोडासा पसरून ठेवावा. त्याच्यावर पोटॅशियम परमँगनेटचं किंवा मिठाचं पाणी आपण शिंपडून थोड्या थोड्या प्रमाणात पशुधनाला देऊ शकतो. मात्र हाच चारा जास्त जर खाऊ घातला गेला तर पोट बिघडू शकतं. अतिरिक्त जर आपल्याकडे हिरवा चारा उपलब्ध असेल तर त्याचं सायलेज किंवा मुरघास आपण तयार करून ठेवा. आता ही एक संकल्पना जी आहे ती वर्षभर हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुपालकाला आता त्यातले पारंगत झालेले आहेत. त्यामुळं प्रगतिशील झालेल्या पशुपालकांच्या गोठ्यामध्ये चक्कर मारली तर त्या ठिकाणी मुरघासने भरून ठेवलेल्या बॅगा 800 किलो असेल, 1000 किलो, 1500 किलो, तसंच काही ठिकाणी आता मुरघासचे चौकोनी ब्लॉक्स देखील आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यामुळे एक उघडला की तोच लगेच खाऊ घालणं तर हे अत्यंत चांगलं आहे. त्याच्यामुळे मुरघासमध्ये काय असतं की थोड्याफार प्रमाणात ॲसिटिक ॲसिड तयार झालेलं असतं जे पचनासाठी तर उपयोगी पडतंच, परंतु हिरवा चाऱ्याचे गुणधर्म कुठल्याही ऋतूमध्ये अबाधित ठेवण्यासाठी त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. त्यामुळं अशा पद्धतीचा मुरघासा आपल्या पशुधनाच्या आहारामध्ये समावेश करणं हे आता काळाची गरज झाली आहे.
0: पाणी सुद्धा महत्वाचं आहे, म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन असेल किंवा पाणी देताना जनावरांना काळजी घेणं हेही तितकंच महत्वाचं आहे. स्वच्छ पाणी असेल ते देणं, आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे पाणी तर लागतंच जनावरांना, पावसाळ्यातही त्यांची काय विशेष काळजी घ्यावी लागणार?
1: स्वच्छ आणि वास न येणारं पाणी जर आपल्याला पशुधनाला उपलब्ध करून देता आलं तर ते आरोग्य निश्चितपणे चांगलं राहतं. कारण बरेच वेळा विहिरींमध्ये या पावसाळ्यामध्ये खालनं जो काही पाण्याचा उफाळा येतो ते असेल किंवा साचलेलं पाणी असेल, हे जर

0: आरोग्यासाठी धोकादायकच आहे. त्यामुळं चांगलं स्वच्छ पाणी जर दिलं तर पचनक्रिया सुरळीत राहणार आहे, दूध उत्पादन निश्चित चांगलं राहणार आहे, शरीराचं तापमान नियंत्रित राहण्यासाठी या पाण्याची गरज भासते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, संसर्गाचा धोका कमी होतो. आणि म्हणून बरेचदा आम्ही छोटे छोटे उपाय देखील सुचवतो. म्हणजे एका ठिकाणी पाणी साचवून ठेवलेलं असेल, हाळ किंवा टाकी जर बांधलेली असेल, ही टाकी स्वच्छ करून त्याला आतल्या बाजूने चुना जर मारला आणि मग जर पाणी त्याच्यामध्ये साठवलं, तर या ठिकाणी किडे तयार होणं असेल किंवा त्या पाण्यातून जंतूंचा प्रादुर्भाव, काही ठिकाणी विषाणूंचा प्रादुर्भाव देखील रोखता येऊ शकतो. तर हे पाणी जे आहे ते स्वच्छ असावं. मग पाण्याच्या हाळ किंवा टाकी बांधलेली असेल त्याच्यावरती पाला किंवा इतर काही पडू नये, वाहून येणाऱ्या वाऱ्यांमुळे त्याच्यात घाण धूळ जाऊ नये, या दृष्टिकोनातून वरच्या बाजूला छप्पर तयार करता येऊ शकतं. पाणी हे थंड असावं, मात्र ते अतिथंड सुद्धा चालणार नाही. त्याच्यामुळं शरीराच्या तापमानाला योग्य असं पाणी त्या ठिकाणी दिलं जातं. बरेचदा अतिशय जास्त थंडी असेल तर तिथे पाणी हे उबदार स्वरूपामध्ये पशुधनाला जाईल. आता तर सुजाण पशुपालकांनी प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये 24 तास पाणी उपलब्ध राहील अशा व्यवस्था देखील करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे चारा खाणं झाल्यानंतर तेच गव्हाण स्वच्छ करून त्याच्यामध्ये पाणी सोडून देणे आणि पुढचा चारा खाऊ घालण्यापूर्वी ती गव्हाण परत एकदा पाणी सोडून चाऱ्याने भरणे, किंवा छोटे छोटे युनिट्स तयार करून त्याच्यात ब्लॉक असं रबरी कव्हर टाकून त्यामध्ये पाण्याची व्यवस्था केली जाते. अतिप्रगत गोठ्यांमध्ये नाक दाबून त्या वाटीमध्ये पाणी येईल आणि पशुधनाला हवं तेव्हा हवं तितकं पाणी उपलब्ध करून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या संगणकीकृत ह्या गोठ्यांमध्ये त्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आलेला आहे. त्यामुळं पाणी हे स्वच्छ असावं, त्यामधून जंतूंचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याकरता काळजी असावी आणि ते शरीराला पूरक असणं अपेक्षित आहे.
1: सर, आपण जनावरांच्या आरोग्याविषयीच बोलतो आहोत, पावसाळ्यामध्ये त्यांची काळजी कशी घेतली गेली पाहिजे, तसंच गाभण जनावरं जी असतात त्यांचीही विशेषत्वाने काळजी घेणं खूप गरजेचं आहे या काळामध्ये. तर मग नेमकं कसं त्यांचं संगोपन कसं केलं गेलं पाहिजे?
0: पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू असे की ज्या वेळेला मोस्ट ऑफ द डिलिव्हरीज होतात, त्यामुळं पशु प्रजननासाठी हा सर्वाधिक काळ असतो. तर अशा वेळेला त्या आईची म्हणेल, मातेची म्हणेल, तर ती काळजी विशेष घेतली जायला पाहिजे. म्हणजे त्यांनी पावसात भिजू नये, त्यांचा आहार हा संतुलित आणि पौष्टिक असावा, त्यांच्या खाली जो काही गोठ्या किंवा इतर ठिकाण आहे ते घसरडं किंवा निसरडं असू नये, अशा वेळेला पाय सरकून पडण्याची भीती नाकारता येत नाही, त्याकरता एक विशेष लक्ष देणं अपेक्षित आहे. कधीकधी छोटे वासरांच्या खाली आपण न वापरला जाणारा चारा किंवा कोरडा चारा किंवा कधीकधी पेपर अशा गोष्टी खाली पसरून ठेवतो की जेणेकरून स्वच्छता पण राहावी आणि पाय निसरणार नाही याकरता काळजी घेतली जाईल. नवीन गोठा बांधत असेल तर तिथे विशेष काळजी घेतली जाते. ब्लॉक्स काही टेकले जातात, पेवर ब्लॉक्स, किंवा कोबा जर करत असेल तर कोब्याला डिझाईन तयार केलं जातं जेणेकरून पाय घसरून पशुधन पडणार नाही. अशा पशुधनाची एक नियमित पशुवैद्यकीय तपासणी करणं अपेक्षित आहे. केव्हा प्रसूती होणार आहे किंवा काय, प्रसूतीपूर्व काही लसीकरण त्या ठिकाणी इंडिकेट केले जातात तर ते देखील आवश्यकतेनुसार पूर्ण केले पाहिजे. वातावरण हे शांत आणि स्वच्छ असावं. कधी कधी असं पण दिसून आलं की कुत्रा अंगावर धावून आला तर पशुधन घाबरतं आणि गाभण जर पशुधन असेल तर त्या ठिकाणी दुर्दैवाने काही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं शांत वातावरण देणं, प्रसन्न वातावरण ठेवणं आणि पशुधनाची प्रसूतीच्या जवळ येत असताना योग्य ती काळजी घेतली जाणं ही देखील अपेक्षित आहे. डिलिव्हरीसाठी आवश्यकतेनुसार पशुवैद्यकांचा मदत घेणं किंवा प्राथमिक प्रसूतीच्या ज्या बाबी आहेत त्याकरता पशुपालकांनी सुजाणपणे यूट्यूब म्हणा, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार म्हणा, याबद्दल माहिती ठेवणं. कारण डिलिव्हरीज बहुतेक वेळा रात्री किंवा पहाटेच्या वेळेस होतात. अशा वेळेला डिलिव्हरीला मदत जी आहे ती डॉक्टरांच्या मदतीने असेल किंवा आपल्याला त्याबद्दल प्राथमिक माहिती असणं अपेक्षित आहे. तर त्याकरता पशुपालकांनी थोडंसं आजच्या नवीन काळामध्ये सोशल मीडियाच्या माहितीनुसार आपण पुढे सरकून माहिती तयार ठेवणं अपेक्षित आहे.
1: पावसाळा सुरू झालेला आहेच आता, मग अशा या स्थितीमध्ये आपत्कालीन स्थिती सुद्धा उद्भवत असते, बऱ्याच वेळेला होते. तर मग अशा स्थितीमध्ये काय आणि कशी काळजी घेतली गेली पाहिजे?
0: अत्यंत महत्वाची बाब आहे. पावसाळापूर्व जेव्हा जोराचे वारे वाहतात किंवा वळवाचा पाऊस आपण म्हणायचो, तर अशा वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये गोठ्यांचे छप्पर उडून जाणे, गोठा पडणे, दरड कोसळणे, झाडं गोठ्यावर पडणे, या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला दिसून येतात. तर हे होऊ नये किंवा आपला गोठा बांधतानाच याबाबत योग्य ते दक्षता जर आपण ठेवू शकलो. पोल्ट्री फार्मच्या मध्ये छप्पर कोसळून अनेकदा पोल्ट्रीमध्ये मृत्यू झालेली दिसून येते. तर याकरता योग्य ती जबाबदारीची काळजी गोठा बांधताना सुद्धा आपण घेऊ शकतो. परंतु अशा वेळेला मोठ्या पशुधनात असेल किंवा शेळ्या मेंढ्यांमध्ये असेल तर प्राथमिक उपचार आपल्याला काही करता यायला हवे.

0: आयोडीन असेल, कापूस असेल किंवा काही जखम झाली असेल तर बँडेज असेल, याकरता तयारी पशुपालकाच्या गोठ्यामध्ये असायला हवी. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा संपर्क क्रमांक आपल्याजवळ असावा. यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे 1962 हा टोल फ्री क्रमांकाची आपण निश्चित मदत घेऊ शकतो. आवश्यकतेनुसार आपल्याला निर्जंतुकीकरणाचं साहित्य हे उपलब्ध असलं पाहिजे, काही औषधं आपल्याकडे उपलब्ध असली पाहिजेत. पूर किंवा तत्सम काही परिस्थिती असेल तर सुरक्षित ठिकाणी पशुधनाचं त्या ठिकाणी नेऊन त्याला स्थलांतर केलं पाहिजे. या ठिकाणी NDRFच्या नियमानुसार आपल्याला त्याचं मदत तर शासनाकडून मिळतेच, परंतु अशा आता कधी कधी बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये सुद्धा अशा काही घटना घडतात, तर त्या ठिकाणी बिबट्या आपल्याकडे येऊ नये याकरता गोठा कशा पद्धतीने बंद करून ठेवू शकतो, कुत्र्यांचा त्या ठिकाणी हल्ला होणार नाही याकरता काय काळजी घेतली पाहिजे, याकरता पशुपालकांनी योग्य ते निर्णय घेऊन गोठा बांधतानाच त्या पद्धतीने करावं. कारण रात्रीच्या वेळेला बरेच वेळा बिबट्याचा प्रादुर्भाव दिसून येतो, मग पोल्ट्री फार्ममध्ये असेल किंवा शेळ्यांच्या मध्ये मेंढ्यांमध्ये असेल, तर याकरता योग्य ते गोठ्याचं बांधकाम चांगल्या पद्धतीने जर केलं तर आपत्कालीन परिस्थिती आपल्याकडे निश्चितपणे प्रादुर्भाव येणार नाही, परंतु याकरता तयारी ठेवायला हवी. त्यामुळं घरपोच पशुवैद्यकीय सेवा देण्यासाठी ज्या काही व्हॅन आहेत तर त्यांची देखील उपलब्धता शासनाकडून करण्यात आलेली आहे. एक मुद्दा निश्चितपणे ऍड करावा असं वाटतं की आपल्या पशुधनाच्या कानावर टॅग मारून त्याची ऑनलाईन नोंदणी ही पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये केली जाणं अपेक्षित आहे. पुरामध्ये वाहून गेलेल्या पशुधनाची कुठेच आपल्याकडे, म्हणजे आपण म्हणेल की ते कलेवर किंवा मृतदेह आपल्याला सापडेलच याची शाश्वती नसते, अशा वेळेला त्या पशुपालकाकडे ते पशुधन होतं हे सिद्ध करण्यासाठी ऑनलाईन नोंद ही आपल्यासाठी फार आवश्यक आहे. आणि म्हणून अँड्रॉइड मोबाईल ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे 1962 भारत पशुधन अशा नावाचं ऍप जर डाउनलोड करून ठेवलं तर त्यामध्ये देखील हे रेकॉर्ड आपल्याला ठेवता येऊ शकतं. याच्यामध्ये विविध शासनाकडून दिले प्रसारित केले जाणारे मेसेजेस आपल्याला येतात, आपल्या पशुधनाची नोंद देखील त्यावर आपल्याला दिसू शकते, आणि डॉक्टरांकडून आपल्याला जे काही प्रमाणपत्र लागतं, दुर्दैवाने अशा जर घटना जर वाहून गेल्या जाण्याच्या घटना घडलेल्या असतील तर अशा वेळेला ते पशुधन कोणाच्या मालकीचं होतं काय होतं हे सिद्ध करण्यासाठी हे पशुधन या ऍपचा उपयोग निश्चितपणे होऊ शकतो. त्यामुळं 1962 भारत पशुधन हे ॲप डॉक्टरांसाठी पशुपालकांसाठी खूपच महत्त्वपूर्ण आहे. एखाद्या वेळेला एखाद्या गाडीमध्ये वाहतूक होणाऱ्या पशुधनाच्या कानावरच्या बिल्ल्यावरून त्याचा मालक कोण आहे हे जाणून घेणं सुद्धा आपल्याला त्या पशु ॲपच्या माध्यमातून शक्य झालेलं आहे. त्यामुळं हे ॲप सर्वांच्या मोबाईलमध्ये असणं अपेक्षित आहे, 1962 भारत पशुधन,
1: की जेणेकरून बऱ्याच वेळेला जनावर हरवतं किंवा चोरीला जातं तर हे लगेच सापडू शकतं.
0: बाजारामध्ये देखील खरेदी करत असताना कानावर बिल्ला असेल तर ते त्याच पशुपालकाचा आहे का ज्यांच्याकडून आपण खरेदी करतो आहोत, आणि मग त्याची आपल्या नावावर नोंद करण्यात आलेली आहे का, या सगळ्या बाबी ज्या आहेत या या ऍपच्या माध्यमातून आणि कानावरच्या 12 अंकी इयर टॅगच्या माध्यमातून आपल्याला शक्य होणार आहेत. कधी कधी आंतरजिल्हा वाहतूक त्याची होते, कधी कधी तालुक्यातून इतर तालुक्यात किंवा जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा वाहतूक बंदी करावी लागली आपल्याला लंपीसारख्या आजाराच्या प्रादुर्भावामध्ये, तर अशा वेळेला कानावर टॅग असणं आणि त्याची ओळख, आधार कार्डच म्हणेन मी पशुधनाचं, तर ही त्या ठिकाणी प्रत्येक पशुपालकाने आपल्या पशुधनाची करून घेतली पाहिजे. कधी कधी टॅग पडला, फाटला गेला, निघून गेला तर तो टॅग त्या ठिकाणी पुन्हा एकदा लावला जाईल, याकरता नजीकच्या दवाखान्यातून मदत घ्यावी आणि सर्वच पशुधनाची ओळख ही आपल्याला ऑनलाईन स्वरूपाच्या माध्यमातून पशुपालकाकडे असणं अपेक्षित आहे. खरं तर ते आजची गरज आहे.
1: अच्छा सर, अजून काय कशी खबरदारी घेतली पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे आपल्या पशुपालक बांधवांनी?
0: पावसाळा हा ऋतू इतर ऋतूंच्या पेक्षा आजाराचं जास्त प्राबल्य वाढवणारा असण्यामुळे पशुधनाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ज्या ज्या बाबी आपल्याला करता येतील त्या सुजाण पशुपालकांनी कराव्यात. त्याकरता योग्य ती अंमलबजावणी देखील तिथं करणं अपेक्षित आहे. वेळोवेळी लसीकरण करणं, योग्य आहाराचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन आणि पशुधनासाठी चांगल्या पद्धतीने आता गोठ्यांच्या देखील योजना आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो की नजीकच्या भविष्यामध्ये पशुसंवर्धन विभाग हा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता कार्यक्रमाच्या माध्यमातून खूप चांगल्या योजना, म्हणजे 1-2 गायींपासून 5 गायींपर्यंत असेल किंवा ब्रॉयलर फार्म्स असतील, अंडी देणारे मोठे पोल्ट्रीचे फार्म्स असतील किंवा मुरघास उत्पादकता असेल, तर हे उद्योजकता विकासासाठी योजना घेऊन येत आहेत. त्याच्यामुळे आत्ताच आपण त्याविषयी पशुपालनाच्या विविध बाबींविषयी प्रशिक्षित राहावं, जेणेकरून या योजनांचा आपण चांगल्या पद्धतीने लाभ घेऊन उद्योजक ग्रामीण भागामध्ये तयार कसे होतील याकरता आपण कटाक्षाने त्यावर लक्ष देत आहोत. किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजना असतील यांचा देखील आपल्याला फायदा घ्यायचा आहे. त्यामुळे नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी तयारी आणि पशुधनाची काळजी ही आपल्याला पशुपालकांनी घेतली पाहिजे. प्रतिबंध हा उपचारापेक्षा अधिक प्रभावी हे तत्व जर आपण अंगीकारलं तर दूध उत्पादन

0: निश्चित राहील, पशुधन निरोगी राहील आणि आपल्या पशुधनाचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर निश्चितपणे मगाशी म्हणालो तसं की कोरडा गोठा मोजा नोटा या उक्तीची आपल्याला निश्चितपणे प्रचिती येऊ शकते.
1: आणि खरोखरच सर, की जिथे आपण शेती हा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणतो, तसंच शेतीला पूरक असं हे पशुधन आहे. पशुधनातनं बरेच बाय प्रोडक्ट जे आहेत, म्हणजे त्यांचं कुठलंच वाया जात नाही, जसं की उरलेला चारा असेल किंवा गोमूत्र असेल, शेण असेल, हे पूर्ण शेतीला पुढे पूरक येणारं आहे, पुरणारं आहे. त्यासाठी पशुधनाची म्हणजे काळजी घेणं ही खूप गरजेचं आहे. आणि प्रत्येक ऋतूमध्ये त्यांचं आरोग्य, लसीकरण असेल, आहार आहे, त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन आणि नैसर्गिक आपत्तीपासून त्यांचं संरक्षण करणं हे त्या त्या ऋतूमध्ये खूप महत्त्वाचं आहे. सर, आज तुम्ही इथे आलात, आमच्या पशुपालक बांधवांना मोलाचं असं मार्गदर्शन केलं, पावसाळ्यामध्ये आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यावी हेही तुम्ही सांगितलं, त्याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांचे तसंच आकाशवाणीच्या वतीनं आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण पावसाळ्यातील पशुधनाची काळजी याविषयी पशुसंवर्धन विभाग नाशिक इथं कार्यरत असलेले सहाय्यक आयुक्त डॉ मिलिंद भणगे यांच्या मुलाखतीचा उत्तरार्ध ऐकलात. त्यांच्याशी संवाद साधला होता आरती शिरवाडकर यांनी. शेतकरी बंधू भगिनींनो, पंढरीच्या वारीला नेहमीप्रमाणे सुरुवात झालेली आहे. कालच देहू इथून संत तुकारामांची पालखी जी आहे तिचं प्रस्थान झालेलं आहे आणि आज आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी तिचंही एव्हाना प्रस्थान जे आहे ते झालेलं असणार आहे. तर अशा या पंढरीच्या वारीचा आनंद आपल्याला देणारं हे लोकगीत आपण ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: घाट।
1: बराय तर मंडळी, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ देखील या ठिकाणी संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात.

आणि संध्याकाळी 7:30 किसान वाणी कार्यक्रमात रानजाईच्या माध्यमातून. तोपर्यंत मी विनया गांगल आपली रजा घेतीये. नमस्कार. माझं शिवार माझा परिसर हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. सादर करते होते कृष्णा शिंदे. रसिक हो, यानंतर ठीक 8:00 विविध भारतीचा सहक्षेपित कार्यक्रम आपण ऐकू शकाल विविध भारतीच्या सहक्षेपणात.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.